सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात। FM बँड 101 मेगाहर्ट्झ वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 13 भाद्रपद शक 1948, 4 सप्टेंबर 2026। पहाटेचे 5:55 आणि 37 सेकंद झालेत। आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करीत आहोत। विविध भारती

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली मिया की तोडी रागातली धून आपण ऐकलीत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर काही क्षणातच हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून देण्यात येतील, आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 6:05 राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करू वंदनवार. आता सुरुवातीला 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: वंदनवार यह कार्यक्रम आप सुन रहे थे विविध भारती राष्ट्रीय वाहिनी से। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 6:30 वाजत आहेत।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
4: रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत

जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य. आणि या कार्यक्रम

0: का कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली
1: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
5: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
7: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
8: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
9: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट. कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
10: आमच्या कार्यक्रमाविषयी
11: श्रोतेहो आणि मैत्रिणींनो, 4 सप्टेंबरच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकू शकाल ऋचा थत्ते हिच्या स्वरचित कविता.
12: निसर्ग

0: वनिताची।
1: तेव्हा जरूर ऐका, शुक्रवारी अर्थात 4 सप्टेंबरला वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता। मैत्रिणींनो, हाच कार्यक्रम शनिवारी अर्थात 5 सप्टेंबरला पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।

0: नमस्कार बरं का. नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शुक्रवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन आपली आवड या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आहे. प्रसारण सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आपल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून. बघा तुम्ही किंवा तुमच्या घरच्यांनी जरूर फोन करा आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन आपली आवड.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 6:35 झाली आहेत. आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत श्री रामचरित मानस गान.
2: सेवा देश की सुरीली धडकन आई सुने श्री रामचरित मानस गान भाग 301.

0: आप सुन रहे थे श्री रामचरितमानस। आपण ऐकत आहोत पुणे विविध भारती 101 FM। 6:45 आणि 15 सेकंद झालेत। ऐकूया आमचा या पुढला कार्यक्रम।
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम। भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
3: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
3: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
1: संपर्क 97-64-12-55-33,
3: 9764125533।
4: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे। गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत।
5: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या, त्वरा करा। आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच। या अंक्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र

घोडके सराफ बिझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगीळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेतल्या 7व्या अध्यायातला हा 5वा श्लोक। या श्लोकाचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे महाबाहो अर्जुना, ही 8 प्रकारची भेद असलेली माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे। हिच्याहून दुसरी, जिच्या योगे सर्व जग धारण केलं जातं, ती माझी जीवरूप पराप्रकृती म्हणजे सचेतन प्रकृती आहे। या श्लोकाचं मराठीमध्ये समश्लोकी रूपांतर करताना आचार्य विनोबा भावे आपल्या गीताईमध्ये म्हणतात, ही झाली अपरा माझी, दुसरी जाणती परा, जीवरूपे जिने सारे, जग हे धरिले असे। या अगोदरच्या म्हणजे 7व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकात भगवंत सांगतात की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार ही 8 तत्व असलेली अष्टधा प्रकृती आहे। या अष्टधा प्रकृतीलाच अपरा प्रकृती असं म्हणतात। अपरा प्रकृती ही कनिष्ठ प्रकृती आहे। या ठिकाणी म्हणजे हीन असा अर्थ घ्यायचा नाही। अपरा प्रकृती ही जड आणि अविद्यायुक्त आहे। अपरा प्रकृती नश्वर आहे, ती परिवर्तनशील म्हणजे बदलत्या स्वरूपाची आहे। अपरा प्रकृती व्यक्त विश्वाचा पाया आहे। मानवी जीवनातली कामना, वासना, लोभ, आसक्ती, मोह हे सगळे अपरा प्रकृतीतून जन्म घेतात, त्यामुळे ती माणसाला बंधनात ठेवते। सत्ता, संपत्ती, पद, अधिकार त्यामागे धावणं, मनातला राग, द्वेष, मत्सर, शरीराची सुखाची लालसा हे सगळे अपरा प्रकृतीचे परिणाम आहेत। या जगाचं वर्गीकरण केलं तर असं दिसून येतं की पृथ्वी तत्वामुळे स्थूल स्वरूपातील जड पदार्थ, स्थैर्य आणि आकार यांना अस्तित्व आहे। जलतत्व हा जीवनाचा आधार आहे आणि प्रवाहीपणा हा त्याचा गुणधर्म आहे। अग्नितत्वामुळे ऊर्जा आणि प्रकाश मिळतो आणि परिवर्तन घडून येतं। वायुतत्वामुळे प्राणशक्ती आणि गती मिळते। आकाशतत्वामुळे ध्वनीचं वहन होतं। आकाशतत्व ध्वनीचा आधार आहे। मनामुळे भावना, इच्छा आणि विचारांचा प्रवाह आहे। बुद्धीमुळे निर्णय शक्ती आणि विवेक प्राप्त होतो, तर अहंकारामुळे मीपणाची भावना आहे। पराप्रकृती ही चेतनात्मक आहे, ती जीवस्वरूप आहे। पराप्रकृती ही श्रेष्ठ प्रकृती आहे। पराप्रकृतीमुळे अपरा प्रकृतीला चेतना मिळते, म्हणून पराप्रकृतीला श्रेष्ठ प्रकृती आणि अपरा प्रकृतीला कनिष्ठ प्रकृती म्हणतात। परा प्रकृती ही शुद्ध, अविनाशी, नित्य आणि शाश्वत आहे, पण परा प्रकृती परमात्म्याशी एकरूप होऊ शकते। मनुष्य जीवनातले ज्ञान, भक्ती, आत्मनिष्ठा, प्रेम, करुणा, सेवा, आत्मिक बल आणि मुक्तीची प्रेरणा आणि आकांक्षा हे सगळे परा प्रकृतीचे परिणाम आहेत। या श्लोकाबद्दल जसं करंदीकर आपल्या गीतातत्व मंजरी या ग्रंथात लिहितात, परा प्रकृती ही चित्स्वरूपाने या सृष्टीत वावरते आणि या चित्स

शक्तीनेच या सर्व जगाचं धारण पोषण आणि इतर सर्व व्यापार होतात. ही पराप्रकृती जीवरूपानी सचेतन सृष्टीत दिसून येते. जडसृष्टीतही चित शक्ती असते, पण ती चेतना रूपानी व्यक्त होण्यासारख्या स्थितीत नसते. वास्तविक पाहता अपराप्रकृती आणि पराप्रकृती या परमात्म्याचं वेगळं स्वरूप कार्यरूपानी व्यक्त होतं. जगातल्या सगळ्या स्थावर जंगम सृष्टीचा उगम हा परा आणि अपराप्रकृतीपासूनच आहे. पराप्रकृती आणि अपराप्रकृती या दोन्हीही परमात्म्याचीच भिन्न रूप आहेत. मनुष्य देखील अपरा आणि पराप्रकृतीचा संयोग आहे. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर आपल्या भावार्थ दीपिकेत म्हणतात, आणि या आठांची जे साम्यावस्था ते माझी परमप्रकृती पार्था, तिये नाम व्यवस्था जीवू ऐसा. जे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोहो, पै बुद्धीचा अंगी जाणणे, ते जिये चिये जवळीकेचे करणे, जिया अहंकाराचे नि विंदाणे जगची धरिजे. माऊली म्हणतात, आणि हे आठ भाग ज्या ठिकाणी लीन होतात तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असं नाव आहे. ती जडाला सजीव करते, जीवाला सज्ञान करते आणि मनाकडून शोक आणि मोह मानायला लावते. बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ती हिच्या सान्निध्यामुळे आणि तिने अहंकाराच्या कौशल्यानी जगत धरलेलं आहे. जड स्वरूप अपराप्रकृती आणि चेतन स्वरूप पराप्रकृती याचा तौलानिक अभ्यास करताना असं दिसून येतं की अपराप्रकृती ही भौतिक नश्वर आणि परिवर्तनशील आहे, तर पराप्रकृती ही आध्यात्मिक नित्य शाश्वत आणि अपरिवर्तनशील आहे. अपराप्रकृतीत पंचमहाभूत मन बुद्धी अहंकार समाविष्ट आहेत, तर पराप्रकृतीत आत्मा म्हणजे जीवशक्ती आहे. अपराप्रकृतीमुळे कामना वासना मोह आसक्ती आणि त्यामुळे बंधन निर्माण होतात, तर पराप्रकृतीमुळे ज्ञान भक्ती आणि मुक्ती यांचा लाभ होतो. अपराप्रकृतीचं लक्ष भोग सुख आणि बाह्यसिद्धी हे आहे, तर पराप्रकृतीमुळे आत्मज्ञान मोक्ष आणि परमेश्वराशी एकरूपता होऊ शकते. अपराप्रकृतीमुळे मी आणि माझं ही भावना निर्माण होते, तर पराप्रकृतीमुळे सर्वत्र आत्मा भरलेला आहे ही भावना निर्माण होते. अपराप्रकृती हे जगाचं बाह्यरूप आहे, तर पराप्रकृती ही जीवाची अंतःशक्ती आहे. आजच्या जगात यांत्रिकीकरणामुळे आपलं जीवन व्यापलेलं आहे. जगात अनेक आकर्षण आणि प्रलोभन निर्माण झालेली आहेत, त्यामुळे मनुष्य भोगवादात आणि भौतिक संपत्तीच्या प्राप्तीमध्ये अडकलेला आहे. स्वाभाविकपणे त्यामुळे स्पर्धा ताणतणाव नैराश्य द्वेषभावना हे त्याचे परिणाम मनुष्य भोगतोय. मनुष्य अशा प्रकारे अपराप्रकृतीमध्ये अडकून पडलेला आहे. पण मनुष्यानी पराप्रकृतीचा मार्ग अनुसरला तर आत्मशांती प्रेमभाव सहजीवन सेवा आणि समाजहित यांना तो गवसणी घालू शकेल. आजच्या संदर्भात हा श्लोक आपलं अस्तित्व फक्त आपल्या शरीरामुळे नाही तर त्यात असलेल्या चैतन्यामुळे आत्मतत्वामुळे आहे हे सांगतो. अतिशय आलिशान देखणी अशी कार आपण घेतली तरी त्यात इतर गाड्यांप्रमाणे पेट्रोल डिझेल किंवा आता ईव्हीच्या जमान्यात रिचार्ज केल्याशिवाय ती इंचभरही जागेवरून हलणार नाही. तसंच आपण कितीही देखणे असलो तरी जोपर्यंत आपल्यातलं चैतन्य कार्यरत आहे तोपर्यंतच आपलं हे देखणं शरीर. आपलं हृदय चालू राहण्यासाठी जे चैतन्य लागतं ते तो परमेश्वरच देतो. म्हणून चालत्या बोलत्या प्रत्येक सजीवात परमेश्वराचा वास आहे हे मान्यच करावं लागेल.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोकगायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल अॅड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 8661967672। श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत।
4: ही वेळ आहे GS चहाची।
0: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा।
3: आणि आता काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत जुन्या आठवणी जाग्या करणारी अवीट गोडीची जुनी हिंदी गाणी, कार्यक्रम भूले बिसरे गीत।
5: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।

भूले बिसर गीत। इस कार्यक्रम के बाकी गाने आप सुन पाएंगे सुबह 7:20 से। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। 7:10 होत आहेत। काही क्षणातच प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे अ वाहिनीवरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत।

आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ईओएस 5 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. महिला बचत गटांच्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं आश्वासन. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमांच्या आधी अन्न आणि औषध प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी लागणार. आणि महिला T20 आशिया चषक स्पर्धेत भारताचा हाँगकाँगवर 137 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. ईओएस 5 या भूसमकालिक कक्षेतील पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं इस्रोनं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर सुमारे 18 मिनिटांनी हा उपग्रह निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करण्यात आला. या उपग्रहाद्वारे तात्काळ उपलब्ध होणाऱ्या प्रतिमांमुळे कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात देशाला मोठी मदत होईल असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन

0: केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलं आह। चौहान यांनी काल मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला। यावेळी महिला लाभार्थींनी कर्ज मंजुरी आणि वितरणातील विलंब यासह विविध अडचणी मांडल्या। या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं। येत्या 5 वर्षात महिला बचत गटांना 10 लाख कोटींचं कर्ज देण्याचं आणि बचत गटातल्या महिलांना 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्याचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून मुंबई सावंतवाडी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसंच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल याप्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते। गणेशोत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी यंदा 350 विशेष गाड्या चालवल्या जातील तसंच आवश्यकतेनुसार ज्यादा गाड्यांची व्यवस्था केली जाईल असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। मुंबई सावंतवाडी एक्सप्रेसमुळे कोकणच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि सावंतवाडी रोड दरम्यान दररोज ही एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे। गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील चाकरमान्यांना या रेल्वेगाडीची विशेष भेट मिळाली आहे। त्यातच कोकणातल्या निसर्गाचं बहरलेलं मनोहारी रूप त्यांच्या प्रवासाचा आनंद आणखी द्विगुणित करणार आहे। ऐकूया कोकणात सध्या सर्वत्र दिसणाऱ्या या नयनरंग देखाव्याचं सविस्तर वर्णन आमच्या प्रतिनिधीकडून।
1: पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरू झाल्याची जणू साक्षच देणारी ही रंगीबिरंगी रानफुलं सिंधुदुर्गच्या डोंगर पठारावर बहरली। रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांचं लक्ष वेधून घेणारं हे मनोहारी दृश्य सध्या कोकणच्या निसर्ग सौंदर्यात भर घालतंय। हिरवाईच्या पार्श्वभूमीवर उमललेली निळी पांढरी आणि विविध छटांची फुलं पाहताना निसर्गानंच गणरायाच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट केल्याचा भास होतोय। कोकणातल्या गणेशोत्सवाच्या पारंपरिक सजावटीत हरण आणि निळी परडी यांना विशेष महत्व आहे। गणेश चतुर्थीच्या काळात घरातली माटवी सजवण्यासाठी पूर्वापार या रानफुलांचा वापर केला जातो, त्यामुळे या फुलांचं बहरणं हे केवळ निसर्ग सौंदर्य नसून कोकणच्या लोकपरंपरा आणि गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वारशाशी जोडलेलं एक भावनिक नातं आहे। मात्र या निसर्ग सौंदर्यामागे चिंतेची किनार सुद्धा आहे। बदलतं हवामान, पर्यावरणातले बदल आणि मानवी हस्तक्षेप यांचा परिणाम या रानफुलांच्या वाढीवर होत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या फुलांचं प्रमाण कमी होत असल्याचं सुद्धा दिसून येतंय। म्हणूनच गणेशोत्सवाच्या निमित्तानं या पारंपरिक फुलांचं महत्व पुन्हा अधोरेखित होत असताना त्यांचं संवर्धन आणि नैसर्गिक अधिवासाचं जतन करण्याची गरज व्यक्त होते। आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी।
0: कृष्ण जन्माष्टमीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे। विशेषतः उत्तर प्रदेशात मथुरा वृंदावन इथं जन्माष्टमीचा जल्लोष आहे। राज्यातही सर्व कृष्ण मंदिरांमध्ये मध्यरात्री साजऱ्या होणाऱ्या कृष्ण जन्मोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे। सर्व मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। गणेशोत्सवातील उत्साह कायम ठेवत ध्वनी मर्यादेचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे अशी अपेक्षा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली। विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी काल संवाद साधला। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना सामाजिक आणि कायदेशीर मर्यादा पाळणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। कोणत्याही परिस्थितीत ध्वनी मर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं। लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ध्वनी प्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा कुमार यांनी निषेध केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बापट यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे। आपला गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं। पहिल्या वर्षी कदाचित 100% होणार नाही, परंतु 100% जाण्याकडे आपण प्रयत्न केले पाहिजेत, एकमेकांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत असं मुख्यमंत्री म्हणाले। दरम्यान नागपूर पोलिसांनी सणासुदीच्या काळात मोठ्या आवाजाच्या ध्वनी यंत्रणा बीम्स आणि लेझर लाईट्सवर बंदी घातली आहे। आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ही बंदी लागू राहील। सोलापुरातही गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटला बंदी घालण्यात आली आहे। 13 ते 26 सप्टेंबर या कालावधीत ही बंदी लागू असेल। याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी जारी केले आहेत। महाप्रसाद, इफ्तार पार्टी, अन्नछत्र, लंगर किंवा भंडारा अशा

0: सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमांसाठी आता किमान 7 दिवस आधी अन्न आणि औषध प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी लागणार आहे. कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेला नमुना हा संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांकडे द्यावा लागेल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिली आहे. या कार्यक्रमांसाठी अन्न शिजवणारे आणि पुरवणारे हे दोघेही केटरिंगच्या कक्षेमध्ये येतात, त्यामुळे त्यांच्याकडे आवश्यक तो परवाना असणं बंधनकारक आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी इथं भेट घेतली. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, प्रसाद लाड यांच्यासह यावेळी उपस्थित होते. गावागावामध्ये कुणबी नोंदीच्या याद्या लावण्याच्या मागणीला शिष्टमंडळानं होकार दिला. हे काम 5 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. तसंच हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप करता येईल असं सरकारच्या शिष्टमंडळानं सांगितलं. मात्र मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली. दरम्यान जरांगे यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काल जालना, धुळे, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आला. क्रिकेट. महिला टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेत काल भारतानं हाँगकाँगचा 137 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 गडी गमावून 193 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून स्मृती मानधनानं 64 चेंडूत 124 धावांची उत्कृष्ट खेळी केली. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगचा संघ 17व्या षटकात अवघ्या 56 धावांवर सर्वबाद झाला. दीप्ती शर्मानं 9 धावा देत 3, नंदानीनं 2 तर प्रेमा रावतनं 2 बळी घेतले. स्मृती मानधना हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना उद्या पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. पावसानं दडी मारल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीनं दुष्काळ जाहीर करावा, तसंच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे. हवामान. कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. EOS 5 या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. महिला बचत गटांच्या अडचणी दूर करण्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं आश्वासन. मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवी नियमित रेल्वेगाडी सुरू. सामूहिक जेवणाच्या कार्यक्रमांच्या आधी अन्न आणि औषध प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी लागणार. आणि महिला टी20 आशिया चषक स्पर्धेत भारताचा हाँगकाँगवर 137 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:20 झाली आहेत. लीजिए सुनिए भूले बिसरे गीत इस कार्यक्रम के बाकी गाणे कुछ ही पलों में.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 वाजलेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: किशोर कुमार यांच्या स्वरातलं कल्याणजी आणि आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार इंदिवर यांचं हे गीत होतं सच्चा झुटा या चित्रपटातलं. 1970 मध्ये विनोद दोषी निर्मित आणि मनमोहन देसाई दिग्दर्शित हा एक ऍक्शन कॉमेडी चित्रपट. यामध्ये राजेश खन्ना यांचा डबल रोल होता आणि त्यांच्या बरोबर मुमताज आणि विनोद खन्ना देखील मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाची कथा मनमोहन देसाई यांच्या पत्नी जीवन प्रभा यांनी लिहिली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट घोषित करण्यात आला आणि त्या वर्षातला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठरला. या चित्रपटात राजेश खन्ना यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं बरं का. आणि इतकंच नाही तर 1971 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी जाणून घेऊयात या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी, 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या सच्चा झूठा या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. संगीत होतं कल्याणजी आणि आनंदजी यांचं, तर गीतकार होते इंदीवर. मंडळी, या चित्रपटात आधी शशी कपूर यांना काम करण्याबद्दल विचारलं होतं, पण अभिनेत्री मुमताज या चित्रपटात मुख्य नायिका म्हणून काम करणार असं कळल्यावर शशी कपूर यांनी हा चित्रपट करायला नकार दिला. आणि मग राजेश खन्ना यांना चित्रपटासाठी विचारण्यात आलं. आणि बघा, सच्चा झुटा या चित्रपटानंतर मुमताज आणि राजेश खन्ना यांची जोडी खूपच लोकप्रिय झाली, हो ना? तुम्हाला माहितीये मंडळी, या चित्रपटात एका कुत्र्यांनी पण महत्वाची भूमिका साकारली होती बरं का. त्याच्या देखील बुद्धिमत्तेचं आणि अभिनयाचं त्यावेळी खूप कौतुक झालं होतं. मंडळी, 1969 ते

71 या काळात राजेश खन्ना यांनी दिलेल्या 15 सलग सोलो हिट पिक्चरमध्ये सच्चा झुटा या चित्रपटाची सुद्धा गणना केली जाते. चित्रपटांच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात सच्चा झुटा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी स्वरबद्ध केलेलं, कल्याणजी आणि आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार इंदिवर यांचं हे सदाबहार रोमॅन्टिक गाणं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
0: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत आणि यंदाचा म्हणजेच 2026 लोकमतच्या वतीने दिला जाणारा आयकॉन्स ऑफ साऊथ महाराष्ट्र हा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. त्यांच्याशीच आपण गप्पा मारतोय. नमस्कार डॉक्टर चारुता.
4: नमस्कार.
0: आपण जेव्हा IVF बद्दल बोलतो त्यावेळेला या IVF द्वारे अनेक घरांमध्ये आज बाळाचं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. हा प्रश्न मी एवढ्यासाठी विचारते कारण एक काळ होता की ज्यावेळेला फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करण्याची सुद्धा खूप गरज होती आणि त्या काळामध्ये अनेक जोडप्यांनी असं ऑपरेशन करून घेतलेलं आहे. पण काही कारणानंतर जर त्यांना असं वाटलं की अजून एक बाळ हवं आहे तर अशा वेळेला या फॅमिली प्लॅनिंगच्या ऑपरेशन नंतर सुद्धा बाळ होऊ शकतं का आणि त्याला IVF किंवा IUI ची टेक्नॉलॉजी मदत करू शकते का?
4: फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन करताना ते नेमकं कुठे झालंय, कशा पद्धतीचं झालं आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झाल्यानंतर प्रेग्नन्सी देण्याच्या दोन पद्धती असतात. एक तर ते ऑपरेशन रिव्हर्स करायचं ज्याला आम्ही ट्युबोप्लास्टी म्हणतो, ही एक पद्धत आहे. आणि दुसरं की त्या ठिकाणी काहीच बदल

0: करायचे नाही आणि डायरेक्ट आयव्हीएफला जायचं. आता कसं असतं, हा डॉक्टर आणि पेशंट या दोघांचा हा डिसिजन असतो की नेमकं कुठल्या पद्धतीने पुढे जायचं. दोन्हीचे काही फायदे आणि काही रिस्क फॅक्टर्स सुद्धा असू शकतात. आयव्हीएफ लोक एकदम तयार होत नाही किंवा खर्च हा एक कन्सर्न असतो, पण माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे की अशा वेळेला आयव्हीएफ करणं हे जास्त सेफर आहे. का मी ते तुम्हाला सांगते की कितीही आपण चांगल्या पद्धतीने केलं तरीही काही पेशंट्समध्ये ट्युबोप्लास्टीची सर्जरी झाल्यानंतर तिथे जो काही स्कार आहे किंवा तिथे जे काही आपण जोडल्याचे चिन्ह आहेत त्याच्यामुळे एक्टॉपिक प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे गर्भनलिकेत राहिलेली प्रेग्नन्सी. काही काही पेशंट्समध्ये हे होतं, असा नियम नाही की सगळ्यांमध्ये होईल, पण जर झालं तर ते त्रासदायक भरपूर जास्त प्रमाणात ठरू शकतं. त्यामुळे डॉक्टर म्हणून माझा हा सल्ला राहील की अशा वेळेला माझं काम हे आहे की मी पेशंट्सला हे दोन्ही ऑप्शन्स देणं, दोन्ही ऑप्शन्सचे प्लस मायनस सगळ्या साईड समजवणं, त्याचे रिस्क काय आहे सांगणं, बेनिफिट काय आहे सांगणं आहे, आणि त्याप्रमाणे जो आपण ऑप्शन चूज करतो त्याप्रमाणे पुढे जाणं. अजून एक यामध्ये वेगळा अँगल आहे. सध्या माझ्याकडे एक पेशंट आहे, तिच्या दोन्ही बाजूला 2 वर्षाच्या गॅपमध्ये एक टॉपिक प्रेग्नन्सी झाल्यात आणि त्यामुळे तिचे दोन्ही फॅलोपियन ट्यूब्स काढल्या. सो अशा वेळेला जर आयव्हीएफ नसतं तर अशा जोडप्यांना प्रेग्नन्सी देणं हे इम्पॉसिबल होतं. त्यामुळे सायन्सची जर ही प्रगती झाली आहे तर आपण निश्चितच त्याचा फायदा का नाही करून घ्यायचा.
1: वा, नक्कीच या आयव्हीएफच्या तंत्रज्ञानानी प्रत्येक घरामध्ये एका चिमुकल्या हास्याची आस पूर्ण होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा श्रोते हो, आई बाबा होण्याचा आनंद अनुभवण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: संकल्पना अमेय जोगळेकर, निर्मिती बाळ एम जोगळेकर, या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे ठीक 7:45 झाली आहेत.

0: आता ऐकूया बालगीतांचा कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य डॉक्टर जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ.
0: नमस्ते छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, आज आहे श्रीकृष्ण जयंती. कृष्णाच्या अनेक कथा तुम्ही वाचल्या असतील, मालिकांमधून पाहिल्या सुद्धा असतील, आणि लहानपणी तो खूप खोडकर होता हे सुद्धा तुम्हाला माहिती असेलच. ऐकूया कृष्णाचा खटाळपणा या गाण्यामधून. ही रचना आहे ग.दि. माडगुळकर यांची, संगीतकार सी. रामचंद्र, गायिका राणी वर्मा.

0: मग काय दोस्तांनो, आवडलं नाही गाणं? तुम्ही सुद्धा खोड्या करा, पण कोणाला त्रास होणार नाही एवढाच. आणि याबरोबरच हा कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 7:50 होत आहेत. आता 2 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकूया. सुरुवातीला पुना गाडगीळ अँड सन्स आणि 7:55 क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय, पण खास ऑफर हवी, मग चला पूना गाडगीळ आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
5: पूना गाडगीळ आणि सन्स, पारंपरिक साज, आधुनिक अंदाज.
6: श्रोतेहो, भारतीय स्त्रियांचा सर्वात आवडता दागिना म्हणजे मंगळसूत्र. सोन्याचे अनेक डिझाईनची लहान मोठी मंगळसूत्र महिला आवडीने आणि अभिमानाने परिधान करतात. तसं तर मंगळसूत्राच्याही बऱ्याच व्हरायटी असतात. त्यांची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण पूना गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केलं आहे. मोडक साहेब, नमस्कार.
7: नमस्कार.
6: मोडक साहेब, या श्रावणात मंगळसूत्र महोत्सवात जेव्हा मंगळसूत्राच्या घडणावळीवर मोठी सूट मिळते तेव्हा मंगळसूत्र आपल्या पूना गाडगीळ आणि सन्सच्या शोरूम मधून घेण्याची महिलांची खूप इच्छा असते, तर मंगळसूत्रांचे प्रकार कोणकोणते आणि प्रादेशिक विविधता कशी असते ते आमच्या श्रोत्यांना सांगाल?
7: मंगळसूत्र एकतर आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये सवाष्णीचं एक दागिना आहे आणि श्रावण मास हा विष्णू मासही असतो, म्हणजे श्रीकृष्णाचे बरेचसे त्या काळामध्ये साजरे केले जात असतात,
6: सण साजरे होतात,
7: विष्णूची लक्ष्मी. त्यामुळे जसं विष्णूला एक महत्व आहे तसं लक्ष्मीलाही महत्व आहे, तर लक्ष्मीच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र हे तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे स्त्रियांना चांगला मुहूर्त मंगळसूत्र जर चेंज करायचं असेल किंवा नवीन घडवायचं असेल तर तो कुठला, तर तो श्रावण महिना. हा एक स्त्रियांच्या मनातला पूर्वापार असलेला भाव आहे. त्यामुळे तुम्ही जर बघाल तर सगळीकडे श्रावणामध्ये मंगळसूत्र महोत्सव केले जातात.
6: बरोबर.
7: कारण त्या काळामध्ये स्त्रियांना मंगळसूत्र खरेदी करायची इच्छा झालेली असते. मंगळसूत्र सौभाग्य लेणं जसं आहे तसं

0: आजकालच्या काळामध्ये आता नवीन जेनझी म्हणा किंवा मिलेनियम म्हणा, या ज्या स्त्रिया आहेत त्यांना एक मंगळसूत्र पुरत नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी एक मंगळसूत्र म्हणजे ते 10-20 वर्ष 25 वर्ष वापरण्याचा दागिना असायचा, पण आता एका स्त्रीला एकाच वेळेला तिच्या कॅटलॉग मध्ये किंवा तिच्या कलेक्शन मध्ये 5 ते 6 मंगळसूत्र कमीत कमी लागतात.
1: बरोबर,
0: अगदी काही नाही गेलं तरी 2 ते 3 मंगळसूत्र तर प्रत्येक स्त्रीकडे असतातच असतात. एक असतं डेलिवेअर असतं, एक असतं ते फेस्टिवल किंवा कुठे कार्याला वगैरे जायचं असेल तर करता असतं, आणि तिसरं असतं ते कॉर्पोरेट मंगळसूत्र म्हणून असतं की जे ऑफिसला जाताना घालायचं असतं. आताच्या काळात आणखीन एक नवीन मंगळसूत्र निघालंय, म्हणजे आपण नंतर पुढल्या भागामध्ये मंगळसूत्राचे अजून विविध प्रकार बघू स्पेसिफिक, पण हा मंगळसूत्राचा प्रकार हा तुम्ही म्हणाल की हा काय आता प्रकार आहे. हातामध्ये ब्रेसलेट सारखं घातलं जातं मंगळसूत्र, त्याला काळे मणी असतात, त्याच्यामध्ये एखादी छोटी वाटीचं सारखं पेंडंट असतं जे हँगिंग असतं, लोंबत असतं, आणि स्त्रिया हातामध्ये मंगळसूत्र घालतात एका हातामध्ये. त्यामुळे आता मंगळसूत्रांचे विविध प्रकार निघालेत. मोठी बटबटीत मंगळसूत्र वाटतात काही, त्यामुळे ती घातली जात नाहीत. 85 पुढल्या स्त्रिया आहेत त्यांना मोठ्या आकाराची मंगळसूत्र म्हणजे मोठ्या पट्टीची, रुंद पट्टीची, मोठ्या वाटीमणीच्या पदकाची मंगळसूत्र घालण्याची आवड आहे. तसंच काही काही स्त्रियांना तर मुद्दामून मोठ्या वाट्यामण्यांची वगैरे मंगळसूत्र घालायला आवडतात, कारण त्यांचे ते अटायरच तसे असतात की एकदम खानदानी शालू असतात, पैठणे असतात, आणि मग त्याच्यावरती शोभेल असतं ते मंगळसूत्र घालायचं असतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे मंगळसूत्रांचे असे विविध प्रकार आहेत, ते विविध वयोगटामध्ये वापरले जातात, त्याच्या मजुऱ्या वेगवेगळ्या असतात आणि त्याचे वापरही वेगवेगळे असतात आणि त्याचं ग्रॅमेज वेगवेगळे असतं, कारण आता वाढत्या सोन्याच्या बाबत ते ग्रॅमेज फार महत्वाचं झालंय. आपण उद्याच्या भागामध्ये बघू की कुठले कुठले प्रकार आहेत आणि त्याचे काय काय महत्व आहे, त्याचे मेकिंग किती असतं आणि त्याचे वजन किती असतं.
1: मोडक सर, भारतीय महिलांचा अभिमानाचा असा सुवर्ण अलंकार म्हणजे मंगळसूत्र, त्याचं सौंदर्य, त्याच्या व्हरायटीज, ही सगळी माहिती आपण आमच्या श्रोत्यांना दिलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.

0: NSE registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणूनच तुमच्यासारख्या स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी आम्ही सुरू केल्यात या स्मार्ट गप्पा. यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
4: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
3: आपण बघतोय सेबीनी जे वेगवेगळे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणलेले आहेत त्यातले प्रकार, आणि आजचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे गिफ्ट सिटी. याबद्दल तुम्ही काय सांगाल?
4: गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी ही भारतातील पहिली इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर असणारी इन्व्हेस्टमेंटचा टाइप आहे किंवा ही सिटी आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. गुंतवणूकदारांसाठी किंवा अनिवासीय भारतीयांसाठी ज्याला आपण एनआरआय म्हणतो, सिंगापूर किंवा दुबई सारख्या जागतिक आर्थिक केंद्राप्रमाणेच भारतात राहून परकीय चलनांमध्ये उदाहरणार्थ USD ज्याला US डॉलर कायदेशीररित्या व्यवहार करण्यासाठी गिफ्ट सिटीची निर्मिती करण्यात आलेली आहे. आता गिफ्ट सिटी मधील गुंतवणुकीची मुख्य वैशिष्ट्य काय बघा तर कर सवलती, विच इज टॅक्स बेनिफिट. सो या IFSC युनिट्सना सलग 10 वर्षांसाठी 100% कॉर्पोरेट टॅक्स सवलत मिळते. म्हणजे तसंच अनिवासीय भारतीयांसाठी किंवा ठराविक गुंतवणुकीवर कॅपिटल गेन टॅक्स किंवा GST मध्ये मोठ्या सवलती आहेत. परकीय चलनाचा व्यवहार म्हणजे या ठिकाणी डॉलर किंवा परकीय चलनात थेट गुंतवणूक करता येणं शक्य आहे.

0: आहे सिंगल विंडो क्लिअरन्स म्हणजे IFSCA इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिसेस सेंटर ऑथॉरिटी द्वारे सर्व आर्थिक व्यवहार हे एकाच छताखाली आणि त्याच्यात नियंत्रण त्यांचं ठेवलं जातं. म्हणजे गिफ्ट सिटीद्वारे असलेले मुख्य पर्याय किंवा काय कशाद्वारे आपण गिफ्ट सिटीमध्ये गुंतवणूक करू शकतो, जो AIF आणि SIF आपण बघितलं त्याच्याद्वारे आपल्याला गिफ्ट सिटीमध्ये गुंतवणूक करणं शक्य आहे. गिफ्ट IFSC बँकिंग युनिट्स याच्याद्वारे देखील गुंतवणूक करता येणं शक्य आहे. ग्लोबल इनबॉन्ड आणि आउटबॉन्ड रिअल इस्टेट फंड याच्याद्वारे देखील गिफ्ट सिटीमध्ये गुंतवणूक करता येणं शक्य आहे. याच्यात व्यवहाराचं चलन हे भारतीय रुपया देखील असू शकतो किंवा US डॉलर देखील असू शकतो. याचे टॅक्सेशन अनेक कर सवलती किंवा ड्युअल टॅक्स ट्रीटी DTAA चा फायदा इथे घेता येऊ शकतो. आता याच्यात गुंतवणूक प्रामुख्याने भारतीय रहिवासी किंवा NRIs विदेशी संस्था FPI ज्याला आपण म्हणतो किंवा भारतीय रहिवासी LRS द्वारे गुंतवणूक करू शकतात. आता ह्याच्यात फायदे आणि म्हणजे प्रोज अँड कॉन्स जे आपण कायम लक्षात घेतो. करन्सी मधून जर काही घसरण झाली तर डॉलर मध्ये गुंतवणूक केल्यामुळे रुपयाच्या तुलनेत डॉलर महागल्यास अतिरिक्त फायदा होऊ शकतो. किंवा ग्लोबल पोर्टफोलिओ आपल्याला एकाच ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये गुंतवणूक करता येणं शक्य आहे. चलनाचा दर बदलण्याचा कायम धोका असतो म्हणजे करन्सी फ्लक्च्युएशन जेव्हा जेव्हा एक्सचेंज रेट बदलेल त्याचा परताव्यावर थेट परिणाम होऊ शकतो. सो यात गुंतवणूक करताना थोडी काळजी घ्या. ही मोठ्या प्रकारची गुंतवणूक आहे. इथे देखील आपल्याला मोठे पैसे लावायचे आहेत पण गिफ्ट सिटी हा एक नव्याने उभारणारा प्रकार इन्व्हेस्टर्ससाठी आहे. जेव्हा NRI म्हणजे भारतात आई बाबा राहतात, परदेशी त्यांची मुलं राहतात, त्यांची इन्व्हेस्टमेंट भारतात आणायची आहे, ज्याला 10 वर्ष टॅक्स पिरियड रिटर्न मिळण्याची शक्यता वाढते, अशा गुंतवणूक आपण भारतात मागवू शकतो आणि आपण आपल्या मुलांना गुंतवणूक करण्यासाठी तो प्रवृत्त करू शकतो. अशी ही गिफ्ट सिटी.
1: श्रोते हो, या गप्पांबरोबर आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. उद्या पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांची स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे ठीक 8 वाजलेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
6: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
7: विविध भारती पुणे ठळक बातम्या. EOS-5 या भूसमकालिक कक्षेतील पहिल्या छायाचित्रण उपग्रहाचं इस्रोनं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून GSLV प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण करण्यात आलं. प्रक्षेपणानंतर सुमारे 18 मिनिटांनी हा उपग्रह निर्धारित कक्षेत यशस्वीरित्या स्थापित करण्यात आला. या उपग्रहाद्वारे तात्काळ उपलब्ध होणाऱ्या प्रतिमांमुळे कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात देशाला मोठी मदत होईल असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं. गणेशोत्सवातील उत्साह कायम ठेवत ध्वनीमर्यादेचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे अशी अपेक्षा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली. विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी काल संवाद साधला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना सामाजिक आणि कायदेशीर मर्यादा पाळणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत ध्वनीमर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. ध्वनी प्रदूषणाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा कुमार यांनी निषेध केला. कृष्ण जन्माष्टमीचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. विशेषतः उत्तर प्रदेशात मथुरा वृंदावन इथं जन्माष्टमीचा जल्लोष आहे. राज्यातही सर्व कृष्ण मंदिरांमध्ये मध्यरात्री साजऱ्या होणाऱ्या कृष्ण जन्मोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महिला T20 आशिया चषक स्पर्धेत काल भारतानं हाँगकाँगचा 137 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 5 बाद 193 धावा केल्या. स्मृती मानधनानं 64 चेंडूत 124 धावांची उत्कृष्ट खेळी केली. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगचा संघ 17व्या षटकात अवघ्या 56 धावांवर सर्वबाद झाला. स्मृती मानधना हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारत भारताचा पुढील सामना उद्या पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. पुणे आणि परिसरात आज दुपारनंतर हलक्या पावसाचा अंदाज

0: पुणे वेधशाळेनं व्यक्त केलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:03:12 झालेत. आता ऐकूया कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायडेंची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात.

श्रोते हो, आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची जयंती. माऊलींची भाषा म्हणजे जणू दरवळणारा परिमळ, आसमंत भारून टाकणारा, मन प्रसन्न करणारा.

0: कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी
1: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
0: सौभाग्य सुंदर
1: स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुंठिक रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी
2: नाडकर्णी काका तुम्ही चक्क जॉगिंग करताय अहो 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवत होता ना
3: हो ग माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते चालणं तर सोड माझे उठण्या बसण्याचे वांदे होते
2: मग
3: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले त्यांना तिथे उत्तम गुण आला आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो मलाही 100% गुण आला
2: हो तो तर दिसतोच आहे माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो
3: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना गॅरंटेड बरी होईल माझा अनुभव आहे तिथे गुडघ्याची झीज मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत तेही विना ऑपरेशन
2: काका उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे त्यांचा नंबर देता का
3: हा घे नंबर सोपाय 95-95-24-25-59 सकाळीच जा आणि हो त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड संपर्क 95-95-24-25-59
5: विद्येची देवता आणि पुणेकरांचं लाडकं दैवत म्हणजे श्री गणराय
6: दि विश्वेश्वर सहकारी बँकेतर्फे सर्व गणेश भक्तांना आनंददायी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
5: तुमच्या सर्व आर्थिक गरजांसाठी विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या साथीला अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
6: दि विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे
5: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल
6: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना
5: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या
6: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच
5: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे संपर्क 94-22-311-106
6: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे
5: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास
6: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे
5: कराड सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत राजर्षी शाहू बँक मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा

दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत योगेश्वर अभ्यंकर यांचं होतं. गायलं होतं सुमन कल्याणपूर यांनी. आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत पुणे विविध भारती 101 FM वर. 8:15 वाजलेत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.

0: स्वामी
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी.
0: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी.
1: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.
2: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
3: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42.
4: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या, रत्नांच्या, मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुणा गाडगीळ आणि सन्स मधूनच.
5: पुणा गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
6: संगीत चिकित्सक अर्थात म्युझिक थेरपिस्ट, एक वैश्विक करिअर संधी. सर्वकाश चर्चासत्र आणि विचार मंथन बुधवार 9 सप्टेंबर, गणेश सभागृह, टिळक रोड, पुणे, संध्याकाळी 5 ते 8. मार्गदर्शक आहेत डॉक्टर विकास कशाळकर, स्वराधीश भरत बलवल्ली, डॉक्टर पूर्णिमा गौरी, डॉक्टर शुभम कुलकर्णी आणि प्राध्यापक क्षितिज पाटुकले. ॲलिओपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथीचे डॉक्टर्स, सायकोलॉजिस्ट, गायक, वादक, गंधर्व महाविद्यालय संगीतशास्त्राचे विद्यार्थी, योग शिक्षक, योग थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, हॉस्पिटल्स, क्लिनिक्स इत्यादी सर्वांसाठी उपयुक्त. नोंदणीसाठी भीष्म स्कूल ऑफ इंडियन कॉलेज सिस्टीम, पुणे 860-530-2010. पुन्हा एकदा 860-530-2010.
7: जनसेवा फाउंडेशन पुणे द्वारा संचालित सौ कुमुदबेन मदनभाई सुरा स्कूल ऑफ नर्सिंग मध्ये फक्त महिलांसाठी 2 वर्षांचा ANM परिचारिका कोर्स.
8: शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण, वयोमर्यादा 17 ते 35 वर्ष.
7: ऍडमिशन जोरात

0: सुरू।
1: गरजूंना मोफत शिक्षण, मोफत निवास आणि भोजनाची सोय, सरकार मान्य प्रमाणपत्र आणि नोकरीची हमी।
0: संपर्क डॉक्टर शोभा सुपेकर, जनसेवा फाउंडेशन, शास्त्री रोड, पुणे। फोन 9422081497।
2: दत्त संप्रदायाचे एक उपासक पंत महाराज बाळेकुंद्री यांची सुद्धा आज जयंती। ऐकूया त्यांचीच एक रचना गोविंद पोवळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात।

0: गोविंद पोवळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पंत महाराज बाळीकुंदरी यांची रचना आपण ऐकलीत. आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडे

0: नंबर असला तर द्या ना गुरुजी।
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
1: इष्ट देवता भ्यो नमः।

0: शांता आपटे यांनी गायलेलं हे गीत शांताराम आठवले यांचं होतं. संगीतकार होते मास्टर कृष्णराव. आपण ऐकत आहोत कार्यक्रम लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीत.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
4: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
3: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
4: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
3: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया

0: गीता दत्त आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पारंपरिक जोगवा आपण ऐकलात. आणि याबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साडेंची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. यावेळी आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. ऐकूया गदिमा गीतांचा कार्यक्रम.
2: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर, शिरवळ.
4: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स्ड डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
5: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.10%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार

0: उपलब्ध।
1: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू। संपर्क 89 29 30 41 42।
2: गुडविल म्हणजे टिकाऊ बनियन्स, उत्तम भक्कम गुडविल बनियन्स।
3: गुडविल दुकान।

0: काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
1: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: रसिक श्रोते हो, नमस्कार. आज श्रावण कृष्णाष्टमी, जन्माष्टमी अर्थात श्रीकृष्ण जयंती, त्यानिमित्त ऐकूया श्रीकृष्णाची विविध रूप शब्दबद्ध करणारी गदिमा गीतं.

कार्यक्रमात सुरुवातीला पण ऐकलत कविवर्य ग दि माडगुळकर रचित गीत गोपालातलं गीत फय्याज यांच्या स्वरात, संगीतकार होते सी रामचंद्र.

0: सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं एक गीत गायलं होतं माणिक वर्मा यांनी.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: प्रत्येकाला घ्यायचं असतं मनासारखं घर, प्रत्येकाला हवा असतो किफायतशीर व्याजदर.
3: कॉस्मॉस होम लोन व्याजदर 7.80% पुढे,
2: रुपये 3 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, कमीत कमी प्रोसेसिंग फी, मुदत 20 वर्ष.
3: अटी लागू, टोल फ्री नंबर 1800-233-0234.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
3: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
4: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय? अहो 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला

0: संधिवत होता ना।
1: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचे वांदे होते।
0: मग
1: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले, त्यांना तिथे उत्तम गुण आला। आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात, म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो, मलाही 100% गुण आला।
0: हो तो तर दिसतोच, माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो।
1: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल, माझा अनुभव आहे। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन।
0: काका उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
1: हा घे नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59। सकाळीच जा आणि हो त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, संपर्क 95 95 24 25 59।

चुप चुप येऊन पाठी मागून माझी वेणी ओढली. वाई माझी करुण गळी मोडली.

आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं पडछाया या चित्रपटातलं. संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं.

0: सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या सहस्वरातलं हे गीत होतं जगाच्या पाठीवर. या चित्रपटातलं संगीत सुधीर फडके यांचंच होतं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: तुमच्या आवडीची कोणतीही कार घ्या, कॉस्मॉस कार लोन आहे.
3: कार लोन रुपये 3 कोटींपर्यंत उपलब्ध, व्याजदर 8%, मुदत 7 वर्षांपर्यंत, अटी लागू.
2: सफर सुखाची सोबत कॉस्मॉस कार लोनची.
3: आज जवळच्या शाखेशी संपर्क साधा. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: गुडविल म्हणजे टिकाऊ बनियन्स, उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
0: गुडविल दुकान, लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर, पुणे.
1: अटी लागू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आशा भोसले आणि सहगायिकांनी गायलं होतं. चित्रपट होता वरदक्षिणा. आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात अन्नपूर्णा चित्रपटातली रचना, संगीतकार स्नेहल भाटकर.
1: समृद्ध ठळक बातम्यांशी

0: कॉस्मोस कोऑपरेटिव बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
1: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ.
2: आपण ऐकत आहोत विविध भारती पुणे 101 FM.

0: अजून 58 मिनिटं झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.

0: अँफियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पृथ्वी निरीक्षणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ईओएस 5 या पहिल्या छायाचित्रण उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं अभिनंदन केलं आहे. देशाच्या अंतराळ क्षेत्राच्या वाढत्या क्षमतेचं हे प्रतीक असून देशासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण असल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. परदेशी देणग्या नियमन सुधारणा विधेयकातील तरतुदींचं परीक्षण करण्यासाठी सरकारनं काल 31 सदस्यांची संयुक्त संसदीय समिती स्थापन केली. लोकसभेतील खासदार संजय जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन केली आहे. लोकसभेतील भर्तृहरी महताब, तेजस्वी सूर्या, निशिकांत दुबे, ए राजा आणि सुप्रिया सुळे तसंच राज्यसभेतून हर्षवर्धन श्रृंगला, संजय कुमार झा, प्रफुल्ल पटेल आणि मेनका गुरुस्वामी यांचा समितीत समावेश आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 12 ऑगस्टला हे विधेयक अधिक छाननीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे सोपवण्यास मंजुरी दिली होती. पुणे जिल्हा परिषदेचे गेल्या 2 वर्षांसाठीचे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक आणि जिल्हा शिक्षक पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील 17 जिल्हा परिषद शाळांना जिल्हा परिषद अध्यक्ष चषक तर 26 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या शाळा आणि शिक्षकांना उद्या शिक्षक दिनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी नदीलगतच्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्यावी अशी सूचना राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. यासंदर्भात त्यांनी काल कोल्हापूर इथं आढावा बैठक घेतली. या अनुषंगानं राज्यातील सर्वच महानगरपालिकेच्या कामकाजाचा आपण लवकरच आढावा घेणार असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं. अरबी समुद्रात पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका फेरीबोटीच्या इंजिनमध्ये काल बिघाड झाला. किनाऱ्यापासून सुमारे 1.5 नॉटिकल मैल अंतरावर रात्री 8:30 सुमारास ही बोट बंद पडली. या बोटीवरील 38 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आज पहाटे ही फेरीबोट सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58.
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:25 झालेत. आता ऐकूया आपला सगळ्यांचा आवडता लाखात एक कार्यक्रम.
5: एस हॉस्पिटल, लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
4: सर्व रसिक श्रोत्यांना शैलेश परांजपेचा सस्नेह नमस्कार. माझा मराठाची बोलू कवितिके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन असं म्हणणारे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्त आज अनुभवूया संत ज्ञानेश्वर माऊलींचीच रसाळ लेखणी.

0: श्रोतेहो तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 02-0670-29100.
3: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
4: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89-29-30-41-42.
5: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
6: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
7: गुरुजी, जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
6: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
5: अहो, तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
6: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
5: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
5: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
8: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म श्रावण कृष्णाष्टमी शके 1197 या दिवशी आपेगाव इथं झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं हे दुसरं अपत्य. नावाप्रमाणेच अत्यंत बुद्धिमान. बालपणी या भावंडांना अनेक कटु अनुभवांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे सुरुवातीला जरी ज्ञानेश्वर संतापले, दुःखी झाले, तरी नंतर मात्र त्यांनी सर्वांवर प्रेमाचं पांघरूणच घातलं. काम, क्रोध, मोह, माया इत्यादी विकारांपासून दूर राहायचं असेल तर ईश्वराच्या नामाला पर्याय नाही हे त्यांना

हाच नामाचा महिमा माऊलींनी आपल्या अनेक रचनांमधून वर्णन केलंय. हरिनामाचा जप अखंडपणे केला की एक क्षण असा येतो की मनातल्या सगळ्या वाईट भावना वासना जळून जातात, विचारांचा गलबला थांबतो, परमशांतीचा अनुभव येतो. ही किमया हरिनाम उच्चारणाची.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संगीत चिकित्सक अर्थात म्युझिक थेरपिस्ट, एक वैश्विक करिअर संधी. सर्वकाश चर्चासत्र आणि विचार मंथन बुधवार 9 सप्टेंबर गणेश सभागृह टिळक रोड पुणे संध्याकाळी 5 ते 8. मार्गदर्शक आहेत डॉक्टर विकास कशाळकर, स्वराधीश भरत बलवल्ली, डॉक्टर पूर्णिमा गौरी, डॉक्टर शुभम कुलकर्णी आणि प्राध्यापक क्षितिज पाटुकले. ॲलिओपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथीचे डॉक्टर्स, सायकोलॉजिस्ट, गायक, वादक, गंधर्व महाविद्यालय संगीतशास्त्राचे विद्यार्थी, योग शिक्षक, योग थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, हॉस्पिटल्स, क्लिनिक्स इत्यादी सर्वांसाठी उपयुक्त. नोंदणीसाठी भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम पुणे 8605302010. पुन्हा एकदा 8605302010.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रसिक हो, सर्वसाधारणपणे संतांच्या नावापुढे महाराज अशी उपाधी लावली जाते, पण संत ज्ञानेश्वर महाराजांना मात्र माऊली हे संबोधन वापरलं जातं. आईची जशी आपल्या लेकरांवर माया असते, त्यांच्या कल्याणासाठी ती सदैव तत्पर असते, त्या आईबद्दल मुलांच्या मनात सुद्धा अपार ममत्व जिव्हाळा असतो. अशीच भावना ज्ञानेश्वरांच्या बद्दल आहे. म्हणूनच विठ्ठलाचं साजीर रूप पाहताना ज्ञानेश्वरांना जसं प्रेमाचं भरतं येतं,

0: श्रोते हो तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखातशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साडेंची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: आताच म्हटल्याप्रमाणे माऊलींना समाजाची काळजी वाटत होती। हे जग मोह, माया, दुःख यांनी भरलेलं आहे, त्याला सुखी करण्यासाठी मी ब्रह्मज्ञान मिळवेन आणि त्याचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी करेन आणि केवळ हे जग नाही तर त्रैलोक्य आनंदाने भरून टाकेन असा विश्वास माऊलींना आहे।

हीच विश्वाच्या कल्याणाची आस ज्ञानेश्वर माऊलींच्या साहित्यामध्ये ठाई ठाई दिसते. आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया माऊलींनी ईश्वरकडे मागितलेल्या या पसायदानानं.

0: आणि याबरोबरच आपला आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची शैलेश परांजपेला अनुमती द्या. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 9:30 आणि 20 सेकंद झालेत. आता प्रसारित करत आहोत नाट्यसंगीताचा कार्यक्रम
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत.

0: कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं ज्योत्स्ना भोळे यांच्या स्वरात राधा माई या नाटकातलं पद. पदरचना गो नी दांडेकर यांची होती. संगीतकार होते स्नेहल भाटकर.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9. देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू. संपर्क 89-29-30-41-42.
2: कुठे आहे
3: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी KYC अपडेट?
2: हे तर झटपट काम आहे.
3: कसं?
2: जर KYC डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटरने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
3: आणि बाकी चेंजेस?
2: घरी बसून व्हिडिओ KYC किंवा आधार OTP बेस्ड eKYC ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
3: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. RBI सांगते
4: KYC सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
5: काय काकू, आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
6: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
5: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये चला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
7: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087-808797.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरात विद्याधर गोखले यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते निळकंठ अभ्यंकर. नाटक गोकुळचा सौर.

0: स अ शुक्ल यांचं हे पद होतं साध्वी मीराबाई या नाटकातलं, स्वर होता विदुषी हिराबाई बडोदेकर यांचा.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कधी असले कधी गेले कधी पाडले.
3: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुन्हा आय केअर मधून. पुन्हा आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुन्हा आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
5: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
4: आतापर्यंत या योजनेत 9,50,000+ अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
6: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
7: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
9: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: उदयराज गोडबोले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीतकार होते वसंत देसाई. नाटक प्रीती संगम.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े. आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
2: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
4: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: स्वयंवर या नाटकातलं हे पद गायलं होतं इंदिराबाई खाडीलकर यांनी. आणि याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 9:58 आणि 20 सेकंद झालेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. अमेरिकन संरक्षण क्षेत्रातील जीई एरोस्पेस या कंपनीनं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 3F-404 IN-20 इंजिनांची नवीन खेप सुपूर्द केली आहे. यामुळे देशाच्या तेजस MK-1 लढाऊ विमान निर्मितीला चालना मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीतल्या

0: अडचणींमुळे या प्रकल्पाला अनेक वर्ष वितरणातील अडथळ्यांचा सामना करावा लागला होता. पुण्यातील हिंजवडी परिसरातील रस्ते आणि मेट्रोसह विविध नागरी प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. परिसराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पीएमआरडीएनं तयार केलेल्या सुमारे 426 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला गती देण्यासह विविध यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. हिंजवडी माण मारुंजी परिसरातील नागरिकांच्या प्रमुख मागण्यांबाबत आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती पुण्यात होणारी गर्दी लक्षात घेऊन महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकाच्या प्रवेश आणि निर्गमन मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. हा बदल उद्या सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत गेट क्रमांक 3 केवळ प्रवेशाकरता तर गेट क्रमांक 2 केवळ निर्गमनासाठी खुलं राहणार आहे. रविवारी 6 तारखेपासून सर्व प्रवेशद्वारं नेहमीप्रमाणे सुरू राहतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टीच्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचं पुण्यातील बेमुदत उपोषण बार्टीच्या निबंधक सुचिता शिंदे आणि जात पडताळणी विभागाचे उपायुक्त संजय कदम यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर काल स्थगित करण्यात आलं. सरसकट फेलोशिप देण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील समाज कल्याण आयुक्त कार्यालयासमोर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केलं होतं. वर्धा जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटनेच्या वतीनं आयोजित 4थ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या पृथा वर्टीकर, ईशान खांडेकर, कुशल चोपडा आणि इक्षिका उमाटे यांनी विजेतेपद पटकावलं. ही स्पर्धा वर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुल इथं झाली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:01 आणि 35 सेकंद झालेत. आता काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पिटल.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: नमस्कार. ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्युपिटर हॉस्पिटलचे ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर समीप भुजबळ सर आपल्या बरोबर आहेत. सरांचा या क्षेत्रातला 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांच्याशीच आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार डॉक्टर.
8: नमस्कार.
7: आजचा जो विषय आहे तो मला तुमच्याशी डिस्कस करायचा आहे, हाय रिस्क प्रेग्नन्सी बद्दल. बेसिकली हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणलं की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि खूप सारे समज गैरसमज असतात. तर हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे काय, किंवा गुंतागुंतीची गर्भधारणा म्हणजे हाय रिस्क प्रेग्नन्सी असते का, याबद्दल सांगा.
8: हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे गर्भवती माता किंवा तिचं बाळ दोघांपैकी कुणालाही रिस्क ज्यावेळी डेव्हलप होते, ती ब्लड प्रेशर मुळे असू शकते, शुगर्स मुळे असू शकते, किंवा आणखी काही तिचे जर मल्टीफिटल जेस्टेशन म्हणजेच ट्विन्स प्रेग्नन्सी किंवा ट्रिपलेट्स अशा काही गोष्टींमुळे ज्यावेळी प्रेग्नन्सी सुरुवात होते तर ह्या वेळेस दोघेही ऍट रिस्क असतात आणि ह्याच गोष्टींना आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी असं म्हणतो.
7: पण मग यातले जे कुठले घटक आहेत ते जास्त जबाबदार असतात, म्हणजे बीपी असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, किंवा जसं तुम्ही म्हणालात की हल्ली आपण बघतो वय जास्त असतं, 35 च्या पुढे 40 च्या पुढे प्रेग्नन्सी होते.
8: सो ह्याच ह्याला मी एक थोडक्यात समरी असं सांगेल की मेडिकल डिसऑर्डर्स इन प्रेग्नन्सी किंवा मल्टीफिटल जेस्टेशन, ज्यावेळेस 1 पेक्षा जास्त बाळ किंवा फिटसेस गर्भवती माताच्या युट्रस मध्ये आहेत, अशा वेळेस ही रिस्क आईला म्हणजे गर्भवती माताला आणि फिटसला दोघांना असू शकते आणि त्यामुळे ही प्रेग्नन्सी पुढे 7व्या महिन्यापर्यंत जाते का 8व्या महिन्यापर्यंत जाते का लवकर 3र्या महिन्यातच अबॉर्ट होते, या सगळ्या गोष्टींची आपल्याला खबरदारी घेऊन त्या प्रेग्नेंट फिमेलला आपल्याला हाय रिस्क प्रेग्नन्सी असं लेबल करून तिला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक

0: सांभाळावे लागतात.
1: आईला स्पेशली या वेळेला कुठली अशी लक्षणं जाणवतात का की ज्यामुळे तिने लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावं, पोटामध्ये काही हालचाल जाणवणं किंवा हालचाल न जाणवणं याबद्दलही सांग.
0: ज्यावेळेस प्रेग्नन्सी प्रोग्रेस होत असते, फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर, प्रत्येक ट्रायमेस्टरमध्ये आपल्याला दोन खबरदारी फार अत्यंत महत्वाची हे आहेत की कुठल्याही क्षणी ब्लीडिंग प्रेग्नन्सीमध्ये ही अत्यंत धोकादायक बाब असू शकते. दुसरं आहे की कुठल्याही प्रकारचा फीवर जो इन्फेक्शनमुळे असू, बॅक्टेरियल असू, व्हायरल असू, ह्या गोष्टींना आपल्याला बिलकुल नेग्लेक्ट करता येत नाही.
1: ओके,
0: सो ह्या दोन गोष्टी अत्यंत त्यांना क्लिअरली समजावून सांगणं गरजेचं आहे आणि त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांना किंवा त्या हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट करणं गरजेचं आहे.
1: ओके,
0: दुसऱ्या बाबतीत आपण जशी प्रेग्नन्सी सिक्स मंथ, सेव्हन्थ मंथ ज्यावेळी बाळाची हालचाल सुरुवात होते त्यावेळेस बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, कदाचित बाळाभोवतीची पानमूट फुटल्यावर अचानक पाणी अंगावरनं जाणे, या बाबतीत थोडीशी त्यांना माहिती देऊन लक्षणे त्यांना सांगून आपल्याला तयारी ठेवावी लागते. किंवा तिला काही मेडिकल डिसऑर्डर्स जसं की हृदय विकार, धाप लागणे, सडनली हेडेक किंवा चेहऱ्यावर आणि पायावर अंगावर सूज चढणे, हे सगळी लक्षणं हे डेंजर साइन्स म्हणून आपण त्यांना एक इन्फॉर्मेशन आणि त्यांना अवेअर करत राहणं गरजेचं आहे.
1: म्हणूनच मला सगळ्या श्रोत्यांना सांगायचंय की जेव्हा आपण हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये असतो तेव्हा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अशा छोट्या छोट्या लक्षणांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. असे काहीही बदल जाणवले तर तात्काळ तुमच्या जवळच्या तज्ज्ञ वैद्यांना यासाठी संपर्क करा. पुन्हा याच विषयावरती चर्चा करूयात पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020-66-37-55-55, 020-66-37-55-55 आणि 020-27-99-27-99, 020-27-99-27-99. श्रोते हो, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉक्टर समीप भुजबळ गायनेकोलॉजिस्ट यांच्याशी आपण गप्पा मारतोय. विषय आहे हाय रिस्क प्रेग्नन्सी. सर, जसं आता आपण बघितलं की काही काही जणांमध्ये वय जास्त असतं, त्यांना कदाचित आययूआय, आयव्हीएफ सारख्या ट्रीटमेंट दिल्या जातात, किंवा काही जणांमध्ये लाईफस्टाईल डिसीजेस असतात जे आधीपासून असतात, काही जणींमध्ये कदाचित गर्भधारणेनंतर बीपी किंवा थायरॉइड सुरू होतं, शुगर सुरू होते, मग या सगळ्याच कॅटेगरी हाय रिस्क प्रेग्नन्सीमध्ये येतात का?
0: तसं जर म्हणायचं ठरलं तर आपण ह्या सगळ्या केसेस आपण हाय रिस्क असंच कॅटेगराईज करतो.
1: बरं.
0: कारण जे फिजिओलॉजिकल एज ग्रुप आहे ज्यात आपल्याला प्रेग्नन्सी नॉर्मली आपण कम्प्लीट करू शकतो, माझ्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्समध्ये किंवा मला जे माझ्या टीचर्सनी शिकवलंय, 25-30 किंवा 32 पर्यंत हा एक फिजिओलॉजिकल एज ग्रुप आहे ज्यावेळी आपली बॉडी प्रेग्नन्सीला तयार असते. सो अशा सिच्युएशन नंतर किंवा अगोदर जर ज्यावेळी आपण हे करतो त्यावेळेस आपल्याला सगळ्याच दृष्टींचं आपण विचार करतो की ती जी प्रेग्नंट फिमेल आहे ती मेंटली प्रिपेअर्ड आहे का, मॅच्युअर आहे का प्रेग्नन्सीसाठी, तिला आधीचा किंवा प्रेग्नन्सी दरम्यान काही तिला हृदय विकार किंवा तिला बाकी दुसरे काही ब्लड प्रेशर, रक्तदाबचा त्रास किंवा शुगरचे काही प्रॉब्लेम्स किंवा किडनीचे काही प्रॉब्लेम्स, लिव्हरचे इन्फेक्शन्स, ह्या सगळ्या ह्याच्यात कुठं तिला प्रॉब्लेम प्रेग्नन्सीमध्ये येतोय का,
1: ओके,
0: हे अत्यंत ह्यांनी पाहावं लागतं.
1: बरं.
0: आणि राहिली गोष्ट आपले एज ग्रुपची, सो 35 एज ग्रुप हा असा एक बॅरियर आहे की ज्यानंतर आपल्या बॉडीमध्ये ओव्हरीज आणि आपले जे एग्ज आहेत त्याची क्वालिटी थोडीशी ढासळते, त्याच्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ही पूर्ण फुल टर्म प्रेग्नन्सी पोचू शकते की नाही याच्यात सुद्धा थोडीशी शंका येते.
1: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020-66-37-55-55, 020-66-37-55-55 आणि 020-27-99-27-99, 020-27-99-27-99. ऍज अ गायनेकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही सगळ्यांना काय सांगाल हाय रिस्क प्रेग्नन्सी टाळण्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे जी फॉलो केली पाहिजे?
0: सो एक 2-3

0: महत्वाच्या गोष्टी आहेत. एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रजिस्ट्रेशन असणं फार गरजेचं आहे. आपल्याला कुठल्या वेळी कुठल्या स्पेशालिटीचा डॉक्टर लागू शकतो थ्रूआउट प्रेग्नन्सी हे आपल्याला सांगता येत नाही. आपल्याला अशा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये डिलिव्हरी करायची जिथं एनआयसीयूची पण व्यवस्थित सोय आहे, जेणेकरून बाळाला सुद्धा कधी यदा कदाचित जर प्रीटर्म डिलिव्हरीची वेळ आली तर आपल्याला बाळाची सुद्धा काळजी घेणं शक्य होईल. आणि ब्लड बँक हे अत्यंत महत्वाचं घटक आहे ड्युरिंग डिलिव्हरी आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. सो ब्लड अभावी बरेचसे आपण मॅटर्नल मॉर्टॅलिटीज आपण ऐकतो, तर ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र जर आपण हे केलं तर हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं पॉइंट आहे की त्यांनी डॉक्टरांचे सल्ले व्यवस्थित फॉलो करणे.
1: ओके.
0: आहार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. प्रोटीन पावडर्स आणि बाकी कुठल्याही गोष्टींनी तुमच्या तब्येतीत काहीही फरक पडत नाही अशी माझी समज आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी वेळोवेळी आपल्या डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहणं, स्वतःचं सेल्फ मेडिकेशन सेल्फ ट्रीटमेंट ही अवॉइड करणं ही अत्यंत गरजेची
1: गोष्ट.
0: सो अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही फिमेलला प्रेग्नन्सी अगोदर किंवा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर हा सायकोलॉजिकल सपोर्ट हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे फॅमिली मेंबर्स आणि तिचं स्वतःचं जे फॉलोअप्स आहेत हे आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे की तुझा प्रेग्नन्सीचा तिचा प्रवास हा अतिशय व्यवस्थित सुकर होईल.
1: अगदी खरं आहे. तेव्हा श्रोते हो, आपल्या घरामध्ये सुद्धा जेव्हा आपण नवीन बाळाची चाहूल लाते त्यावेळेला फक्त बाळ ही गोष्टच आपल्या समोर टार्गेट असते आणि त्याच्या जन्मासाठी ज्या काही गोष्टी आपण करतो त्यामध्ये फॅमिलीचा सपोर्टही तितकाच महत्वाचा असतो. खूप छान माहिती आजच्या भागामध्ये आपल्याला मिळालेली आहे डॉक्टर समीप भुजबळ यांच्याकडनं. अशीच माहिती जाणून घेऊयात पुढच्याही भागात. पुन्हा भेटूयात ज्युपिटर हॉस्पिटल प्रस्तुत ऑलवेज पेशंट फर्स्ट या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: ऑलवेज पेशंट फर्स्ट ही फिलॉसॉफी असलेले पेशंटसाठी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर बेस्ट टेक्नॉलॉजी आणि अत्याधुनिक उपचार देऊन पेशंटची काळजी घेणारे ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे इथे. संपर्क 020-66-37-55-55 020-66-37-55-55 आणि 020-27-99-27-99 020-27-99-27-99.
2: दीदी, आपण बाप्पा तर बसवला, आता नैवेद्याला काय आणायचं?
3: बाप्पाला मोदक आवडतात ना, म्हणून मोदक आणू.
2: पण आपले पैसे तर डेकोरेशन मध्ये संपून गेले, आता मोदक आणायचे कसे?
3: हे काय, यातून
2: आपल्या पिगी बँक मधून.
3: हो, तुझे आणि माझे सगळे पैसे मी या पिगी बँक मध्येच ठेवलेत.
2: मग नुसता मोदक नको,
4: चॉकलेट मोदक आणू. गणपती बाप्पा मोरया.
5: छोट्या छोट्या सेव्हिंग्स मधून सुद्धा मिळतो मोठा आनंद, म्हणून तर सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा आणि सेलिब्रेट करा. सौजन्य क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट युअर लाईफ इंटू सेलिब्रेशन. संपर्क 97-64-12-55-33 9764-12-55-33.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
8: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर या कार्यक्रमात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असतात, मार्गदर्शन करत असतात. आजही त्यांच्याशीच बोलूयात. नमस्कार वाणी सर.
9: नमस्कार मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
8: आपण सेबीने जे नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणलेले आहेत त्याच्याबद्दल बोलत होतो. जसं तुम्ही आम्हाला सांगितलं की त्यातला एक प्रकार म्हणजे SIF, ज्याला स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड असं म्हणतात. याच्या व्यतिरिक्त अजून कुठले कुठले प्रकार आहेत याबद्दलही सांगा.
9: पुढचा प्रकार जो आहे मॅडम, जो आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. आता हा प्रकार भारतातल्या उच्च उत्पन्न असलेल्या गुंतवणूकदारांसाठी आहे. याला आपण HNIs इन्व्हेस्टर असं म्हणू शकतो. तर सेबीने बेसिकली त्यांच्यासाठी हे स्पेशल वेगळं प्रॉडक्ट अशा पद्धतीने ह्याच्याकडे बघता येईल. म्हणजे सेबीने लॉन्च केलेलं त्यांच्यासाठीचं एक वेगळं प्रॉडक्ट. आता कम्पॅरेटिव्हली हे प्रॉडक्ट जुनं आहे, पण आता PMS ह्याची प्राथमिक ओळख जर आपल्याला करून घ्यायची असेल तर ह्याचा उद्देश काय आहे किंवा हे कशा प्रकारे

0: तर याच्याकडे बघता येईल. तर उच्च उत्पन्न गट ज्याला आपण HNIs किंवा कॉर्पोरेटना वैयक्तिक टेलरमेड आणि केंद्रित कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ ज्याला आपण म्हणू, याचं व्यवस्थापन पुरवण्याचं काम कोण करू शकतं तर PMS करू शकतो. याची किमान गुंतवणूक मर्यादा सेबीच्या नियमांनुसार कमीत कमी 50 लाख रुपये आहे.
1: ओके.
0: तर ह्यात आणि थेट याच्यात आपल्याला ओनरशिप मिळते, मालकी मिळते. म्हणजे कसं, जेव्हा म्युच्युअल फंड खरेदी करतो तेव्हा आपल्याला युनिट्स मिळतात, तसंच जेव्हा आपण PMS खरेदी करतो तेव्हा आपल्याला एक डिमॅट अकाउंट ओपन करायला लागतं आणि ते शेअर्स डायरेक्ट आपल्या नावाने त्या डिमॅटच्या खात्यात जमा होतात. PMSच्या बाबतीत जर विचार केला तर त्याची मुख्य वैशिष्ट्य किंवा त्याचे प्रकार काय आहेत, तर बेसिकली याची वैशिष्ट्य अशी की थेट शेअर्सवर नियंत्रण ठेवता येतं. म्हणजे गुंतवणूकदाराला त्याच्या पोर्टफोलिओमधील प्रत्येक खरेदी विक्रीचा रिअल टाईम माहिती मिळणारा रिपोर्ट मिळतो. तसेच कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओ हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे म्युच्युअल फंड साधारणपणे 50 ते 100 शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, तर PMS 15 ते 25 कन्व्हिक्शन असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. मुख्य प्रकार काय आहेत PMSचे, तर डिस्क्रेशनरी PMS आणि नॉन डिस्क्रेशनरी PMS. म्हणजे फंड मॅनेजर पूर्ण अभ्यास करून निर्णय घेतो. जो लोकप्रिय फंड मॅनेजर आहे त्याच्यावर जर आपण ते सगळं सोपवलं तर आणि त्याच्या निर्णयांना आपण फॉलो केलं तर तो झाला डिस्क्रिशनरी PMS. नॉन डिस्क्रिशनरी म्हणजे काय, तर सल्ला फंड मॅनेजर देतो पण अंतिम निर्णय हा त्या इन्व्हेस्टरचा किंवा त्या कस्टमरचा असतो. तर पोर्टफोलिओ मधलं PMSचं खरं महत्व काय बघा, तर परत जसं आपण SIFच्या बाबतीत देखील सांगितलं होतं, तर अल्फा जनरेशन किंवा हाय यील्ड ज्याला आपण म्हणू शकतो, जसं म्युच्युअल फंडावर असणाऱ्या अनेक मर्यादा, उदाहरणार्थ एकाच क्षेत्रात किंवा शेअरमध्ये मर्यादित गुंतवणूक ज्या PMSला नसतात. म्हणजे म्युच्युअल फंडला मॅक्झिमम 10% एका स्टॉकमध्ये पैसे लावता येतात, तर ही मर्यादा PMSमध्ये नाहीये. त्यामुळे चांगल्या मिड कॅप किंवा स्मॉल कॅप शेअर्समध्ये जास्त भांडवल लावून बाजारापेक्षा किंवा म्युच्युअल फंडपेक्षा अधिक आउट परफॉर्मन्स मिळण्याची शक्यताही वाढते. तसंच वैयक्तिक कस्टमायझेशन म्हणजे पर्सनलाइज पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शन जेव्हा PMSचा विचार होतो तेव्हा करता येणं शक्य आहे. जर गुंतवणूकदाराचा आधीच एखाद्या क्षेत्रात, उदाहरणार्थ IT किंवा रिअल इस्टेट, याच्यात जर कौटुंबिक किंवा स्वतःचा व्यवसाय असेल, त्याचं मोठं एक्सपोजर असेल, तर तो PMSमध्ये विशिष्ट क्षेत्रातील शेअर्स टाळण्यासाठी किंवा वगळण्यासाठी विनंतीही करू शकतो.
1: ओके.
0: फंड मॅनेजरशी डायरेक्ट आपल्याला इथे संवाद साधण्याची शक्यता वाढते. म्हणजे गुंतवणूकदार आणि फंड मॅनेजर यांच्या रिसर्च मध्ये इन्व्हेस्टरचा डायरेक्ट संवाद हा होऊ शकतो जेव्हा PMSचा विचार होतो. मोठ्या संधींचा थेट फायदा मिळतो. म्हणजे एक तर फ्लेक्झिबिलिटी आहे, फंड मॅनेजर बाजारातील नवीन संधी ओळखून तात्काळ पोर्टफोलिओमध्ये बदल करू शकतो, किंवा मोठ्या कॅश पोझिशन घेणे, वेगाने सेक्टर रोटेशन करणे हे PMSमध्ये शक्य असते.
1: अच्छा.
0: ऍट दी सेम टाइम हाय ट्रान्सपरन्सी आणि कंट्रोल, प्रत्येक व्यवहाराचे स्टेटमेंट, डिव्हिडंड जमा होणे किंवा शेअर होल्डिंगची स्पष्टता थेट स्वतःच्या डिमॅट खात्यामध्ये पाहता येते. सो PMS एक अजून एक प्रकार, नवीन असं म्हणणार नाही, पण अजून एक प्रकार अपार्ट फ्रॉम म्युच्युअल फंड जेव्हा इन्व्हेस्टमेंटचा विचार होतो तेव्हा. पण अर्थातच 50 लाखाची कमीत कमी गुंतवणूक म्हणजे रिस्कची ऍपेटाईट टू टेक द रिस्क ही जास्त असणं गरजेचं आहे जेव्हा PMSचा विचार होतो तेव्हा.
1: श्रोते हो, PMS बद्दल अजूनही माहिती जाणून घेऊयात, पण त्याआधी म्युच्युअल फंड किंवा म्युच्युअल फंडाबरोबरच सेबीने लॉन्च केलेले नवनवीन प्रॉडक्ट्स याबद्दलच्या अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी तुम्ही सुद्धा संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हाच कार्यक्रम तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. आणि सर, आपण बोलत होतो PMS या प्रकाराबद्दल, म्हणजेच पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, अजून काय सांगाल?
0: सो बेसिकली जसं आपण SIF समजून घेतोय किंवा आपण यापूर्वी म्युच्युअल फंडांबद्दल बऱ्याचदा बोललेलो आहे, तर ह्यातलं बेसिकली फरक जर आपल्याला मांडायचा झाला तर PMS, SIF, म्युच्युअल फंड ह्याची जर तुलना करायची झाली तर म्युच्युअल फंडात कमीत कमी 500 रुपये गुंतवणूक, SIF मध्ये कमीत कमी 10 लाख रुपये गुंतवणूक, PMS मध्ये कमीत कमी 50 लाखाची गुंतवणूक. म्युच्युअल फंडात शेअर्सची मालकी म्हणजे पूल केलेले युनिट्स, SIF मध्ये पूल केलेले युनिट्स, शेअर्सची मालकी PMS मध्ये मध्ये डायरेक्ट डिमॅट खात्यात म्हणजे त्या कस्टमर्सची.
1: ओके
0: ओके. शेअर्सची संख्या म्युच्युअल फंडात साधारण 50 ते 100 विस्तृत असू शकते, एसआयएफ मध्ये ती 20 ते 40 ही मध्यम असू शकते, किंवा पीएमएस मध्ये ती 15 ते 25 म्हणजे ही केंद्रित किंवा कॉन्सन्ट्रेट असू शकते.

0: कस्टमायझेशन जे म्युच्युअल फंडच्या बाबतीत कदाचित शक्य नाही, एसआयएफ मध्ये मर्यादित आहे, पीएमएस मध्ये पूर्णपणे शक्य आहे. जोखीम कर रचना किंवा कोणी गुंतवणूक करावी असा जर विचार झाला तर याच्यात रिस्क जेव्हा विचार होतो तेव्हा पोर्टफोलिओ कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे चढउतार जास्त, बाजारात चढउतार जास्त असतात. तसेच यात मॅनेजमेंट फीज, प्रॉफिट शेअरिंग, परफॉर्मन्स फीज असते. त्यानंतर टॅक्सेशन असा जेव्हा विचार होतो तेव्हा पीएमएस मध्ये होणाऱ्या प्रत्येक शेअर विक्रीवर थेट कॅपिटल गेन टॅक्स, शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म कॅपिटल गेन हा लागू होऊ शकतो. योग्य गुंतवणूकदार कोण? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे 50 लाखाची कमीत कमी अतिरिक्त भांडवल आणि ज्याला ते पैसे 8-10 वर्ष नको आहेत अशी व्यक्ती पीएमएस साठी योग्य इन्व्हेस्टर आहे.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, या माहिती बरोबरच आज इथेच थांबूयात. पण म्युच्युअल फंड आणि त्याचबरोबर सेबीने लॉन्च केलेले वेगवेगळे प्रॉडक्ट्स याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आणि गुंतवणुकीसाठीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33 97-64-55-33. हाच कार्यक्रम तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंट पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: दीदी आपण बाप्पा तर बसवला, आता नैवेद्याला काय आणायचं?
3: बाप्पाला मोदक आवडतात ना, म्हणून मोदक आणू.
2: पण आपले पैसे तर डेकोरेशन मध्ये संपून गेले, आता मोदक आणायचे कसे?
3: हे काय, यातून
2: आपल्या पिगी बँक मधून.
3: हो, तुझे आणि माझे सगळे पैसे मी या पिगी बँक मध्येच ठेवलेत.
2: मग नुसता मोदक नको,
4: चॉकलेट मोदक आणू. गणपती बाप्पा मोरया.
5: छोट्या छोट्या सेव्हिंग्स मधून सुद्धा मिळतो मोठा आनंद, म्हणून तर सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा आणि सेलिब्रेट करा. सौजन्य क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्व्हर्ट युअर लाईफ इंटू सेलिब्रेशन. संपर्क 97-64-12-55-33 9764125533.
6: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
8: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
9: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
10: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
9: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
10: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
9: संपर्क 90111-32500
10: 9011-32500.
11: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट, स्टे फिट.
12: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
13: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आज आली आहे विक्रम्स फिटनेस मध्ये आणि आज आपण गप्पा मारणार आहोत मॅडमशी. नमस्कार मॅडम.
14: नमस्कार.
13: आपलं नाव सांगता?
14: अवंती राजवाडे.
13: आपण विक्रम्स फिटनेस मध्ये का जॉईन झालात? काही त्रास होत होता, वजन कमी करायचं हा एकच उद्देश होता की अजून काही?
14: ऑफकोर्स वजन कमी करायचं होतं, हे तर बेसिक होतं, आणि अलॉंग विथ दॅट डिसिप्लिन विच वॉज कम्प्लिटली मिसिंग. सो दोन्ही गोष्टींसाठी.
13: इथे ज्या पद्धतीने डाएट दिलं जातं किंवा जे एक्सरसाइज सांगितले जातात त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते फॉलो करणं इझी आहे, हार्ड आहे? केल्यानंतर काही फरक पडलाय का आणि आजचा रिझल्ट काय आहे?
14: एक्सरसाइज अगदीच सोपे आहेत. म्हणजे समजा मी नाही इथे येऊ शकले तर मी घरी 15-20 मिनिटं जेवढे पॉसिबल आहेत तेवढे करू शकते. सो दॅट इज द फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग. सेकंडली, डाएट ऑल्सो खूपच नॉर्मल आहे, फार काही विशेष करावं लागत नाही.
13: ओके.
14: इथून खूपच एक्सटर्नल सपोर्ट हा खूप चांगला आहे. सो बेसिकली मला इथली चांगली गोष्ट एकच आवडली की कधी कधी तुम्हाला एक्सटर्नल प्रेशर गरजेचं असतं. अँड आय एम अ ग्रेट फूडी.
13: अच्छा.
14: सो एक्सटर्नल स्ट्रीट फूड मला प्रचंड आवडतं. बट टू कंट्रोल दॅट, तुम्हाला कधी कधी एक्सटर्नल प्रेशरची गरज असते, जे इथून उत्कृष्ट आहे. इट्स नॉट अबाउट द वन अवर. इथे आल्यानंतर ते विचारतात, जे प्रेशर दिवसभर राहतं, जी खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासारख्या बेसिकली लोकांना.
13: ओके ओके. आणि यामुळे लाईफस्टाईल मध्ये काही फरक पडलाय का? अजून काही वेगळं उत्साह वाढलाय वगैरे असं काही जाणवत?
14: येस येस, नक्कीच. म्हणजे मला उत्साह जो म्हणू ना तो विदिन 15 डेज मला ते पहिले जाणवलं. माझं वेट रिड्यूस डाऊन झालं नव्हतं, पण मला जो एनर्जी होती ती 15 दिवसांनी जाणवायला लागली.

0: स्वतःमध्ये की आय वॉज एबल टू डू पेशंटली मोर थिंग्स
1: ओके
0: जे मला पॉसिबल होत नव्हतं.
1: खूप छान वाटलं अवंती मॅम तुमच्याशी बोलून आणि तुमच्या फ्युचर लाईफ साठी तुम्हाला ऑल द बेस्ट.
0: थँक्यू.
1: कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9011 3250 विक्रम अवंती मॅमचा हा एक्सपिरियन्स आपण ऐकला काय सांगशील त्यांच्याबद्दल.
2: सांगतो आता अवंती मॅडमनी जसं म्हटलं तसं की दोन चार गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्याकडे क्लायंट येतात तर तेव्हा त्यांना डाएट एक्सरसाइजचा जो आपण पॅटर्न फॉलो करायला सांगतो तर पहिली गोष्ट तो डुएबल असला पाहिजे आणि तो आपल्याकडे असतो. तो काय डुएबल असतो कारण का त्या व्यक्तीची फिजिकल कपॅसिटी बघून आणि त्याला अनुसरूनच आम्ही इकडे व्यायाम देतो. आता एक ह्याच्यामध्ये फिटनेस ट्रेनर्सनी लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण एखाद्या क्लायंटला व्यायाम देतो तर त्या व्यक्तीचं आयुष्यभराचं काम म्हणजे वजन कमी करणं हे नसतं किंवा जोरजोरात व्यायाम करणं हे नसतं. त्या व्यक्तीला बाहेरही जाऊन वर्क लाईफ फॅमिली लाईफ या सगळ्या गोष्टी सांभाळून ते आपल्याकडे तासभर येऊन व्यायाम करत असतात. तर त्यामुळे तो व्यायाम झाल्यानंतर त्या व्यक्तीला अजून उत्साह वाटला पाहिजे अजून त्या व्यक्तीची एनर्जी लेवल वाढली पाहिजे हे त्या व्यायामाचं उद्देश असलं पाहिजे. आणि आपल्याकडे अवंती मॅडमनी आता मगाशी एक्झॅक्टली तेच सांगितलं की आपल्याकडचा एक्सरसाइज अँड डाएट फॉलो करायला लागल्यानंतर त्यांना 15 दिवसात फरक स्वतःच जाणवला अशा ह्याच्यात की त्यांचा उत्साह वाढला त्या पेशंटली जास्त गोष्टी करायला लागल्या ज्या त्या आधी करू शकत नव्हत्या. त्यामुळे बेसिकली थोडक्यात सांगायचं त्यांची कार्यक्षमता वाढली. दुसरी गोष्ट म्हणजे वजन तर त्यांचं कमी होतं आहे. आता 67.3 त्यांचं वजन होतं आता ते 63.5 ला आलेलं आहे त्यामुळे 4 किलो वजन कमी झालेलं आहे. पण हे फक्त वजन कमी होणं ही एक गोष्ट झाली
1: राईट.
2: आणि अवंती मॅडमची सुरुवात तर छान झाली आहे. डिसिप्लिन ऑलरेडी त्यांना लागलेला आहे आणि आय एम शुअर ते आता पुढे कंटिन्यू करतील. वजन तर चटकन होईल कमी. ते झाल्यानंतर सुद्धा आज त्यांना डिसिप्लिन फॉलो केल्यानंतर एक्झॅक्टली शरीर कसं चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतं हे आज त्यांना लक्षात आलं. ही माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट.
1: म्हणूनच श्रोते हो कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9011 3250 पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस थिंक फिट स्टे फिट.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: या घरातल्या या स्त्रीची शक्ती कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, कारण आम्ही जाणतो तिच्या गरजा वेगळ्या असतात. म्हणूनच न्यू वुमन्स हॉस्पिटल, आपटे रोड, पुणे. संपर्क 88 57 66 66, 888 57 66 66. न्यू वुमन्स हॉस्पिटल फक्त हॉस्पिटल नाही तर स्त्रियांचं दुसरं माहेर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार मैत्रिणींनो, नियो वुमन्स हॉस्पिटल प्रस्तुत स्त्रियांचे दुसरे माहेर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, नियो वुमन्स हॉस्पिटलचे गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर चैतन्य गणपुले सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: आपण असं म्हणतो की हल्ली प्रेग्नन्सीचं वय हे वाढत चाललेलं आहे आणि अर्थातच करिअर किंवा लाईफची सेटलमेंट या अनुषंगानं हे होणं थोडंसं नॅचरल आहे. पण मग वैद्यकीय दृष्टिकोनातून वाढतं वय म्हणजे नेमकं काय धरलं पाहिजे?
3: आता आपण प्रेग्नन्सीशी रिलेटेड गोष्टी करतो आहोत, त्याच्यामुळे इथे मला पहिल्यांदा सांगायचं आहे की इथे आपल्याला दोन्ही पार्टनर्सचं वय लक्षात घेतलं पाहिजे. सो ऍडव्हान्स्ड मॅटर्नल एज किंवा ऍडव्हान्स रिप्रोडक्टिव्ह एज असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला ते स्त्रियांमध्ये 35 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असं धरलं जातं.

0: तर पुरुषांमध्ये ते साधारणपणे 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असं धरलं जातं. सो जर स्त्री 35 वर्षाच्या पेक्षा जास्त असेल किंवा पुरुष 40 वर्षांच्या पेक्षा जास्त असेल तरी सुद्धा इट इज कन्सिडर्ड ऍज ऍडव्हान्स्ड रिप्रोडक्टिव्ह एज. जरी आई बाळाला 9 महिने कॅरी करत असली तरी सुद्धा त्या बाळामध्ये जेवढा अंश आईचा आहे तेवढाच अंश त्याच्या वडिलांचा पण असतो. जेनेटिक कॉन्ट्रीब्युशन हे 50-50% आहे दोन्हीकडनं. त्याच्यामुळे बाळामध्ये येणारे इश्यूज किंवा आईमध्ये येणारे इश्यूज हे वडिलांच्या वाढत्या वयामुळे पण येऊ शकतात असू शकतात. आणि म्हणूनच वडिलांचं वय सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जरी आई बाळाला 9 महिने कॅरी करत असली पोटामध्ये तरी सुद्धा.
1: ओके.
0: सी जेव्हा मी म्हणतो की ना ऍडव्हान्स्ड रिप्रोडक्टिव्ह एजमुळे प्रॉब्लेम्स येतात त्यावेळेला ते आईला आणि बाळाला अशा दोघांनाही येऊ शकतात आणि त्याच्यामुळे हे दोन्ही आपल्याला वेगवेगळे बघायला पाहिजेत. उदाहरणार्थ जसं वय वाढतं तसं मुळातच प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता कमी होते त्या जोडप्यामध्ये आणि त्याला बऱ्याच वेळेला कुठल्या तरी ट्रीटमेंटचा आधार घ्यावा लागतो. दुसरी गोष्ट जर प्रेग्नन्सी नॅचरली राहिली किंवा ट्रीटमेंट घेऊन राहिली तरी देखील त्या प्रेग्नन्सीचा त्या आईवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होण्याची शक्यता असते आणि बाळांमध्येही त्याच्यामुळे धोके निर्माण होण्याची शक्यता असतात. जर ऍडव्हान्स्ड रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये प्रेग्नन्सी राहिली तर त्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये डायबिटीस असण्याची किंवा होण्याची शक्यता जास्त असते. त्यांचं ब्लड प्रेशर प्रेग्नन्सीच्या दरम्यान वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्या बाळाचं वजन जेवढ्या प्रमाणामध्ये वाढायला पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये वाढत नाही असं होऊ शकतं, ज्याला आम्ही इंट्रायुट्राइन ग्रोथ रिस्ट्रिक्शन असं म्हणतो. बाळ कमी वजनाचं आणि कमी दिवसांचं जन्माला येण्याची शक्यता वाढते, ज्याला आम्ही प्रीटर्म बर्थ म्हणतो. नॅचरल बर्दिंग किंवा व्हजायनल बर्दिंगचे चान्सेस थोडेसे कमी होतात आणि अर्थातच म्हणून सिझेरियन सेक्शनचा रेट थोडासा वाढतो. हे झाले आईच्या बाबतीतले प्रॉब्लेम्स किंवा इश्यूज.
1: ओके. पण मैत्रिणींनो जर का हेल्दी प्रेग्नन्सी हवी असेल तर आपलं आयुष्य आपलं आरोग्य हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे. यासाठी नियो वुमन्स म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या सेवेमध्ये रुजू आहोत कारण आम्ही जाणतो स्त्रियांच्या गरजा या वेगळ्या असतात. नियो वुमन्स हॉस्पिटल आपटे रोड पुणे संपर्क 88 88 57 66 66 88 88 57 66 66 888-56-66-66. पुन्हा भेटूयात नियो वुमन्स हॉस्पिटल प्रस्तुत स्त्रियांचे दुसरे माहेर या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: टोटल क्लीन।
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लीनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन। संपर्क 98 22 19 13 20 9822191320।
0: बापूस सर्व्हिसेस हायजीन।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: श्रोतेहो नमस्कार। मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मनमोकळ्या गप्पाच्या भागांमध्ये आपण वेगवेगळ्या विषयातले तज्ञ इथे बोलवतो आणि त्या विषयाबद्दल त्यांच्याकडून त्यांची मतं जाणून घेतो। आज आपल्यासोबत आहेत बापूस सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर। संदीप सर नमस्कार।
4: नमस्कार।
3: मी म्हटलं तसं आपण वेगवेगळे विषय इथे डिस्कस करत असतो आणि तुमच्याबरोबर नेहमीच विषय जो डिस्कस होतो तो म्हणजे पाणी आणि पाणी साठवण्याची जागा, या अवेअरनेस बद्दल आज तुम्ही काय सांगाल?
4: तर एक संकल्पना अशी म्हणली होती की बऱ्याच वेळा मानसिकता अशी असते की आपण लोकांना पाण्यात पाहतो। माझं असं म्हणणं की खरंच पाण्यात पाहायची वेळ येते का? तर ती वेळ केव्हा येते की पाणी दूषित असते त्यावेळेस, तर आपण तसं पाण्यात पाहणं जास्त गरजेचं आहे असं माझी आम्हाला त्यावेळेस वाटत होतं। म्हणजे आता खरं ठरतंय की लोक जेव्हा अवलंबून राहतात इतरत्र स्तोत्र करता, म्हणजे जेव्हा पाणी नसतं तेव्हाच, तुम्ही जर बघितलं असेल तर, पण आहे ते पाणी शुद्ध किंवा स्वच्छ ठेवण्याकरता जी काही काळजी घ्यायला पाहिजे तिथं निष्काळजीपणा जाणवतो आपल्याला आणि अचानक इमर्जन्सी उद्भवते त्याच्यामध्ये। आपण जर पाणी आलं नाही तर जीवाची घालमेल होते, पण ती घालमेल केव्हा होते की जेव्हा पाणी नसतं, पण पाणी असण्याची जी घालमेल आहे की ते व्यवस्थित मेंटेन करायचं, ती घालमेल कुठेतरी दुर्लक्षित होते त्याच्यामध्ये। ती घालमेल जास्त महत्वाची आहे असं मला वाटतं। ती घालमेल आपल्याला जर नाही ठेवायची असेल तर आपल्याला नाही का ते शुद्ध आणि स्वच्छ ठेवण्याकरता जी काही आपल्याला कसरत

लागतं किंवा नियोजन करायला लागतं, ते आपण जास्त योग्य पद्धतीत केलं तर ते पाणी सुरक्षित राहू शकतं. पाणी नसण्यापेक्षा ते सुरक्षित ठेवणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पाणी येत नाही ही जरी ओरड असेल, पाणी वेळेत येत नाही ही जरी ओरड असेल, आहे

0: तर त्याच्याकरता आपण सुद्धा आपले जे काही टाक्या आहेत किंवा आपले जे काही ठेवण्याचे साठे जे आहेत त्याच्याकडे पण आपण जर लक्ष दिलं तर स्रोत जरी आपण निर्माण केला येण्याकरता कुठल्याही भागातनं किंवा कुठल्या याच्यातनं तरी सुद्धा आपल्या टाक्या ज्या आहेत ना त्या सुरक्षित असल्याशिवाय त्या स्रोताचा तसा तितका उपयोग होणार नाही
1: त्याच्यामध्ये.
0: म्हणजे आपण म्हणतो की अमुकच स्रोतातनं पाणी आलं पाहिजे, मान्य आहे, ती गरज आहे म्हणून, पण आपल्या ठिकाणच्या टाक्यात जर मेंटेन नसतील तर त्या स्रोताला काही अर्थच राहत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे त्याचा अतिशय खराब असतील. आपण बऱ्याच वेळा बघितलं की कमी दाबाने पाणी येतं, कमी दाबाने जेव्हा पाणी येतं तेव्हा सगळा जो काही त्याच्यातला गाळ म्हणा असतो वाहिन्यांमधला तर स्वाभाविक तो टाक्यांमध्ये उतरतो.
1: बरोबर.
0: आणि टाक्यांमध्ये उतरला की तिथंच ऍक्च्युली सगळं जे काही प्रकरण आहे म्हणजे आरोग्याला जे हानिकारक आहे तिथंच त्याचं सगळं सुरू होतं. म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे तो गाळामध्येच सगळे जीवजंतू तयार होतात आणि मग ते मेंटेन केल्या जात नाहीत. मग नंतर मग त्या टाक्या तशाच राहतात, कोणी दुर्लक्ष करतं की बाबा पाणी आलं की सगळे श्वास सोडतात ना, की नळाला पाणी आलं की बस झालं त्याच्यामध्ये. पण ते पाणी कुठल्या लायकीचं आहे किंवा कुठल्या कॅटेगरीचं आहे किंवा कुठल्या क्लासिफिकेशनचं आहे याचा सुद्धा खूप महत्वाचा भाग आहे.
1: खरं
0: जसं मागच्या वेळेस मी म्हणलं होतं की लोकांनी पाण्याची तपासणी एकदा तरी करायला पाहिजे वर्षात ना, की जेणेकरून आपल्या पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा आपलं क्वालिटी किंवा गुणवत्ता काय. बाबा बऱ्याच वेळा वाहिन्या जरी स्वच्छ असतील कॉर्पोरेशनच्या तरी सुद्धा आपल्या अंतर्गत वाहिन्या तितक्या स्वच्छ आहेत का, आपल्या टाक्या तेवढ्या स्वच्छ आहेत का तिथंच ते पाणी म्हणजे आपल्याच ठिकाणी आपणच पाणी गडूळ करतोय का बसून,
1: हे खूप महत्वाचं आहे त्या ठिकाणी. हे सगळे खरंच महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगताय, याबद्दल तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचंय पण एका विश्रांतीनंतर. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, वॉटर प्रूफिंग तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेससाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. ब्रेक नंतर मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण बोलतोय बापूत सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर यांच्यासोबत. संदीप सर, एक खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात अवेअरनेस रिगार्डिंग, की पाणी स्वच्छ आहे का नाही, नळातनं येणारं पाणी स्वच्छ येतं का हे आपण बघतो, पण पाणी साठवण्याची जी जागा आहे ती जी जागा आहे तिथे पाणी जे साठतंय तिथं काही प्रॉब्लेम नाही ना, किंवा तिथून ज्या वाहिन्यांमधून ते घरापर्यंत पोहोचतंय या संदर्भात तुम्हाला काय काय दृष्टीत पडतं, काय अनुभव येतो?
0: आता मी सरास बघतो की जागेचं जे काही अपुरी जागा जी असते एखाद्या अपार्टमेंटला एखाद्या बंगल्याला तर स्वाभाविकरित्या तिथे नाही का टॉयलेट ब्लॉक्स बांधले जातात वेगळ्या ठिकाणी, काय तर खालीच आपल्या ग्राउंड फ्लोरला नाही का फ्लॅट्स असतात किंवा ग्राउंड फ्लोरला आपल्याला पार्किंग असतं.
1: बरोबर.
0: तर आपण काय करतो की त्याच ठिकाणी टॉयलेटचे ब्लॉक्स तयार करून देतो.
1: ओके.
0: काय तर ते ड्रायव्हर्सना किंवा यांना त्यांना वगैरे अनेक जणांना त्याचा वापर करता येईल.
1: बरोबर.
0: ही झाली पर्यायी व्यवस्था किंवा ऑप्शन की आपण एका वॉशरूम सुद्धा केले. आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, वॉशरूमच्या वाहिन्या ज्या आहेत ना ग्राउंड फ्लोरच्या किंवा बेसमेंटच्या या बरोबर त्या टाकीच्या अवतीभोवती जातात.
1: अच्छा.
0: हे का होतं की आपण जागेचा वापर करण्याकरता बघतो, सोय म्हणून बघतो.
1: बरोबर.
0: पण आपण जिथे टाकीतलं पाणी पितो किंवा टाकीतलं पाणी वापरतो त्याच टाकीच्या शेजारी जर या वाहिन्या धावणार असतील, आणि आपण बघितलं की इरॅटिक क्लायमेटचा अनुभव आपण घेतो गेल्या 4 वर्षापासून पुण्यामध्ये, स्वाभाविक इरॅटिक क्लायमेटमुळे कॉन्ट्रॅक्शन आणि जे काही होतं त्या वेगवेगळ्या ठिकाणी पाईपांचं किंवा जे काही असेल ते, तर त्याच्यामुळे वाहिन्या या फुटणार किंवा त्या वाहिन्या कुजणार कालांतराने. आणि त्या जर वॉशरूमच्या वाहिन्या जर तुमच्या टाकीच्या शेजारून गेल्या तर स्वाभाविक आपण खूप मोठी रिस्क निर्माण करतोय त्या पाण्याकरता, आणि आपण तेच पाणी वापरतोय. म्हणजे एकीकडे कुठे आहे की एकीकडे पर्यायी व्यवस्था म्हणून आणि एकीकडे नाही का आपली नित्यनिमित जी गरजेची बाब आहे पाणी त्याचं आपण रिस्क घेतोय, हे प्रकर्षाने बघायला पाहिजे सभासदांनी की असं होतंय का म्हणून. पण मुळातच ज्याला आपण म्हणतो की फंडामेंटल बेसिक की काय कुठे असायला पाहिजे प्राथमिकता, की टाकी किती उंच असायला पाहिजे नसायला पाहिजे, ऍक्सेसिबल पाहिजे का नको पाहिजे. आता बऱ्याच टाक्या आपण बघितल्या त्याला शिड्याच नसतात, शिड्या नसल्यामुळं कुठला सर्व्हिस प्रोव्हायडर तिथे पोहोचू शकत नाही.
1: बरोबर.
0: आणि सर्व्हिस प्रोव्हायडर पोहोचणार नाही त्यामुळे शोकांती काय अशी असते की कोण जाणार कोण करणार, मग लोक काय करतात जाऊ देणार बघू ना जेव्हा वेळ का नाही करू का नाही त्याच्यामध्ये, मग त्या शिड्या असलेल्या कुजलेल्या असतात तिकडे दुर्लक्ष केलेलं असतं. का तर तो माझा तुमचा भाग नव्हे, तो आपल्या प्रत्येकाचा एक असलेला व्हॉलंटरी जॉब आहे. मी म्हणणार की अमुक करतील ते म्हणणार की तमुक करतील,
1: म्हणजे एकमेकांवर ढकलतो आपण, पण दुर्लक्ष होतं त्याच्यामध्ये.
0: आपल्याला तो पर्याय का सापडतो दुर्लक्षाचा, का तर तो काही रोजच्या निगडीतला भाग नाही आहे की माझं काय त्याच्यावरून आणणार नाही रोज, माझ्या शॉवरला पाणी आलं रोज की मी म्हणणार की बाबा काही हरकत नाही. तर हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे की टाक्या बांधलेल्या कुठं आहेत, त्याला शिडी आहे का नाही, आतमध्ये शिडी आहे का नाही, माणूस जाऊ शकतो का नाही. बऱ्याच वेळा असं लोकांची संकल्पना असते की माणूस न उतरता सुद्धा काम होऊ शकतं, तर मी त्यांना असं उत्तर देतो की आपण जेव्हा आरोग्य तपासणीकडे जातो तर माणूस न पाठवता आरोग्य तपासणी होणार आहे का? तसा तो प्रश्न आहे की बाबा टाकीत न उतरताना टाक्या स्वच्छ होणार आहेत का?

0: बरेच वारे मग नाही का वेगवेगळ्या पद्धती लोकांनी आणतात, पण मुळात म्हणजे जबंत माणूस चाकीत जात नाही तो पण तो घाण गाळ वगैरे बाहेर येणार आहे का, हे सुद्धा महत्वाचं आहे. मला कल्पना आहे की लोकांना असं वाटतं की सर्व्हिस प्रोव्हायडर कुठल्या कॅटेगरी मध्ये बसतो, त्याचे माणसं कसे आहेत, काही नाही वगैरे, याचे लोकांना डाऊट्स असतील त्याच्यामध्ये. पण मला असं म्हणजे की जे प्रोफेशनल सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत ते तुम्ही जर पाहिले तर ते सगळी ही दक्षता घेतात, तो माणूस जेव्हा उतरतो तर तो स्वतः स्वच्छ आहे का, त्याला ती भावना आहे का बाबा की आपण सेवा देतोय म्हणून, हे सगळं सुद्धा तपासून पाहिलं ना तर हे सगळं उपलब्ध आहे, नाही असं नाहीये.
1: म्हणजे तुम्हाला गरज आहे योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्याची थोडक्यात. पाणी, पाणी साठवण्याची जागा आणि त्यावर अवलंबून असणारं आपलं आरोग्य, या सगळ्याबद्दलच्या छान गप्पा आजच्या आपल्या कार्यक्रमात झाल्या. संदीप सर, या मनमोकळ्या गप्पांसाठी धन्यवाद. वेळ झाली इथंच थांबण्याची. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात इथंच थांबूयात, पण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात संदीप पोद्दार सरांसोबत अशाच गप्पा मारायला. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, वॉटर प्रूफिंग तसंच कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व प्रकारच्या सर्व्हिसेससाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. लता, कशी भांडी घासलीयस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
2: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
1: काय.
2: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
1: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडताय. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
2: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा, लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
1: बापूस सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
2: घासते ओ, घासते.
3: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:41 आणि 50 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया नवरा माझा नवसाचा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय जितेंद्र कुलकर्णी यांनी, स्वर सोनू निगम आणि सहकार्यांचे.

श्रोते हो, आता ऐकूया सतरंगी रे या चित्रपटातलं गुरु ठाकूर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय अजय नाईक यांनी, स्वर शंकर महादेवन यांचा.

0: श्रोते हो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10:50 होत आलेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: चलो निकले क्या?
2: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार जाधव सर.
5: नमस्ते.
4: फर्निचरमध्ये खूप सारी व्हरायटी उपलब्ध असते किंवा दर 5 वर्षांनी फर्निचरचा ट्रेंड बदलत असतो, फॅशन बदलत असते. या निमित्ताने लोकांना त्याची खरेदीही करावीशी वाटते, पण अडचण अशी असते की घरातलं जे फर्निचर असतं त्याचं काय करावं, कारण फर्निचरमध्ये एक्सचेंज ऑफर उपलब्ध नसतात. याबद्दलच आज बोलायचंय. काय नेमकं कारण असतं फर्निचरमध्ये एक्सचेंज का होत नाही?
5: तर याच्यामध्ये काय राहतं, मेन डिफरन्स तुम्ही बघाल तर एक्सचेंज तुमच्या गाड्यांमध्ये चालतो, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूमध्ये एक्सचेंज चालतो. त्याचं रिझन आहे की त्याला समोर सेकंड हँड मार्केटमध्ये कस्टमर आहे. फर्निचरमध्ये तसं होत नाहीये. आणि फर्निचरचा प्रॉब्लेम काय आहे की व्हॉल्यूम आहे. ज्याला नवीन घ्यायचं आहे त्याला जुन्या फर्निचरचा त्रास आहे, आणि ज्याला जुनं घ्यायचं आहे त्याला प्राइस आणि हँडलिंगचा त्रास आहे. ह्या दोन्ही गोष्टी थोड्याशा मिसमॅच होतात, त्यामुळे शक्यतो आम्हाला पण एक्सचेंज ऑफर काढणं अवघड पडतं. खर नवीन मटेरियलचा स्टॉक ठेवायला आम्हाला गोडाऊन नाही पुरत आहे, तर आम्ही जुनं मटेरियल घेऊन कुठं स्टॉकला ठेवणार? आणि जरी घेतलं तरी त्याची प्रॉपर विल्हेवाट लागली पाहिजे, आणि ती जरी करायची जरी झाली तर त्याला कॉस्ट भरपूर लागते. या सगळ्या गोष्टी थोड्याशा प्रॉपर एका याच्यामध्ये साच्यामध्ये बसत नाहीत, त्यामुळे शक्यतो फर्निचरमध्ये एक्सचेंज ऑफर येत नाही. आता त्याला ऑप्शन आम्ही काय कस्टमरला सांगतो की तुमचं बेड तुम्हाला माहिती आहे चांगला आहे काय आहे, तर तो तुम्ही तुमच्या रेफरन्समध्ये कोण असेल तर त्यांना तुम्ही देऊन टाका. भले तुम्हाला कॉस्ट कमी मिळेल, तो शिफ्टिंग कॉस्ट, इन्स्टॉलेशन कॉस्ट तो बेअर करेल. आपण डिप्रिसिएशन कॉस्ट म्हणतो ना, त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट केलं तर 1-5 वर्षांमध्ये नील झाले. मग 7 वर्षांनंतर जर तुम्हाला काय तुमचं 35,000 रुपयाचा बेड आहे, तर तुम्ही एक्सपेक्ट अननेसेसरी त्याला 15-20,000 रुपये करून चालत नाही.
6: बरोबर.
5: त्याला तुम्हाला 5-7,000 रुपये मिळाले तरी भरपूर झाले. त्या प्राइसला तुम्हाला कोण मिळत असेल रेफरन्सला, तर तुम्ही तो देऊन क्लिअर करून नवीन गोष्टीकडे जाऊ शकता.
4: आणि म्हणूनच श्रोते हो, या सणासुदीच्या दरम्यान तुम्हाला सुद्धा घरामध्ये नवीन फर्निचर घ्यायचं असेल तर तुम्ही देखील हा पर्याय अवलंबू शकता. तुमचं जुनं फर्निचर काढू शकता आणि त्या जागी नवीन फर्निचर घेऊ शकता. अर्थातच या नवीन फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी आणि उत्कृष्ट क्वालिटीसाठी व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, हंडेवाडी चौक पुणे आणि सांगली कोल्हापूर रोड सांगली इथे सुद्धा. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, जसं तुम्ही आता म्हणालात की खूप एक्सपेक्टेशन ठेवणं जुन्या फर्निचरच्या बाबतीत हे चुकीचं आहे, कारण एकदा युज करून झाल्यानंतर ते ज्या किमतीला येईल त्या किमतीला काढावा आणि मग नवीनचा विचार करावा. हा जेव्हा विषय येतो त्यावेळेला एक नेहमी द्विधा मनस्थितीमध्ये असतं की आधी नवीन फर्निचर बुक करावं का आधी जुनं फर्निचर काढावं, याबद्दल काय सांगा?
5: त्याच्यामध्ये तुम्ही नवीन फर्निचर बुक करा. एकदा बुक केलं की तुम्हाला कन्फर्मेशन झालं की माझं जुना काढलं तरी माझ्या नवीन मटेरियल येणार आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही जुन्या फर्निचर कोणाला देता येईल तो त्याचा शोध घ्या. नाही झालं तर नॉर्मली काही वेबसाईट पण आहेत की ज्या जुन्या फर्निचरसाठी काम करतात, त्याच्यावरती तुम्ही त्याचे फोटो अपलोड केले तर ते मे बी तुम्हाला सेल आउट करून देतात. मग तो एक ऑप्शन आहे. अदरवाईज तुमच्या कलिग्ज मध्ये, तुमच्या रेफरन्स मध्ये कोणाला असेल ज्याला गरज आहे त्याला तुम्ही ते देऊन क्लिअर करू शकता. ज्या दिवशी तो घेऊन जाईल सेम डे तुमचं नवीन फर्निचर पण येईल.
6: बरोबर.
5: प्रॉब्लेम ह्यात हाच राहतो की जुनं नेलं, समजून झाला माझा बेड जुना घेऊन गेला आणि मला नवीन बेड यायला 4 दिवस लागणार आहे, तर तो 4 दिवसाचा मला खाली झोपता येत नाही. मग त्याच्यामध्ये प्लॅनिंग तुम्ही असं करू शकता की नवीन फर्निचर बुक करा आणि तुमच्या जुन्या फर्निचरसाठी कस्टमर बघायला चालू करा. ते ज्या दिवशी घेऊन जाईल त्या दिवशी तुम्ही दुसरं नवीन फर्निचरचा प्लॅन करू शकता.
4: इतक्या सहज आणि सोप्या होणाऱ्या या गोष्टी आहेत आणि याच द्वारे आपण आपलं नवीन फर्निचर आपल्या घरामध्ये घेऊ शकतो. अर्थातच या नवीन फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्कृष्ट क्वालिटीसाठी, टॉपमोस्ट ब्रँडसाठी

0: सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सांगली कोल्हापूर रोड सांगली आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्ते.

0: श्रोते हो रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सरार, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
0: श्रोते हो रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नभोवाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 10:58 होत आली आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा सण उत्तर प्रदेशातील मथुरा आणि वृंदावनसह देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही सर्वत्र जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांना केवळ शासकीय योजनांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी बँकांनी संवेदनशीलतेनं आणि सर्वोत्कृष्ट योगदान देऊन काम करावं असं प्रतिपादन केंद्रीय कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलं. मुंबईत आयोजित स्वयंसहायता गट बँक संलग्नता या राष्ट्रीय आढावा बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण भागातील महिला बचत गटांचं रुपांतर यशस्वी वैयक्तिक उद्योगात करण्यासाठी सुलभ आणि जलद कर्ज पुरवठा करण्यावर या बैठकीत एकमुखानं सहमती दर्शवण्यात आली. भामा आसखेड पाणी योजनेतून पिंपरी चिंचवड शहराला January 2027 अखेर अतिरिक्त 167 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होईल असं महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं. यामुळे पाणी प्रश्नासंदर्भात मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या 4.5 वर्षांपासून शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. महाराष्ट्र कलोपासक संस्थेतर्फे आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी उद्या आणि परवा

0: होणार आहे. या फेरीत प्राथमिक फेरीतून निवडलेल्या 9 एकांकिका सादर होतील. महाराष्ट्र शासनानं गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या उपक्रमाचा विस्तार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर केला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील तसंच परदेशातील सामाजिक आणि विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 7 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील अशी माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11:30 झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोते हो, आज चित्रपट अभिनेते ऋषी कपूर यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांमधली गीतं आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया बॉबी या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत शैलेंद्र सिंग यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी मग चला पुना गाडगी आणि सन्सच्या मंगळसूत्र सवाद. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट. सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
4: पुना गाडगीळ आणि सन्स पारंपरिक साज आधुनिक अंदाज. पुना गाडगीळ आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह.
5: सदैव लोककल्याणाचा ध्यास घेतलेली सक्षम आणि सुदृढ राजर्षी शाहू बँक पुणे.
1: ग्राहकांची सोय आणि चिरंतन विश्वास हाच राजर्षी शाहू बँकेचा ध्यास.
5: अत्याधुनिक डिजिटल बँकिंग द्वारे सदैव तत्पर सेवा देणारी राजर्षी शाहू बँक पुणे.
1: कराड सासवड आणि मोशी या ठिकाणी ही लवकरच अत्याधुनिक बँकिंग सह आपल्या सेवेत. राजर्षी शाहू बँक मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया गुलशन बावरा यांचं रफू चक्कर या चित्रपटातलं गीत. संगीतबद्ध केलंय कल्याणजी आनंदजी यांनी. स्वर शैलेंद्र सिंग यांचा.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: काय काकू, आजच्या पेपरातली नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे।
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत।
1: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये चला, तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते। मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल, प्रत्येक नाटकाला जाल।
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल मॉडर्न स्कूल समोर जंगली महाराज रोड पुणे, फोन 8087808797।
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
5: भारत का गम एक्सपर्ट।
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट। कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
6: श्रोते हो, आता ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात खेल खेल में या चित्रपटातलं गुलशन बावरा यांचं गीत, संगीतबद्ध केलंय राहुल देव बर्मन यांनी।

0: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय? अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवात होता ना?
1: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचे वांदे होते.
0: मग
1: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात, म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
0: हो, तो तर दिसतोच आहे. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
1: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
0: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
1: हा घे नंबर, सोपा आहे, 95 95 24 25 59. सकाळीच जा आणि हो, त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचं सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: ओम गणपतये नमो नमः.
4: विद्येची देवता आणि पुणेकरांचं लाडकं दैवत म्हणजे श्री गणराय.
5: दी विश्वेश्वर सहकारी बँकेतर्फे सर्व गणेश भक्तांना आनंददायी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
4: तुमच्या सर्व आर्थिक गरजांसाठी विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या साथीला. अर्थ सार्थ करणारी मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक,
5: दी विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड, पुणे.
6: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
7: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये, अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
6: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
7: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
6: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
8: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
9: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
8: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
10: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
11: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
12: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
13: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया साहिर लुधियानवी यांचं खय्यम यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात चित्रपट कभी कभी.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गाडगे आणि सन्स, पारंपरिक सास आधुनिक अंदाज. पुना गाडगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड पुणे सह.
3: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
4: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
3: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
6: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: तेव्हा नक्की ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली
6: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ.
7: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय राहुल देव बर्मन यांनी. चित्रपट हम किसी से कम नहीं.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: गुडविल म्हणजे टिकाऊ बनियन्स, उत्तम भक्कम गुडविल बनियन्स.
2: गुडविल दुकान लकडीपूल विठ्ठल मंदिरासमोर पुणे.
1: अटी लागू.
3: संगीत चिकित्सक अर्थात म्युझिक थेरपिस्ट एक वैश्विक करिअर संधी. सर्वकाश चर्चासत्र आणि विचार मंथन बुधवार 9 सप्टेंबर गणेश सभागृह टिळक रोड पुणे संध्याकाळी 5 ते 8. मार्गदर्शक आहेत डॉक्टर विकास कशाळकर, स्वराधीश भरत बलवल्ली, डॉक्टर पूर्णिमा गौरी, डॉक्टर शुभम कुलकर्णी आणि प्राध्यापक क्षितिज पाटुकले. ॲलिओपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथीचे डॉक्टर्स, सायकोलॉजिस्ट, गायक, वादक, गंधर्व महाविद्यालय संगीतशास्त्राचे विद्यार्थी, योग शिक्षक, योग थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, हॉस्पिटल्स, क्लिनिक्स इत्यादी सर्वांसाठी उपयुक्त. नोंदणीसाठी भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टीम पुणे 860-530-2010. पुन्हा एकदा 860-530-2010.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सरगम या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. स्वर लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचे.

श्रोते हो, आता ऐकूया जमाने को दिखाना है या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत शैलेंद्र सिंग यांच्या स्वरात, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी. चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: जनसेवा फाउंडेशन पुणे द्वारा संचालित सौ कुमुदबेन मदनभाई सुरा स्कूल ऑफ नर्सिंग मध्ये फक्त महिलांसाठी 2 वर्षांचा ANM परिचारिका कोर्स.
2: शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण. वयोमर्यादा 17 ते 35 वर्ष.
1: ऍडमिशन जोरात सुरू.
2: गरजूंना मोफत शिक्षण, मोफत निवास आणि भोजनाची सोय, सरकार मान्य प्रमाणपत्र आणि नोकरीची हमी.
1: संपर्क डॉक्टर शोभा सुपेकर, जनसेवा फाउंडेशन, शास्त्री रोड, पुणे. फोन 9422081497.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
5: श्रोते हो, ऐकूया अमर अकबर एंथनी या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. स्वर मोहम्मद रफी आणि सहकार्यांचे.

यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर

0: 2026 पर्यंत
1: पुना गाडगीळ आणि सन्स पारंपरिक साज आधुनिक अंदाज. पुना गाडगीळ आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. चित्रपट कर्ज.

0: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सागर या चित्रपटातलं गीत किशोर कुमार यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलंय राहुल देव बर्मन यांनी. गीतकार आहेत जावेद अख्तर.

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया. कुमार सानू यांच्या स्वरात समीर यांचं गीत, संगीतबद्ध केलंय नदीम श्रवण यांनी. चित्रपट दिवाना.

0: श्रोते हो, याबरोबरच आजचा चंदू काका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 11:58 होत आली आहेत. आता प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. ब्रिक्स देशांच्या मुख्य न्यायाधीशांची बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडे या बैठकीचं यजमानपद आहे. ब्रिक्स सदस्य देश आणि अन्य भागीदार देशांमधील मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती आणि वरिष्ठ न्यायिक प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत. न्यायदान प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय वादांचं निवारण, तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यासारख्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक सवर्गातील गट क पदांच्या भरतीसाठी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणी प्रक्रियेस कालपासून सुरुवात झाली. शासकीय आश्रमशाळांमधील पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील 2421 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांची सविस्तर यादी आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. गणेशोत्सवातील उत्साह कायम ठेवत ध्वनीमर्यादेचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे अशी अपेक्षा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केली. विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी काल संवाद साधला. कोणत्याही परिस्थितीत ध्वनीमर्यादेचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता मंडळांनी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महिला T20 आशिया चषक स्पर्धेत काल भारतानं हाँगकाँगचा 137 धावांनी पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 64 चेंडूत 124 धावांची उत्कृष्ट खेळी करत स्मृती मानधना सामनावीर ठरली. भारताचा पुढील सामना उद्या पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या पिकलबॉल विश्वचषक स्पर्धेत सांघिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारत अपराजित राहिला. ही स्पर्धा 6 तारखेपर्यंत सुरू राहील. साखळी फेरी आता संपली असून यामध्ये भारतानं अँटिग्वा आणि बार्बुडा, इस्रायल आणि चेक प्रजासत्ताक या संघांना पराभूत केलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 39 पदकं जिंकली आहेत, ज्यात 6 सुवर्ण, 16 रौप्य आणि 15 कांस्य पदकांचा समावेश आहे. सांघिक साखळी फेरीत विजयी राहिल्यानं भारत सध्या पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या

0: सकाळी 8 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। दुपारचे 12:30 झाली आहेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम वी लर्न इंग्लिश।

0: वी लर्न इंग्लिश प्रस्तुति पुणे जिल्हा परिषद निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस लेसन 14.
1: मित्रमैत्रिणींनो, ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये, बघा हा तयारीत रहा, कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय. तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा. म्हणूनच सांगतो, कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का.
2: नमस्कार, मी तुमची सुनीता मावशी. कधी कधी मी आमच्या गावातल्या शाळेत जाते. तिथे माझे शेजारी संतोष आणि रंजना इयत्ता 5वीत आहेत. ऐका हा शाळेत काय होत आहे ते.
3: सुनीता मावशी, प्लीज आमच्या वर्गात या ना आधी.
2: थांब ग, माझं काही काम आहे मुख्याध्यापकांबरोबर ग्राम शिक्षण समितीचं, मग मी येतेच तुमच्या वर्गात.
3: ए चला, आमच्या सुनीता मावशी येत आहेत.
4: मुलांनो, आज आपल्याकडे सुनीता मावशी येत आहेत. तुम्ही किती इंग्रजी शिकलात ते बघायला मी त्यांना बोलवलं आहे. नीट बसा सर्वजण, चला येतीलच एवढ्यात त्या.
3: आज काय बोलणार सुनीता मावशी?
4: बघूया ना, बघा आल्या, चला स्टँड अप.
3: ए स्टँड अप, कळत नाही, सर्वांनी उभं राहा.
2: नमस्ते मुलांनो.
5: नमस्ते सुनीता मावशी.
2: वा, आज सगळेजण दिसत आहेत. सगळे नेहमी येतात का शाळेत?
4: हो, आता सगळे नियमित येतात बरं का.
2: आणि इंग्रजीचा अभ्यास कसा चाललाय?
5: व्हेरी गुड.
2: आज काय बोलूया बरं? आज असं करूया, तुमच्या दप्तरात काय काय आहे त्याच्याबद्दल आपण इंग्रजीत बोलू. दप्तराला काय म्हणायचं इंग्रजीत?
3: स्कूल बॅग.
2: राईट, स्कूल बॅग. आता तुमच्या स्कूल बॅग मध्ये काय काय आहे? डू यू हॅव अ पेन्सिल इन युअर स्कूल बॅग?
3: येस आय डू,
6: येस आय डू.
7: आय हॅव 3 पेन्सिल,
3: आय हॅव 1 पेन्सिल.
2: हळूहळू एकेकाने उत्तर द्या. बर, डू यू हॅव अ पेन्सिल? तू सांग.
3: येस आय डू.
2: आता तू सांग, डू यू हॅव अ पेन्सिल?
7: येस आय हॅव 3 पेन्सिल्स.
2: तू सांग बर, डू यू हॅव अ पेन्सिल इन युअर स्कूल बॅग?
7: आय हॅव 6 पेन्सिल्स.
2: 6? सो मेनी. बर, डू यू हॅव अ पेन इन युअर स्कूल बॅग?
3: नो आय डोंट.
2: तू सांग, डू यू हॅव अ पेन?
3: येस आय हॅव अ पेन.
2: डू यू हॅव अ बुक?
3: बुक, बुक म्हणजे पुस्तक.
2: हो, पुस्तक. डू यू हॅव अ बुक इन युअर स्कूल बॅग? तू सांग.
3: येस आय डू.
2: आता तू सांग, डू यू हॅव अ बुक इन युअर स्कूल बॅग?
7: आय हॅव 5 बुक्स. आय हॅव 6 बुक्स.
2: डू यू हॅव अ नोटबुक इन युअर स्कूल बॅग?
3: नो आय डोंट.
2: काय वह्याच नाहीत?
3: वह्या होय, नोटबुक म्हणजे वही.
2: हो, डू यू हॅव अ नोटबुक?
3: येस आय डू.
2: हाऊ मेनी नोटबुक्स डू यू हॅव?
3: आय हॅव 7 नोटबुक्स.
2: तू सांग बाळ, डू यू हॅव अ नोटबुक?
7: आय हॅव 5 नोटबुक्स.
2: गुड. आणखीन काय काय आहे तुमच्या दप्तरात?
3: खोड रबर, फुटपट्टी, टोकयंत्र.
2: त्यांची इंग्रजी नावं शिकणार का?
5: हो, येस.
2: खोड रबरला म्हणतात रबर.
5: रबर.
2: फुटपट्टीला म्हणतात रूलर.
5: रूलर.
2: टोकयंत्राला म्हणतात शार्पनर.
5: शार्पनर.
2: आता तू सांग बरं, तुझ्याकडे खोड रबर आहे? डू यू हॅव अ रबर?
3: येस आय डू.
2: आणि तू सांग, टोकयंत्र आहे का? डू यू हॅव अ शार्पनर?
7: येस आय डू.

0: बर, तू सांग, फुटपट्टी आहे का तुझ्या दप्तरात? डू यू हॅव अ रूलर इन युअर स्कूल बॅग?
1: येस आय डू.
0: आता बघा, मी विचारीन तुझ्या दप्तरात काय आहे. सर्व काही सांगेल का कोणी इंग्रजीत?
1: मी सांगेन, मी सांगेन.
0: ओके रंजना, व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग?
1: आय हॅव अ पेन, टू पेन्सिल्स, 5 books, 4 notebooks, अ रूलर, अ शार्पनर अँड 2 rubbers.
0: गुड रंजना, एक्सलंट. पण जरा हळू, पुन्हा एकदा खूप हळू सांगशील? चल, व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग?
1: आय हॅव अ पेन, टू पेन्सिल्स, 5 books, 4 notebooks, अ रूलर, अ शार्पनर अँड 2 rubbers.
0: गुड. आणि कोणी सांगेल?
1: मी, मी.
0: व्हॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग?
1: आय हॅव अ कार. माझ्या दप्तरात खार आहे.
2: बापरे,
1: ए बघ, बाहेर आली खार. बघ बघ बघ, पळाली. ती बघ, खिडकीत जाऊन बसली.
3: अरे पळाली पळाली पळाली.
4: पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका. हा टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल.
1: स्कूल बॅग म्हणजे दप्तर. स्कूल बॅग्स म्हणजे दप्तर. नोटबुक म्हणजे वही. नोटबुक्स म्हणजे वह्या. रूलर म्हणजे फुटपट्टी. शार्पनर म्हणजे टोकयंत्र. रबर किंवा इरेजर म्हणजे खोड रबर.
5: आय हॅव 1 book.
1: आय हॅव 4 books.
5: Do you have a sharpener in your school bag?
1: No, I don't.
4: रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं. हं, लाजायचं नाही बरं का? असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आज तुम्हीही तुमच्या दप्तरात म्हणजे स्कूल बॅगमध्ये काय काय आहे त्याबद्दल बोलायचंय. आधी आपण काही शब्दांचा सराव करूया. पेन, पेन्सिल हे इंग्रजी शब्द आपण मराठीतही वापरतो, मात्र इंग्रजीत त्यांचा उच्चार कसा करतो त्याकडे लक्ष द्या. पेन, पेन्सिल. शाळेत वापरण्याच्या आणखी काही वस्तूंची इंग्रजी नावं तुम्ही शिकलात. मी एक एक शब्द म्हणेन, माझ्या मागे तुम्हीही म्हणा. सर्वजण एकत्र म्हणा, मात्र ओरडू नका. हां, डोंट शाउट. पहिला शब्द ऐका, पेन. तुम्ही असाच उच्चार करा, माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा, पेन. माझ्यासारखाच उच्चार करा, माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा, पेन्सिल. पुस्तकाला म्हणायचं बुक. माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा, बुक. वहीला म्हणायचं नोटबुक. माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा, नोटबुक. फुटपट्टीला म्हणायचं रूलर. माझ्या मागून म्हणा, रूलर. टोकयंत्र शार्पनर. माझ्यानंतर सर्व एकत्र म्हणा, शार्पनर.

खोड रबराला म्हणतात रबर किंवा इरेझर. माझ्यानंतर तुम्ही म्हणा रबर. गुड. आता मी एकेका मुलीला किंवा मुलाला प्रश्न विचारेन. डू यू हॅव अ बुक किंवा डू यू हॅव अ रूलर. मग तुमच्या दप्तरात जर ती वस्तू असेल तर ती वस्तू सगळ्या वर्गाला दाखवायची आणि म्हणायचं येस आय डू. जर ती वस्तू दप्तरात नसेल तर म्हणायचं नो आय डोंट. तुमच्या दप्तरातल्या काही वस्तू बाहेर काढून ठेवा. हं प्रत्येक वेळेला घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील. टीचर एका मुलाला किंवा मुलीला तयार केलं ना. हं प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. डू यू हॅव अ नोटबुक. तुझ्याजवळ वही असली तर येस आय डू, नसली तर नो आय डोंट असं म्हणालीस का? गुड. आता दुसरं कोणतरी. प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. डू यू हॅव अ शार्पनर. टोकयंत्र आहे किंवा नाही ते सांगितलंस ना. आता दुसऱ्या प्रकारचा सराव करूया. प्रत्येकाने आपल्याकडे किती वह्या आहेत ते सांगायचे. एक वही असली तर म्हणायचं आय हॅव वन नोटबुक. दोन वह्या असल्या तर सांगायचं आय हॅव टू नोटबुक्स. नीट ऐका. एक वही वन नोटबुक. दोन वह्या टू नोटबुक्स. पाच वह्या फाईव्ह नोटबुक्स. एकदा बघा बरं तुमच्या दप्तरात किती वह्या आहेत ते. मोजल्यात का किती वह्या आहेत ते. प्रत्येक वेळा घंटा वाजली की टीचर सांगतील त्या मुलांनी उभं राहायचं आणि आपल्याकडे किती वह्या आहेत ते इंग्रजीत सांगायचं. आय हॅव थ्री नोटबुक्स किंवा आय हॅव फोर नोटबुक्स असं म्हणायचं. एक मूल तयार. सांग तू इंग्रजीत तुझ्या दप्तरात किती वह्या आहेत. आणि जर कोणाजवळ वह्या नसल्या तर कसं म्हणाल सांगा बघू सगळे. आय हॅव नो नोटबुक्स असं म्हणायचं. आता टीचर आज शिकलेल्या शब्दांचा असा सराव इतर मुलांनाही करायला देतील. प्रत्येक शब्दाचं एक वचन अनेक वचन दोन्ही वापरा. वन पेन्सिल टू पेन्सिल्स. वन नोटबुक थ्री नोटबुक्स. आता हे शब्द वापरून आज केली तशी वाक्य तयार करा. पुढची 15 मिनिटं हा सराव करा. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका हं.

0: विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा.
1: शिक्षक बंधू भगिनींनो, वर्गात इंग्लिश शिकवताना तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता किंवा इंग्लिश शिकवताना तुम्हाला कोणत्या अडचणी येतात हे जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. संपर्कासाठी आमचा ईमेल
0: welearnenglish@clrindia.org.
1: आमचा पत्ता सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस, 8 डेक्कन कॉलेज रोड, जय जवान.

0: देवताये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। दुपारचे 12:17 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत।
5: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम हॅलो दिलो में बसे गीत, हॅलो दिलो में बसे गीत।
6: दिल की बातें
1: हॅलो
7: हॅलो नमस्कार सर।
1: नमस्कार, हॅलो दिलो में बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। परमेश्वरजी का?
7: हा हा परमेश्वरजी सर।
1: बोला बोला बोला।
7: सर काय नाही, आता येणाऱ्या कृष्ण जन्माष्टमीच्या आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा सर।
1: तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा।
7: हा सर, कारण सध्या तर आमच्या इकडे पावसानं खूप दडी मारलेली सर।
1: हो, साधारण असं आहेच आहे, सुरुवातीला भरपूर पाऊस झाला, त्या काळातही काही भागात कमीच होता।
7: हा सर बरोबर आहे, कमीच पाऊस झालेला आहे, पण नंतर पुन्हा खूपच हे झालं ना, नंतर दडी मारली
1: ओढत दिली,
7: पिकाला चांगलं म्हणजे एकदम हे निर्माण झालं, कारण परिस्थिती काही काही जागेवर तर आमच्या इकडे असं आहे की 100% सोयाबीनचं पीक गेलं बघा।
1: हो ना, वाईट वाईट असं सगळंच।
7: ज्याच्याकडे समजा सुविधा आहे सिंचनाची, त्याच थोडं बरं आहे म्हणायचं
1: खरं।
7: हा सर,
1: आज कुठलं गाणं हॅलो दिलो में बसे गीत साठी?
7: कारण जे आता जन्माष्टमी येईल ना आपली,
1: नक्की ऐकूया।
7: धन्यवाद सर।
1: धन्यवाद। हॅलो
7: हॅलो
1: हॅलो दिलो में बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला।
8: नमस्कार।
1: नमस्कार,
8: जीवन पूजर बोलते फलटण वरन।
1: स्वागत।
8: जीवन पूजर फलटण वरन बोलतोय, मला एक गाणं द्यायचं होतं भक्त संगीत, भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या
1: कुठलं?
8: नरेंद्र शर्मा गाय गीतकार आहेत
1: बरोबर, ते पूर्ण
8: रे मुरलिया।
1: हा तेच म्हटलं,
8: बाजे रे मुरलिया बाजे, अदर दरे मुरलीधर मोहन,
1: नक्की
8: मुरली पर मोहन। हा
1: नक्की नक्की ऐकतोय
8: त्या निमित्त
1: बरोबर। अख्खा अल्बम हा त्या दोघांच्या आवाजातला आहे, आणि पुन्हा एकदा आठवण, मागे आपण या कार्यक्रमातून बोललो की ही रेकॉर्ड ग्राउंडफोन रेकॉर्ड होती त्या काळातली, आणि ही वेगवेगळी रेकॉर्ड झालेली, दोघांचा आवाज वेगवेगळा रेकॉर्ड होऊन नंतर तो मिक्स केलेला
8: आहे।
1: त्या काळात हे तंत्रज्ञान तेवढं विकसित नव्हतं, पण हा प्रयोग या निमित्तानं यशस्वी झाला होता। दोघांच्या वेळात मॅच होत नसल्यामुळे वेगवेगळं ध्वनिमुद्रण होऊन ते दोन्ही एकत्र एका डिस्कवर प्रकाशित करण्यात आलं होतं। नक्की ऐकूया।
8: सदस्यांचे नाव सांगू का?
1: सांगा ना पटापट।
8: कल्पना पुजारी, लता पुजारी, नंतर रोहन पुजारी आणि चिन्मय पुजारी, ही सदस्यांचे नाव आहेत।
1: नक्की सगळे सदस्य मिळून ऐका।
8: फलटण वरून बोलतोय मी, धन्यवाद।
1: ऐकवतोय।

0: हेलो
1: हेलो
0: हेलो, दिलों में बसे गीत
1: नमस्ते।
0: कार्यक्रम आपलं स्वागत आहे.
1: हाँ, मी राजाराम चव्हाण चांदणी चौक सांगलीहून बोलतोय।
0: स्वागत.
1: मला शागिर्द मधलं गीत ऐकायचं आहे,
0: गाणं कुठलं हो?
1: ताना ताना अन पडी मेरे द्वार, लता
0: नक्की
1: मंगेशकर यांनी गायलेलं आहे।
0: नक्की ऐकता येईल,
1: मला घरच्यांची नावं घ्यायची ती,
0: सांगा.
1: लता राजाराम चव्हाण, सक्षम श्रेणी चव्हाण, आजी ज्योती चव्हाण, झाली इतकीच होती। आपण
0: बर,
1: कोण बोलताय दादा?
0: मी संजय भुजबळ बोलतोय. कसं गोकुळाष्टमी कशी साजरी होते तुमच्याकडे?
1: गोकुळाष्टमी इथं दहीहंडी असते
0: हा
1: तरुण भारतमध्ये मोठ्या प्रमाणात,
0: हा
1: आणि पुष्पराज चौकात एक असते।
0: हा
1: कधी एक दिवस दहीहंडी फुटत नाही, कधी 2 दिवस उंच हंडी असते।
0: दोन दोन दिवस फुटत नाही.
1: हा, एक एक एकदा एक एकदा एक एक दिवसातच फुटते।
0: अच्छा,
1: भरपूर गावची लोक आलेली असतात दहीहंडी
0: बर
1: फोडण्यास।
0: बर. साधारण किती मनोरे लागतात, किती उंच असते?
1: 10 उंच असते,
0: म्हणजे 10 मनोरे.

0: हा 10 मनोरे, 10-15, 10-15.
1: बापरे, म्हणजे 60-65 फूट नक्कीच.
0: हा आपल्या सर्वांना गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व आकाशवाणी केंद्रावरील निवेदक, निवेदिका, अधिकारी, इतर कर्मचारी,
1: तुम्हालाही तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. बरं, ही आता तुम्ही म्हणाल तसं कधी कधी दहीहंडी फोडली जाऊ शकत नाही कुठल्याच मंडळाकडनं, तर अशा वेळेस काय प्रथा असते हो?
0: काय मग ते दुसऱ्या दिवशी परत येतात आणि.
1: बरं, नाही समजा दुसऱ्या दिवशी नाही फुटली,
0: नाही दुसऱ्या दिवशी मग फुटतात.
1: ओके, समजा असं झालं की दुसऱ्या दिवशी पण नाही कोणी फोडू शकलं, तर काय त्याची काय प्रथा आहे का?
0: नाही प्रथा काय अशी नाही आहे.
1: असं कधी झालं नाही की दुसऱ्या दिवशी पण फुटली नाही असं, हरकत नाही. बर, चला नक्की ऐकूया तुम्ही पसंत केलेली शागिर्द चित्रपटाची ही रचना.

0: अग
1: शिल्पा येल का खाली बसता।
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडे।

0: त्यांचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: हॅलो.
4: हॅलो.
3: हॅलो, दिलो में बसे गीत कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: नमस्ते, संजय भुजबळ.
3: नमस्ते, बोला.
4: दिगंबर काटे बोलते.
3: दिगंबर बोल, काय म्हणतोय?
4: काही नाही, उद्या जन्माष्टमी बद्दल गाणं लावायचे.
3: वा, आज चौथ ही गाणं, म्हणजे एकूण सगळीच गाणी जन्माष्टमीच्या निमित्ताची आहे. सांग कुठलं ऐकायचं? शुभेच्छा
4: आकाशवाणीच्या परिवाराला. हार्दिक शुभेच्छा.
3: शुभेच्छा. या परिवारात तुम्ही सगळे पण आहात, त्यामुळे परिवारातील एकमेकांना दिलेल्या ह्या शुभेच्छा असं मानतो आम्ही.
4: बरोबर.
3: तू शिक्षणाचं आणखी लक्ष घातलं की नाही, शिक्षणाचं मनावर घेतलं की नाही?
4: नाही
3: जमलं. हरकत नाही. मग सध्या काय, दुकान आहे की नाही सुरू?
4: नाही, दुकान पण
3: हो, तेच ना म्हणा, ते पण सुरू करायचं आणि शिक्षण पण सुरू करायचं आहे तुला. हरकत नाही, तूर तो ऐकवतोय तुझं गाणं. मला गाणं सांग एकदा.
4: राधा का भी शाम हो तो मेरा का भी शाम.
3: राधा का भी शाम वो तो मेरा का
4: मेरा
3: नक्की ऐकूया.
4: ठीक आहे, हो, धन्यवाद.
3: धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो, नमस्कार।
0: नमस्कार। हेलो
1: संजय
0: दिलों में
1: भुजबळ बोल
0: बसे
1: रहे हैं।
0: गीत कार्यक्रमात मी
1: हाँ
0: संजय भुजबळ आपलं स्वागत करतोय।
1: हाँ
0: बोला
1: नमस्कार संजय भुजबळ,
0: बोला।
1: मी संध्या घोष पुणे कात्रजहून बोलते।
0: हाँ
1: आज 3 तारीख 3 सप्टेंबरला एका नातीचा वाढदिवस आता होतोय सध्या,
0: बरं।
1: आणि ती नात माझी मीरा रोडला सर्व्हिस करते, मोठ्या मुलाची मुलगी आहे ती, आणि तिचं नाव इशिता आहे।
0: बरं।
1: आणि दुसरी मुलीची मुलगी, तिचा वाढदिवस 6 सप्टेंबरला आहे,
0: हाँ
1: 6 सप्टेंबरला, आणि ती न्यूझीलंडला आहे, न्यूझीलंडला।
0: बरं।
1: तिचं नाव सारा, सारा गोस्वामी, सारा गोस्वामी। तर म्हटलं त्यांच्या त्याच्यासाठी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या।
0: नक्की शुभेच्छा
1: आपण तर काही
0: देऊयात।
1: पोहोचू नाही, हाँ पोहोचू शकत नाही आपण।
0: गाणं
1: हा
0: कुठलं
1: गाणं
0: निवडत आहे?
1: सांगते,
0: हाँ
1: दिलेक मंदिरचं गाणं आहे, दिलेक मंदिर।
0: हाँ
1: जुही की कली मेरी लाड अली, दादोशी कली मेरी लाड अली, ते गाणं आहे बघा,
0: नक्की
1: दिलेक
0: ऐकवतोय,
1: मंदिरचं
0: नक्की ऐकवतोय।
1: आहे ना सर गाणं हे।
0: हो आहे की?
1: ओके ओके, थँक्यू
0: ओके
1: सर।
0: धन्यवाद।

0: हेलो
1: नमस्ते।
0: नमस्कार। हेलो दिलों में बसे गीत कार्यक्रम में आपका स्वागत।
1: आज 4 सप्टेंबर ऋषि कपूर यांचा जन्मदिवस आहे, तर त्यांच्या बाबतची एक माझी खूप छान आठवण आहे, त्याची आपणही सांगू करू शकतो सांगू करू इच्छितो मी। 1987 साली मी पुण्यामध्ये जाईल पेशन्स मध्ये जॉब लावली
0: बरं,
1: आणि ऋषि कपूर आणि ते जाणी सर यांचे लग्न राज कपूर आणि जाणी सर मित्र होती, आणि राज कपूर यांना घोड्यांच्या रेस मध्ये वगैरे भाग घ्यायचे, त्या जाईल पेशन्सचे सर आम्ही पेशन्सचं काम झालं जाईल ट्रॅफिक, मी त्यांचे घोड्यांचे ट्रॅक असतात ते लिहून काढायचे आणि सांगायचे ते।
0: बरं,
1: मी त्यावेळेस त्या संदर्भात एकदा ऋषि कपूर सरांकडे आले होते, याची मला काहीच आयडिया नव्हती, ऑफिस मधून ते ट्रॅकचं काम करत होते आणि तेवढ्याच ते मागे उभे राहिले आणि मी सहज मागे बघितलं तर ऋषि कपूर उभे, बापरे मला असा आश्चर्याचा धक्का बसला, त्यावेळेस मला कळलं की खरं ते खोटं काय असं म्हणजे
0: बरोबर
1: मी ते घोड्यांचे ट्रॅक बनत होते कॉम्प्युटरवर, तर मी आपले त्या घोड्यांची कुंडली बनवले होते,
0: छोट्या छोट्या घटना असतात पण त्या जर मोठ्यांच्या सोबतच्या घडतील तर आपल्या कायमस्वरूपी आठवणी म्हणून आपल्या सोबत राहतात। गाणं आज कुठलं ऐकू, त्यांचंच का आणखी काही संदर्भानं?
1: ओम शांती ओम कर्ज
0: नक्की ऐकूया। धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: आपल्या आवडत्या हिंदी गीतांचा कार्यक्रम. हॅलो दिलो में बसे गीत. हॅलो दिलो में बसे गीत.
1: दिल की बातें.
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
3: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.

0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल। दुपारचा 1:01 आणि 35 सेकंद झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह।
2: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
1: श्रोते हो, कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया लगान या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत, लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकार्यांच्या स्वरात। संगीतकार आहेत ए आर रहमान।

श्रोतेहो आता ऐकूया श्रेया घोषाल यांच्या स्वरात हमारी अधूरी कहानी या चित्रपटातलं रश्मी विराग यांचं गीत, संगीतबद्ध केलंय जीत गांगुली यांनी।

0: कुठे आहे
1: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
0: हे तर झटपट काम आहे.
1: कसं?
0: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटरने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
1: आणि बाकी चेंजेस?
0: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमाने.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते,
2: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.

0: प्रस्तुत मराठी भक्ति संगीत, प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायड्यांची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
1: श्रोते हो, आता ऐकूया MS धोनी या चित्रपटातलं गीत. गीतकार आहेत मनोज मुंतशीर, स्वर आहे पलक मुच्चल यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात विधू विनोद चोप्रा यांचं गीत. संगीतबद्ध केलंय शंतनू मोहित्रा यांनी. चित्रपट वजीर.

श्रोते हो, आता ऐकूया अरिजित सिंग यांच्या स्वरात टोनी कक्कर यांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत. चित्रपट आहे क्रिएचर.

श्रोते हो, आत्ताच आपण टोनी कक्कर यांचं त्यांनीच गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलं. आता ऐकूया बजरंगी भाईजान या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीतबद्ध केलंय प्रीतम यांनी, स्वर अतीफ अस्लम यांचा.

0: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती, प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून, परंपरा तीच रूप नवे।
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया मोनाली ठाकूर यांच्या स्वरात वरुण ग्रोवर यांचं गीत, संगीतबद्ध केलंय अनु मलिक यांनी, चित्रपट दम लगा के हैशा।

श्रोते हो, आता ऐकूया अजहर या चित्रपटातलं मनोज यादव यांचं गीत, अरिजित सिंग आणि अंतरा मित्रा यांच्या स्वरात. संगीतकार आहेत प्रीतम.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया ज्योती नूरा यांच्या स्वरात राज शेखर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय कृष्णा सोलो यांनी. चित्रपट तन्नू वेर्स मन्नू रिटर्न्स.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया 30 मार्खा या चित्रपटातलं अन्विता दत्त यांचं गीत, सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीतकार आहेत विशाल शेखर.

0: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
1: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
0: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा।
2: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट। कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री।
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटातलं अखिल सचदेवा यांच्या स्वरात त्यांनीच लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत।

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया राहत फतेह अली खान यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत. संगीतबद्ध केलंय विशाल भारद्वाज यांनी. चित्रपट इश्कियां.

0: श्रोते हो, याबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, दुपारचे 2:35 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया लता मंगेशकर आणि मन्नाडे यांच्या स्वरात सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातलं नरेंद्र शर्मा यांचं गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया कोहिनूर या चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं गीत. संगीतबद्ध केलंय नौशाद यांनी, स्वर मोहम्मद रफी यांचा.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात मुघले आजम या चित्रपटातलं शकील बदायुनी यांचं गीत, संगीतबद्ध केलंय नौशाद यांनी.

श्रोते हो, याबरोबरच आजचा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, आता 2:15 वाजता ऐकूयात हिंदीतून बातम्या आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: नमस्कार दणगे सर.
1: नमस्कार.
0: सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतो. एका मोठ्या मानाच्या पदावर तुम्ही आज जाऊन बसलात. MIT विश्वशांती विद्यापीठानं कुलगुरु पदाची माळ तुमच्या गळ्यात घातली. म्हणजे मी हे जाणून बुजून शब्द वापरतोय, कारण मला जे दणगे सर माहीत आहेत ते कुठल्या पदासाठी काही प्रयत्न करतील असं काही मला वाटत नाही.

0: म्हणजे ती त्यांची वृत्ती नाही. म्हणून पुनश्च अभिनंदन. आणि दुसरं म्हणजे तुमचं अभिनंदन आकाशवाणीवरून करण्याची संधी मला मिळाली, नाही का सर? तुमच्या ह्या प्रदीर्घ प्रवासाच्या केंद्रस्थानी मुख्यतः मला वाटतं अभ्यास, चिंतन, शिक्षण संस्था, शिक्षक आणि विद्यार्थी असंच एकूण दिसतं. तर आपण तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासूनच मुलाखतीची सुरुवात केली तर चालेल.
1: जरूर, धन्यवाद अनंतराव, आणि आकाशवाणीचे सुद्धा आभार ही संधी मला तुमच्याशी संवाद करायची संधी दिली त्याबद्दल. माझी शैक्षणिक पार्श्वभूमी अशी वैविध्यपूर्ण आहे. म्हणजे माझं आष्टा म्हणून गाव आहे सांगली जिल्ह्यात, आता ते बऱ्यापैकी विकसित गाव आहे, म्हणजे एक छोटं गाव नाही आहे अजिबात. पण मी जेव्हा तिथं शिकलो 1973 च्या आधी तेव्हा ते छोटं गाव होतं. माझं प्राथमिक शिक्षण झालं ते तुम्हाला आता आश्चर्य वाटेल, पण एक शिक्षकी शाळेत झालं आणि शाळेचं नावच जीवन शिक्षण मंदिर असं होतं. त्यावेळच्या जिल्हा परिषदेच्या शाळांना जीवन शिक्षण मंदिर असं म्हणत असत, आणि ते एक शिक्षकही होते. एक शिक्षक पहिली ते चौथी सगळेच वर्ग
0: शाळेत
1: कंट्रोल करत असत. अशा शाळांमध्ये बहुजन सगळी पद्धतीची जाती जमातीची अशी सगळी ती मंडळी तिथे एकत्र शिकायची, त्यांना कंट्रोल करण्यातच त्या शिक्षकाचा वेळ जायचा. आणि त्या पुढे चौथीपर्यंत शिक्षण अशा शाळेत झाल्यानंतर पाचवीला मात्र मी रयत शिक्षण संस्थेला गेलो. रयत शिक्षण संस्थेचा आष्ट्याला शाळा होती, त्याला महात्मा गांधी विद्यालय असं म्हणायचे. तर त्या शाळेत माझा प्रवेश झाला. ती शाळा फार गाजलेली होती, भाऊरावांच्या तत्वावर चालणारी होती, त्यामुळे त्यात श्रम संस्कार होते. आम्हाला शेती नावाचा विषय होता. तिथं मी माझ्या आयुष्यात पहिलं भाषण टिळक पुण्यतिथीला केलं 1 ऑगस्टला. ते माझ्या आईनं मला लिहून दिलेलं होतं.
0: अच्छा.
1: आणि संपूर्ण आवारातले सगळे विद्यार्थी, शिक्षक, असे जवळजवळ 7-8 लोकांचा क्राऊड समोर माझं पहिलं भाषण झालं. त्यावेळी अगदी लहान, म्हणजे मला टेबलावर चढून उभा केला होता दिसावा प्रेक्षकांना म्हणून. तर तो माझा पहिला अनुभव. मुद्दाम सांगायचं कारण असं की ह्या भाषण कलेचा आणि भाषणाचा माझ्या आयुष्यावर कायम परिणाम झाला. आजपर्यंत सुद्धा वक्तृत्वानं आणि त्याला जोडून असलेल्या वाचनाने जे मला घडवलं त्याची सुरुवात या शाळेमध्ये
0: झाली.
1: त्यानंतर मग मी कोल्हापूरला आलो. कोल्हापूरला मी 6वीत आलो 73 साली. तिथं मला वाघो कुलकर्णी नावाचे शिक्षक भेटले. तर त्यांनी मला वक्तृत्वाची दीक्षाच दिली, तयारी कशी करावी. नंतर शाळेची लायब्ररी, नंतर कोल्हापूरचं करवीरनगर वाचन मंदिर, तिथलं वाचनालय, ह्या सगळ्याची ओळख त्यांनी करून दिली. 12वी कोल्हापुरातच झाली. 12वी सायन्स मी केलं आणि मग मी मुंबईला UDCT म्हणून एक अतिशय अग्रगण्य, म्हणजे आजही त्याला ICT असं म्हणतात मुंबई, त्यावेळी केमिकल इंजिनिअरिंगला मला प्रवेश मिळाला शिवाजी विद्यापीठाच्या कोट्यातून. मग मी काही काळ RCF म्हणून, ते झाल्यानंतर 84 साली ते झाल्यानंतर मी RCF या खत कारखान्यात कमिशनिंग इंजिनियर म्हणून काम केलं त्यांच्या थर्ड वर्षेत प्रोजेक्टमध्ये. आणि त्याचवेळी माझ्या मनात IAS चा विचार आला, म्हणून मी मुंबई IIT ला पुढचं शिक्षण घ्यायसाठी आणि IAS चाही प्रयत्न करायसाठी असा
0: IIT मुंबईला
1: मी MTech साठी प्रवेश घेतला. आणि मग IAS चे प्रयत्न पण केले, MTech ही झालो, PhD चाही प्रयत्न केला. आणि मग IAS मध्ये मला अपयश आलं आणि मग मी PhD काही कारणांनी, वैयक्तिक कारणांनी अर्धवट सोडलं आणि पुण्याला मी आलो. 90-91 दरम्यान मी पुण्याला आलो आणि पुण्यात म्हणजे MIT या संस्थेतच आलो आणि गेली 36 वर्ष मी इथेच आहे. मी इथेच शिक्षक म्हणून लागलो आणि इथेच कुलगुरू.
0: म्हणजे तुमचा सगळा आतापर्यंत प्रवास
1: शिक्षक म्हणून MIT. आता आम्ही त्याला MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, म्हणजे MIT विश्वशांती विद्यापीठ असं म्हणतो.
0: पण मला एक सांगा तुम्ही की सर्वसाधारणपणे तुम्ही केमिकल इंजिनियर झालात आणि चांगल्या संस्था मान्यवर अशा होत्या
1: अगदी,
0: तर केमिकल इंजिनियर झाल्यानंतर सर्वसाधारणपणे लोक औद्योगिक क्षेत्रात जातात, तिथे जास्त प्रगतीला वाव असतो. तर अशा याच्यात तुम्ही त्या काळात शिक्षण क्षेत्रात येण्याचा विचार कशासाठी केलात? म्हणजे शिक्षण क्षेत्रात त्या काळात अर्थार्जन देखील फारसं आकर्षक नव्हतं असं एवढं, असं असूनही तुम्ही
1: अगदी बरोबर आहे. आणि खरं सांगू का, शिक्षकी पेशा सुद्धा करिअर म्हणून करणाऱ्यासाठी IIT सारख्या संस्थाच योग्य होत्या. मी एका खाजगी शिक्षण संस्थेत जेव्हा नवीनच सुरुवात झालेल्या, या 83 आसपास सुरू झालेल्या सगळ्या संस्था होत्या. MIT पण 83 साली सुरू झाली आणि या खास करून UG लेवलच्या, अंडरग्रॅज्युएट लेवलच्याच संस्था होत्या. म्हणजे PG म्हणा, रिसर्च म्हणा, असं काही इथे होत नव्हतं. त्यामुळे खरंच तो निर्णय तेव्हा धाडसीच होता. म्हणजे माझ्या IIT सर्व मित्रांनी मला वेळातच काढलं की हे हा आत्मघातच आहे करिअरच्या दृष्टिकोनातून असं त्यांना वाटत होतं. पण माझी स्वतःची आवड होती आणि IAS मधलं जे मला अपयश आलं त्यातून माझे स्वतःचे स्वतःप्रती डोळे उघडले. आपण कदाचित पुढच्या भागात आपण IAS बद्दल बोलूच.
0: नाही पण मला त्यावेळी मला तुम्ही एक सांगा, मुळात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर तुम्हीच असं नाही, मी एकूणच खूप पाहिलेले आहेत लोक,
1: हे

0: आयएएस वगैरे होण्याचा विचार का करतात? त्याच्यामागे काय असतो विचार? म्हणजे
1: आयएएसच्या विचारामागं हा कसा आहे, सामाजिक एक इम्पॅक्ट आपल्या कामाचा असावा अशी प्रत्येकाला, म्हणजे कुठेही सजग नागरिकाला असं असतं की आपलं पॉलिसी मेकिंगमध्ये आपला वाटा पाहिजे, आपण समाजावर परिणाम केला पाहिजे.

0: लिचित भीती असते. दुसऱ्या बाजूला समाजावर खरंच चांगला परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अगदी असा ऑबियस चॉईस आहे आय एस हा सामाजिक काम करू इच्छिणाऱ्या मध्यमवर्गीय मुलासाठी. तर तो भाग होता असं मला वाटतं.
1: मला वाटतं त्याच युपीएससीच्या काळातच आपली पहिल्यांदा भेट झाली मला वाटतं.
0: हो हो हो हो.
1: आणि त्याच वेळेला तुम्ही पीएचडी पण करत होतात.
0: हो.
1: म्हणजे तुमचा पीएचडी करतानाचा रिलक्टन्स मी सगळा पूर्ण पाहिलेला आहे. बरं, मला असं वाटतं की युपीएससी क्रॅक करणं तुम्हाला काही अवघड होतं असं काही मला वाटत नाही. पण त्या काळात कदाचित तुमच्या या अपयशानंतर तुम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडे पाहिलं असेल. मला असं वाटतं की असं काहीतरी मी जे तुम्हाला पाहिलं आहे त्यातून वाटतं की आय एम नॉट फॉर धिस किंवा धिस इज नॉट फॉर मी अशा काहीतरी अवस्थेत तुम्ही होतात त्या काळात असं मी पाहिलंय तुम्हाला. ते काय होतं ते?
0: हो, आय एस कडे जाण्याचा विचार हा पूर्ण सामाजिक विचार. मी मगाशी सांगितलं सामाजिक अधिक मध्यमवर्गीय इतर लोक करतात तसाच होता. क्रॅक करणं अवघड नव्हतं असं मी आता म्हणणार नाही, कारण क्रॅक करायला जमलं नाही याचाच अर्थ क्रॅक करणं अवघड नव्हतं. म्हणजे ते शक्य अनेकांना असतं पण सगळ्यांना शक्य होतं असं नाही. माझ्या बाबतीत असं झालं, तो सामाजिक विचार आहे माझ्या मनात, माझं शिक्षणातूनच माझं वाचनाची प्रचंड आवड. तर ह्या आय एस कडे बघायच्यासाठी परीक्षार्थी एक वृत्ती लागते. कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा पास व्हायची असेल तर एक परीक्षार्थी वृत्ती लागते. केवळ अभ्यासवृत्ती चालत नाही, किंबहुना केवळ अभ्यासवृत्ती असेल आणि परीक्षा अर्थी वृत्ती नसेल तर अपयशाची शक्यता जास्त असते. मला त्यावेळी ते लक्षात आलं नाही, त्यामुळे मी अभ्यासच करत बसलो. उदाहरणार्थ मी आयसीटी आयआयटी सारख्या संस्थेतनं पास झालेलं असताना खरं तर रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित असे विषय घ्यायला हवे होते, पण मी मात्र घेतलं मराठी, वाङ्मय आणि राज्यशास्त्र. आणि मग ह्यांची आवडच असल्यामुळं मी अगदी सखोल अभ्यासामध्ये घडून गेलो आणि परीक्षार्थी अभ्यासाकडे माझं दुर्लक्ष झालं. त्यामुळं मला माझ्या पदरी अपयश आलं. पण हे अपयश येत असताना एकदा दोनदा आलं असं नव्हे, जवळजवळ 3-4 वर्ष माझी ह्या प्रयत्नामध्ये गेली. म्हणजे त्या वयामधली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असतानाची 3-4 वर्ष जाणं ही मला खूप शिकून गेली.
1: हा, म्हणजे त्या परीक्षा चालू असताना किंवा त्यातल्या अपयशाने तुमच्या स्वतःचा स्वतःबद्दल काही विचार झाला असणार.
0: म्हणजे फारच, म्हणजे तुम्ही ही अवस्था जी बरोबर हेरली की इथं स्वतःबद्दलचा विचार चालू झाला असावा, तर मी अगदी मोकळेपणानं सांगतो की होय, आपण काय करायचं याबद्दलचा एक विचार भाबडेपणापोटी असेल म्हणा, केमिकल इंजिनिअरिंग सोडून आय एस करायचं आपण ठरवलं, तो त्या काळाचाच एक विचार होता. पण नंतर स्वतःबद्दलचा विचार त्यात कमी होता हे आता मला मान्य करायला पाहिजे. पण ही 4 वर्ष जी गेली, म्हणजे मी प्रयत्नांमागून प्रयत्न करतोय आणि सारखा अपयशीच होतोय, आणि त्यामुळं माझं स्वतःकडे लक्ष पहिल्यांदा केलं. आणि ही माझ्या आयुष्यातलीच, मी असं म्हणेन, ह्या अपयशातून स्वतःकडे येणं परत ही अतिशय मेजर माइलस्टोन म्हणता येईल अशा
1: पद्धतीनं तुमचं रिअलायझेशनच होतं. नाही,
0: हो हो, मला आत्मभान यायला ह्या अपयशाचा उपयोग झाला. पण आत्मभान स्वतःचं येण्याच्या आधी परीक्षेचं स्वरूप पण माझ्या लक्षात आलं. आणि मग परीक्षेचं स्वरूप लक्षात आल्यानंतर मी मगाशीच म्हणलं, परीक्षार्थी अभ्यास करणाऱ्यासाठी ही परीक्षा आहे. त्या परीक्षेचा दोष गुण असं मी काही म्हणत नाही. तुम्हाला ज्या जिंकायचं आहे त्याचं स्वरूप तुम्ही समजून न घेता तुम्ही त्याला भेटलात तर अर्थातच अपयशी होणार. तसा मी झालो. पण परीक्षेबद्दल माझ्या असं लक्षात आलं की ही अभ्यासातली एक शिस्त असते की आम्ही तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न विचारणार आहोत, आम्ही तुम्हाला माहिती असणारे प्रश्न विचारणार आहोत, आम्ही तुम्हाला ज्याचा कशाशीच काय संबंध नाही असे काही डेटा विचारणार आहोत, तुम्ही तयार आहात का नाही, तुम्ही आम्ही सांगणाऱ्या चौकटीमध्ये एका परीक्षेच्या बसायला तयार आहात की नाही असा प्रश्नच ह्या परीक्षा टाकते तुम्हाला. जे त्यात बसायला तयार असतात त्याच शिस्तबद्ध रीतीनं, त्यांची एक सायकॉलॉजी असते फिट होण्याची आणि त्याची सुद्धा ही परीक्षा आहे हे माझ्या 3-4 वर्षामध्ये लक्षात यायला लागलं. आणि मला असं वाटलं की मी या चौकटीत फिट होणार नाही आणि ही चौकट तर फिटमेंट मागते आहे आणि मग आपण यातनं बाहेर पडायला पाहिजे. आणि म्हणून मग मी कुठल्या चौकटीत बसू शकतो अशा पद्धतीनं माझा एक स्वतःचा एक विचार चालू झाला.
1: म्हणजे एकूण तुम्ही स्वतःच्या टर्म्सवर जगण्यासाठी म्हणून शिक्षकी पेशा स्वीकारला.
0: हो हो हो,
1: असं म्हणायला.
0: आणि मग त्यानंतर स्वतःला आपल्याला काय आवडेल असा विचार मी जेव्हा करायला लागलो तेव्हा मी शिक्षकी पेशामध्ये आपण जायला पाहिजे असं मी ठरवलं.
1: आता युपीएससीची एमपीएससीची त्यातल्या त्यात सोडून द्या, पण आता अलीकडेच्या या मोठमोठ्या सीईटी,
0: हो,
1: नीट अशा ज्या खूप लाखांनी विद्यार्थी बसणार आणि त्यातल्या हजारोंनाच प्रवेश मिळणार
0: अक्षरशः,
1: अशा सगळ्या ज्या काही याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामच आहेत, स्पर्धात्मक परीक्षा. आता अर्थातच एवढ्या कमी जागा असल्यानंतर आणि लाखो मुलं बसल्यानंतर त्यातली हजारो मुलं नापास होणार, त्यांना अपयश येणार, हे सगळं ठरलेलं आहे.
0: अगदी बरोबर.
1: तुमच्यासारख्याने या अपयशातून तुम्ही आत्मभानाकडे गेलात आणि स्वतःला जे काही वाटतंय ते तुम्ही करायचं ठरवलं, ते ठीक आहे. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की मग या

0: स्पर्धांमध्ये अलीकडे जे पाहायला मिळतं की त्यात आलेल्या अपयशापोटी खूप मुलं विनाकारण जास्तच डिप्रेशनमध्ये जातात.
1: हो,
0: म्हणजे ते हे अपयश म्हणा हे पचवूच शकत नाहीत. हा, म्हणजे टू द एक्सटेंड की आपण आता रोज बातम्या वाचतो की त्यांच्यातले काही लोक आत्महत्या सुद्धा करतात.
1: हो हो, अगदी. तर मग दुर्दैवानं ते आपल्या आता सवयीचं झालेलं,
0: पण ते सवयीचं झालेलं असतं ते आमच्यापेक्षाही तुम्हाला शिक्षकांना जास्त लागत असणार. तर या सगळ्याकडे तुम्ही स्वतः कसं बघता याकडे?
1: फार मोलाचा प्रश्न आहे आणि मी स्वतः त्यातून बाहेर पडलोच, म्हणजे अपयशातून बाहेर पडलो. म्हणजे मी त्यावेळी अतिशय गमतीनं लाईफ आफ्टर आयएएस असा प्रयोग करत असे की देअर इज लाईफ आफ्टर आयएएस, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून माझ्यासारखेच अपयशी झालेले माझे जे काही मित्र होते त्यांचा एक मी ग्रुप तयार करून त्यांना म्हटलं की आपण ह्यातून बाहेर पडलो, संपलं आयुष्य, संपलं असं का समजता तुम्ही? हे त्यावेळेसच्या चर्चा होत्या. पण ह्या चर्चांना नंतर जे वळण नव्वदीच्या आत्ताच्या गेल्या 15-20 वर्षात लागलेलं आहे,
0: पण हे जास्त अलीकडे
1: जास्त आहे आणि त्याचं अगदी चिंता करावी अशा पद्धतीचं हे वातावरण आहे. कारण खरंच तुम्ही म्हणता तशा नंतर अक्षरशः 1000 आसपास जागा असतात, अगदी क्लास 2 पोस्ट धरून सुद्धा 1000 आसपास जागा असतात आणि बसणाऱ्या संख्या लाखो म्हणजे 5-6 लाखापर्यंत. अगदी पहिली आपली त्या मुलाला माहितच पाहिजे की 6 लाखातला 1000 एवढी माझी शक्यता आहे होण्याची. आणि मी समजा 1000-1001 आलो रँक मध्ये तर तो मी फार मोठ्या रँक तर पास झालो असं म्हणता येईल, पण जागाच कमी आहे. स्वतःला कुठल्या तरी सिस्टीमच्या आणि स्पर्धेच्या परिप्रेक्ष्यातूनच बघणं, त्या चौकटीत मी बसलो नाही तर मी जगायलाच नालाय काय, अशी भावना निर्माण होणं म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीला कमालीचं महत्व आयुष्यात द्यायला लागतं की ह्या परीक्षा ही पोझिशन, हे नातं, हे मला मिळालं नाही की संपलं माझं.
0: नाही, पण ही अशी म्हणजे इतकी नकारात्मक मानसिकता विद्यार्थ्यांची ती का? म्हणजे मी आता म्हणतो की तुम्ही जो काही विचार केला असेल याला जबाबदार कोण आहे? म्हणजे कॅन यू से की आपली ही शिक्षण व्यवस्था जी काही आहे शिक्षण व्यवस्था, का विद्यार्थी स्वतः जबाबदार आहे, का यात पालकांचा वाटा मोठा आहे, का खरंच जे लोक काय आंदोलन करतात हे करतात ते सरकार जबाबदार आहे, हे ठरवायचं कसं आपण? आता तुम्ही स्वतः गेली 35-40 वर्ष या क्षेत्रात काम करताय, तर हे सगळं लक्षात घेऊन या शिक्षण व्यवस्थेमध्ये त्या दृष्टीनं काही बदल झालेत का, डोक्यात आहेत का, होत आहेत, तुम्हाला काय वाटतं?
1: नाही, मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचे दोन भाग करतो मी. आधी एक ती आत्महत्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्याबद्दल मला बोललं पाहिजे, कारण नंतरच्या काळामध्ये म्हणजे आता 35-36 वर्ष मी शिक्षणाच्या क्षेत्रात आहे आणि माझेही विद्यार्थी परत स्पर्धात्मक परीक्षेमध्ये सामील झाले आणि त्यांना सुद्धा हा मला सल्ला द्यायला लागला. तर त्यांना मला सांगायला लागलं की हे एक स्टेशन आहे आयुष्यातलं, ह्याला किती वेळ द्यायचा ते तुम्ही एखादं वर्ष दुसरं वर्ष ठरवा आणि आपल्याकडे परत या, आत्मभानाकडे परत या आणि आपण कशा पद्धतीनं कॉन्ट्रीब्युट करू शकतो समाजाशी, असा सल्ला देऊन बरीचशी मुलं मी त्या गर्दीतनं बाहेर
0: काढली.
1: पण मुळातच मला असं वाटतं की आत्मा म्हणजे स्पर्धात्मा असंच झालंय अलीकडे आणि त्याला आपण सगळे मिळून जबाबदार आहोत. विशेषतः युपीएससी ह्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये काही आयएएस ऑफिसर, काही आयपीएस ऑफिसर ज्या पद्धतीनं हे प्रचार करतात त्याचा की हे तुम्हाला जमणारच आहे, तुम्हाला अवघड काहीच नाही, हे फक्त अभ्यास करा हे जमेलच, ही खोटी आश्वासनं दाखवणं, खोटी स्वप्न रंगवणं हा गुन्हा आहे असं मला वाटतं. की मुलांना रॅशनली सांगितलं पाहिजे की एवढं कर आणि बाहेर पड, इतर अनेक क्षेत्र तुझ्या कॉन्ट्रीब्युशनसाठी वाट बघतात. तर असं विनाकारण मला असं वाटतं अनंतर खरंच की आपण जेव्हा स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये आपले लोक स्वातंत्र्य विचार करायचे आणि स्वातंत्र्यानंतर मात्र आपण स्पर्धांचे गुलाम होऊन बसलेलो
0: आहोत,
1: फार अतिशय विरोधाभासाचं वातावरण आहे. हे पहिलं अतिशय त्रुटक उत्तर तुमच्या प्रश्नाला, मोठा त्याचा विचार करता येईल. शिक्षण व्यवस्थेमध्ये काही बदल झालेत का असं म्हणालात ना, तर अगदी त्रुटक उत्तर द्यायचं असेल तर महत्वाचे बदल काही झाले नाहीत
0: शिक्षण
1: व्यवस्थेमध्ये. कोणत्या अर्थानं? तर शिक्षण जे मिळतंय ना त्याच्या क्वालिटीमध्ये, ज्या शैक्षणिक अनुभवातून मुलं जातात, मी गेलो 50 वर्षापूर्वी, आताची मुलं जातात, त्यात फार गुणात्मक फरक झालाय असं मला वाटत नाही. व्यवस्थेत बदल झालेत का विचारलं तर होय, शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलं, शिक्षणाचा व्याप वाढला, किती मुलं शाळेत जातात याचा नंबर तर कितीतरी वाढला, शाळा वाढल्या, पद्धती वाढल्या, शिक्षणाच्या पद्धती, परीक्षांच्या पद्धती बदलल्या.
0: पण आता परत ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली
1: आहे, शैक्षणिक धोरणं तर अनेक आली आणि गेली, पण शिक्षण व्यवस्था बदलली नाही. गुणात्मकरित्या शैक्षणिक अनुभव जर म्हणाला विद्यार्थ्याच्या पातळीचा, यामध्ये घसरणच झाली असेल पण वृद्धी झालेली नाही, त्याचा समृद्ध झालेला नाही, शैक्षणिक अनुभव हा समृद्ध झालेला नाही इनस्पाईट ऑफ चेंजेस.
0: ठीक आहे, पण म्हणजे असे तुमचे काही फार आमूलाग्र बदल झाले नाहीत असं तुमचं म्हणणं आहे?
1: आमूलाग्र बदल नाही,
0: पण मग आपण जाता जाता लक्षात घ्यायला पाहिजे की इकडे जसे झाले नाहीत पण त्याचवेळी त्याच काळात विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये फार बदल घडलेले आहेत.
1: खूप झालेत बदल,
0: खूपच बदल घडलेत. म्हणजे मी असं म्हणत नाही त्याला काय, त्याला पूर्ण समाज, एकूण वातावरण

0: त्यांचं आयुष्य हे सगळं जबाबदार असेल. पण हे लक्षात, म्हणजे आपण ज्याला जेन झी पिढी म्हणतो,
1: हो हो हो हो,
0: त्यांच्यातले बदल फारच झालेले दिसतात आणि ते सगळे तुमच्या समोर होत गेलेले आहेत.
1: हो हो हो.
0: ती जी मानसिकता आहे त्यांची झालेली, ती एवढी कशी बदलत गेली आणि तुम्हाला काय वाटतं त्या मानसिकतेविषयी?
1: हे परत शिक्षक म्हणून माझा फार जिव्हाळ्याचा विषय आहे आणि फार बोलण्यासारखं आहे यावर. पण पहिल्यांदा मी असं म्हणतो, व्यवस्थेतील बदल झाले नाहीत असं मी मगाशी म्हणलं, तर खरंच फारसे बदल झाले नाहीत. म्हणजे परीक्षा पद्धती बदलली पण परीक्षेचं स्थान बदललं नाही, शैक्षणिक अनुभवात काही भरच नाही. म्हणजे मुख्य म्हणजे ज्या आत्मभानाकडे मी स्वतः आलो स्वतःच्या प्रयत्नांनी, त्या आत्मभानाकडे विद्यार्थ्याला नेण्यासाठी शिक्षण व्यवस्था कधीही कार्यरत झाली नाही. ह्या आत्मभानाचे उल्लेख अनेक धोरणांमध्ये येऊन सुद्धा विद्यार्थ्याला स्वतःचं भान देणं, स्वतःच्या शिकण्याच्या पद्धतीचं तरी किमान भान द्यायला पाहिजे, ह्याही पद्धतीच्या गोष्टी आचरणात आणल्या गेल्या नाहीत.
0: शैक्षणिक फार मोठी उणीव आहे,
1: फार मोठी उणीव. आणि त्याच्या जोडीला तुम्ही जसं म्हणता तसं, 50 वर्षापूर्वीचा विद्यार्थी आणि आजचा विद्यार्थी यामध्ये मानसिकतेमध्ये मात्र फरक पडला आणि व्यवस्था मात्र तशीच राहिली. ही जी दरी आहे ती दरी फार भीषण आहे. आजच्या पिढीबद्दल जर बोलायचं असलं ना तर मला एक तुम्ही 2 मिनिटं द्यायलाच पाहिजेत. समज आणि गैरसमज दोन्ही आहेत आणि गैरसमज जास्त आहेत. म्हणजे एक उदाहरणार्थ कसं आपण वर्णन करतो ह्या जेनझी किंवा या मुलांचं. जेनझी म्हणजे काय? 15 ते 30 वर्षातली मुलांना जेनझी म्हणतात. तर माझे सगळे विद्यार्थी जेनझी विद्यार्थीच आहेत, म्हणजे गेले 10 वर्ष पण जेनझी विद्यार्थीच म्हणून मी बघतोय. तर ह्यांना असं समजलं जातं की हे लाडावलेले आहेत, ह्यांचं अटेन्शन स्पॅन कमी आहे. 5 मिनिटा पुढे ह्यांचं अटेन्शनच राहत नाही. नंतर ह्यांची ऐकण्याची वृत्ती नाही, स्वतःच्या तंद्रीत असतात, शिवराळ बोलतात आणि बधीर असतात. एकूण तर बधीरच असतात, ही जनरेशन ही बधीर आहे. मी तुम्हाला असं म्हणतो अनंतराव की आपल्या पिढीच्या, तुमच्या माझ्या पिढीच्या, आमची बुमर्स जनरेशन आहे, तुम्ही पण बुमर्सचेच आहात, ह्या जनरेशनच्याच परिप्रेक्ष्यात नाही का चौकटीतनंच या पिढीकडे बघायचं ठरवलं तर फक्त अपेक्षाभंगच तुमच्या वाटायला येणार आहे. अशी ही पिढी अतिशय वेगळी आहे, तिची जडणघडण वेगळी झालेली आहे. ती 15-16 वर्षाची झाल्या त्यांच्या हातात मोबाईल आलेला आहे, ते टेक्नॉलॉजी बघतायत त्या सगळ्या. आणि ही सिंगल चाइल्ड फॅमिलीमधली मुलं आहेत, न्युक्लिअर फॅमिलीतली मुलं आहेत, त्यांची जडणघडण अतिशय वेगळ्या पद्धतीचं जग त्यांनी बघितलेलं आहे. हे आपण कल्पना करू शकत नाही अशा पद्धतीचं घडामोडी त्यांनी बघितलेल्या आहेत. त्या सगळ्या गडबडीत ही मुलं आत्मकेंद्रित आहेत झालेली. त्या आत्मकेंद्रितपणाला आम्ही बधीरपणा वगैरे म्हणतो, पण ती जास्त आत्मकेंद्रित आहेत. त्याच्या जोडीला ही मुलं अतिशय हळवी आहेत आणि हा त्यांचा कमालीचा प्लस पॉईंट आहे. मी अगदी आत्मविश्वासानं सांगतो की आमच्या पिढीपेक्षा आणि आमच्या आणि तुमच्या पिढीपेक्षा ही मुलं हळवी जास्त आहेत. आणि ह्या हळवेपणाचे कंगोरे जर आपण समजून घेतले तर आपण ह्या पिढीशी सुद्धा डील करू शकतो. त्यामुळे ही पिढी आत्मकेंद्रित आणि कमालीची सेल्फ रिस्पेक्टिंग आहे. हा सेल्फ रिस्पेक्ट कशाच्या जोरावर असं विचारायची आमच्या पिढीची पद्धत आहे. आम्ही असं म्हणतो की सेल्फ रिस्पेक्ट कशाच्या जोरावर नाही, माणूस म्हणूनच आमची जी प्रतिष्ठा आहे असं आम्ही नेहमी म्हणत आलो. या पिढीला त्या प्रतिष्ठेचं भान फार लवकर आलेलं आहे, त्यामुळेही उपदेशानं बोर होतात. एवढंच नाही, तुमच्या जोक्सनी सुद्धा ती बोर होतात. त्यामुळे यांना कूल असायला लागतं. कूल, आता कूल असणे म्हणजे काय ह्याचा मी माझ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर जो विचार करतो, कूल कूल हा शब्द तुम्ही पण ऐकला असेल की ही इज कूल, दॅट इज कूल. कूल म्हणजे काय? तर ही पिढी मला सरळ सांगते, सर तुम्ही कूल व्हायच्या गडबडीत आमच्यासारखं काही बोलू नका, आमच्यासारखं काही करू नका, तुम्ही तुमचे राहा आणि तरी सुद्धा आमचे व्हा. असं जर तुम्ही केलं तर आम्ही त्या कूल आदमी आहे असं म्हणतो. तर आत्मभान असणाऱ्या माणसाला ते कूल म्हणतात हे मला अगदी अलीकडे लक्षात आलं. अशी ही पिढी आहे, त्यांच्याकडे आज्ञाधारकतेचा गुण नाही पण त्यांची उद्दिष्ट पण फार क्लिअर आहेत असाही भाग नाही. पण तुम्ही त्यांच्या ह्या हळव्या पिढीशी जर संवाद साधलात तर ही पिढी तुमचं ऐकायला लागते. ह्या पिढीतला तुम्ही रिस्पेक्ट दिला, आदर दिला तर ही पिढी तुमचं ऐकायला लागते. त्या पिढीसमोर तुम्ही तुमचे सुद्धा घोळ घेऊन समोर गेलात, ही पिढी तुम्हाला आदर देते आणि स्वतःमध्ये सुद्धा बदल घडवते, अगदी पराक्रम गाजून दाखवते, असा माझा स्वतःचा अनुभव आहे.
0: पण शिक्षण व्यवस्थेला जर हे सगळ्या गोष्टी माहीत झाल्या तर त्या दृष्टिकोनातून शिक्षणामध्ये म्हणा, त्यांना त्यांच्याबरोबर डील करताना विद्यार्थ्यांबरोबर, शिक्षकांनी सुद्धा असं काहीतरी बदल करायला पाहिजेत ना असं मला वाटतं की, आणि ती गरज आपण लक्षात घ्यायला पाहिजे ना या गोष्टी
1: असतील. बदल लक्षात, ती बदल, तो बदल लक्षात घेऊन जर शिक्षकांनी आणि शिक्षण व्यवस्थेनी जर स्वतःला बदललं नाही तर आम्ही इररिलेव्हंट होऊ. एवढा मोठा, म्हणजे मी अगदी कुलगुरु पदावरून तुम्हाला सांगतो की येत्या काही वर्षामध्ये आम्ही ह्या जेनझीच्या सायकॉलॉजीचा, मानसिकतेचा विचार करून आम्ही जर शिक्षण देणार नसलो आणि ते न देता आम्ही काहीतरी भलतंच शिक्षणाच्या नावाखाली माहिती त्यांना देत राहिलो तर ही माहिती देणारी मशीन्स ऑलरेडी आता बाजारामध्ये यायला लागलेली आहेत की जी माझ्या शिक्षकापेक्षा जास्त विद्वान आहेत असं मी खरंच म्हणेल. मी स्वतः एआयचा वापर करतो आणि माहितीच्या बाबतीमध्ये अगदी ज्याला आम्ही ज्ञान म्हणतो त्या ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा ही एआय मशीन्स जी आहेत ती अतिशय पॉवरफुल आहेत. त्यामुळं आमचा नक्की, दिस इज अन एक्झिस्टन्स.

0: सोशलिस्ट क्वेश्चन, म्हणजे आमच्या अस्तित्वाला आव्हान आहे आत्ताच्या टेक्नॉलॉजीनं दिलेलं. ह्या पोरांबरोबर जर डील करायचं असेल, ह्या पोरांना जर शिकवायचं असेल, तर आम्हाला ह्या पोरांची मानसिकता लक्षात घ्यायला पाहिजे. यांना ही अतिशय जिज्ञासावाली मुलं आहेत. जिज्ञासा आणि ती जिज्ञासा व्यक्त केव्हा करतील? तुम्ही त्यांच्याशी संवादी असला तरच जिज्ञासा व्यक्त करतील, नाहीतर गप्प बसतील. तेव्हा त्यांच्यातली जिज्ञासा जागृत करणारं शिक्षण त्यांना कसं द्यायचं, यासाठी शिक्षकाला प्रशिक्षित करायला लागेल. शाळेपासून हायर एज्युकेशनपर्यंत, उच्च शिक्षणापर्यंतच्या शिक्षकाला आपल्याला प्रशिक्षित करायला लागेल. आणि विद्यार्थ्यांचं आत्मभान जागा करणारं शिक्षण कसं द्यायचं यावर आपल्याला सर्वांना मिळून विचार करायला लागेल.
1: मग फारच छान हे तुम्ही जर सांगताय, तर मग याच्या निमित्ताने सर मी तुम्हाला एक अशी, ठीक आहे, म्हणजे शिक्षकांनी जे बदल स्वतःमध्ये घडवायला पाहिजेत हे काम शिक्षण संस्थांचं आहे,
0: व्यवस्थेने करायलाच पाहिजे,
1: त्या व्यवस्थेने ते हे काम करायला पाहिजे. आणि त्याचबरोबर मुलांमध्ये जे काही बदल व्हायला पाहिजेत त्याचाही तुम्ही विचार करताच. तर मला असं वाटतं की या आजच्या आपल्या मुलाखतीच्या निमित्तानं, म्हणजे आता तुम्ही कुलगुरू झालेले आहात, साधारणपणे मला वाटतं महाविद्यालयामध्ये कुलगुरू झाल्यानंतर महाविद्यालयात पहिल्या दिवशी एक विद्यार्थ्यांना एक ऍड्रेस दिला जातो.
0: हो हो, त्याला मी शुभारंभ असं म्हणतो अलीकडच्या काळात.
1: हा, तर मला असं वाटतं की तुम्ही आज आकाशवाणीतून कुलगुरू म्हणून असं या पिढीला एक ऍड्रेस म्हणा, विद्यार्थ्यांना म्हणा किंवा एकूणच या पिढीला म्हणा, तरुणांना म्हणा, असं तुम्हाला काय सांगावं असं वाटतं आज मार्गदर्शन म्हणून?
0: हा, असं मार्गदर्शन केलेलं ह्या पिढीला तेवढं आवडत नाही मला माहिती आहे, पण थोडा धोका पत्करून मी परत मगाशी शिक्षकांना जे सांगितलं तेच मी विद्यार्थ्यांना सांगेन की आत्मभान वाढवायसाठी शिक्षण वापरायला पाहिजे. शैक्षणिक जी काही संधी असेल ती आत्मभान वाढवायसाठी वापरली पाहिजे. परीक्षा स्पर्धा ह्या तात्पुरत्या गोष्टींच्या पलीकडे बघायला पाहिजे, स्वतःकडं सखोल लक्ष द्यायला पाहिजे. ही पिढी आत्मकेंद्रित आहे, पण मी असं म्हणेन ही पुरेशी आत्मकेंद्रित नाही. मर्ढेकर असं म्हणायचे की मराठी वाङ्मय परपुष्ट आहे
1: पण
0: पुरेसं परपुष्ट नाही असं म्हणायचे. तसं मी ह्या मुलांना अगदी प्रेमानं सांगेन की बाळांना आत्मकेंद्रितच राहा, पण पुरेशी आत्मकेंद्रितता आणा आणि स्वतःकडे सखोल बघा, प्रश्न विचारत राहा. आणि आपल्याबरोबर आपण स्वतःशी कसे जोडले गेलोय, स्वतःच्या भवतालाशी कसे जोडले गेलोय ह्याचाही विचार करत आहे. कोणतंही ए आय मशीन सांगणार नाही, ए आय मशीन कस्टमाइज संदेश देऊ शकत नाही, कारण त्याला तुमचा आत्मा कळतच नाही. तर आपला आत्मा हा आपल्याला कळवून घेतला पाहिजे. आणि माहितीच कुठल्याही ए आय मशीनवर मिळेल, माहिती कुठल्याही पुस्तकात मिळेल, पण कंटेक्स्ट जो असतो शिक्षणाचा तो मिळत नाही. तो कंटेक्स्ट बिल्ड करत राहणार, संदर्भ गोळा करत राहणार, जगण्याचे भावनांचे, त्याच्या प्रकाशामध्ये ज्ञान मिळवत राहणं मशीनकडून माणसांकडून, असंही शैक्षणिक प्रोग्रेस आहे. आणि त्यामुळे एआयचं पण फार प्रस्थ वाजवण्यात अर्थ नाही विद्यार्थ्यांनी पण आणि व्यवस्थेनं पण, कारण आपण एकमेकावर प्रेम करणं, एकमेकाला समजून घेणं, एम्पथी असणं, आत्मभान असणं, स्वतःची इतरांची काळजी असणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला स्वतःला तयार करायला लागेल. त्याला काही इतर तांत्रिक पर्याय नाही, याची जाणीव बाळगून स्वतःचं भान जोपासणं हे महत्वाचं कार्य विद्यार्थ्यांच्या समोर आहे. विद्यार्थ्यांनी आत्मभान बाळगणं म्हणजे काय असं मला विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सुद्धा विचारत राहतात. मी त्यांना असं म्हणतो की विद्यार्थ्याला आपल्याला नक्की काय हवंय आणि का हवंय, आपल्याला काय नको आहे आणि ते का नको आहे ह्याचा विचार करायला लागणं. एखादी गोष्ट मला जमते ती का जमते, एखादी गोष्ट मला जमत नाही ती का जमत नाही.
1: हाच जो तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या वेळेला जो विचार केला,
0: ह्याला खरंच तुम्हाला सांगतो शैक्षणिक परिभाषेमध्ये, शिक्षणशास्त्राच्या परिभाषेमध्ये ह्याला मेटाकॉग्निशन असं म्हणतात. आणि मेटाकॉग्निटिव्ह इन्स्ट्रक्शन हे शिक्षकांनी करायला पाहिजे, आणि मेटाकॉग्निटिव्ह नॉलेज हे विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे. मेटाकॉग्निशन म्हणजे काय? कॉग्निशन ऑफ कॉग्निशन, म्हणजे ज्ञान प्रक्रियेचं ज्ञान म्हणजे मेटाकॉग्निशन. मला ज्ञान कसं होतं याचं मला भान येणं, मला माझं अज्ञान कुठे आहे, मला ज्ञान म्हणजे काय करायचंय, मला ते कसं जायचंय, मला मग गणित अवघड का वाटतं, मला इंग्रजी भाषेचं
1: आत्मभान आहे.
0: हे आत्मभान विद्यार्थ्याचं विद्यार्थी म्हणून आहे. आध्यात्मिक पद्धतीनं आत्मभान हे नंतरची गोष्ट आहे, पण शैक्षणिक व्यवस्थेमध्ये किंवा एक लर्नर म्हणून, विद्यार्थी म्हणून तरी आत्मभान यायलाच पाहिजे. आता ह्यामध्ये सगळी माहिती आता मिळत असते, हे आत्मभान यायसाठी सुद्धा ए आय मदत करतो. म्हणजे मी आता ए आय बरोबर एवढा इंटरॅक्ट करतो, हे सुद्धा आत्मभान ए आय देतं की तुला गणित समजत नाही, तुला इथलं इंग्रजी समजत नाही, इथंपर्यंतचे आता मदत तयार झाली. ही मदत घेत असताना स्वतःचं स्वत्व कोणीही विसरू नये आणि त्याचा गुलाम होऊ नये, हे मात्र मी अगदी.
1: पण ती अशा मदती घेतानाच माणसं दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागतात,
0: दुसऱ्यावर
1: स्वतःचं सगळं सोडून देतात विचार करणं. असं नाही
0: दुसऱ्यावर नाही, तो दुसरा आता मशीन आहे ही काळजीची गोष्ट आहे. तो दुसरा माणूस असला असता तरी मला चाललं असतं. आपण सगळ्यांनी मिळून एकमेकाबरोबर हातात हात जोडून हृदयास हृदय आज जोडून म्हणलं असतं मी.

0: ते इथं नाही आहे, हे मशीन बरोबरची जुळणूक आहे. आणि हे मशीन आहे हे फार असा मोठा महाभयानक असा आसुरी प्रकार आहे. त्याच्या सान्निध्यात शिकत असताना मला एक रॉजर पेनरोज म्हणून मॅथमॅटिशियन होऊन गेले, ते स्टीफन हॉकिंगचे अगदी जवळचे सहकारी असे असे होते. रॉजर पेनरोज यांचं एक पुस्तक आहे एम्परर्स न्यू माइंड, हे 90 दशकामध्ये प्रसिद्ध झालं, एआय वगैरे होण्याच्या खूप पूर्वी 2-3 दशक आधी. तर त्यांचा जो संदेश आहे एका वाक्यातला तो संदेश आहे रॉजर पेनरोज दिलेला आणि तो पुढची अनेक शतकं टिकेल असा आहे. 3 शब्दातला तो संदेश आहे की कॉन्शियसनेस इज नॉट अल्गोरिथमिक. म्हणजे काय, तर कोणतेही प्रोग्राम्स काहीही कोडिंग तुम्ही करा, कसलीही रचना करा, म्हणजे आजची एआय हे कोडिंगच आहे, तर कॉन्शियसनेस मानवी प्रज्ञेचं तुम्ही तुलना करू शकत नाही. त्यामुळे प्रज्ञावंत म्हणून आपण प्रज्ञानम ब्रह्म असं म्हणतो ह्याच्यामध्ये महावाक्य आहेत आपल्या भारतीय संस्कृतीतली. तर प्रज्ञा आहे ती कोणत्याही कोड प्रोग्रॅमपेक्षा महत्वाची आहे याचं भान, हे आत्मभान आहे, हे आपण विद्यार्थ्यांनी विकसित करायलाच पाहिजे. आणि हे विकसित करायचा प्रयत्न मी स्वतः माझ्या क्लासरूममध्ये करतो, शिक्षकांनी करायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी स्वतः तर करायलाच पाहिजे की मी कसा सुपिरियर आहे या प्रोग्रॅमपेक्षा. याचं भान काय,
1: खरा विद्यार्थ्याचा विकास हा आहे,
0: खरा विकास हाच आहे,
1: त्याला परीक्षेत उत्तर लिहिणं.
0: हो हो हो, आत्मभान अनेक पद्धतीचं आहे, त्याला अनेक शेड्स आहेत. आपण याच्याबद्दल कधी सवडीनं बोलू.
1: नक्की नक्की नक्की.
2: एमआयटी विद्यापीठाचे कुलगुरू, लेखक, संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक दत्ता दंडगे यांच्या अनंत कान्हो यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग श्रोतेहो आत्ता आपण ऐकलात. या मुलाखतीचा दुसरा आणि उर्वरित भाग पुढच्या आठवड्यात प्रसारित होईल.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, दुपारचे 3 वाजत आलेत. आता ऐकूयात कार्यक्रम सखी सहेली आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
4: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप, अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: सखियों के दिल की जुबान। हेलो सहेली।

Thank you.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत।
1: श्रोते हो, मी तेजश्री बाभुळगावकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। कथा क्रांतिकारकांच्या या मालेत आज आपण ऐकणार आहोत वेल्लू थांबी या क्रांतिकारकाची कथा। याचे लेखक आहेत डॉक्टर कृष्णराव पंढरीनाथ देशपांडे आणि या कथा मालिकेच्या पुस्तकांचं प्रकाशन केलं आहे अमोल प्रकाशन पुणे यांनी।

0: महाराज, आपण पराक्रमाची शर्थ केली पण यश येत नाही. आपला पराभव अटळ दिसतोय. आपण माझ्यासाठी एक गोष्ट कराल का?
1: कोणती?
0: इंग्रजी पॉलिटिकल एजंट मॅकलेला पत्र लिहायचं.
1: काय म्हणून?
0: वेल्लू थांबीनं बळाच्या जोरावर माझं राज्य हाती घेतलंय. मला आपल्याशी युद्ध करायची मुळीच इच्छा नाही, पण माझं काहीच चालत नाही. वेल्लू थांबीला माझा आणि माझ्या जनतेचा मुळीच पाठिंबा नाही. आपण मला मदत करून हे राज्य पुन्हा माझ्या स्वाधीन करावं अशी विनंती आहे.
1: काय?
0: असं पत्र लिहून शरणागती पत्करायची? तुम्ही एवढी जीवापाड मेहनत करून संस्थानाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते पुन्हा इंग्रजांच्या स्वाधीन करायचं? माझी कातडी वाचवण्यासाठी तुमचा बळी द्यायचा? नाही, हे कदापि शक्य नाही. जे काही व्हायचं असेल ते आपल्या दोघांचंही होईल. मी नाही असं पत्र लिहिणार.
1: शांत व्हावं महाराजांनी. मी काय म्हणतोय ते समजावून घ्यावं.
0: माझी त्यापाठची भूमिका लक्षात घ्यावी. आणि तरीही आपल्याला माझं मत पटलं नाही तर पत्र पाठवू नये.
1: ठीक आहे.
0: महाराज, त्रावणकोर जिंकल्यावर मॅकले माझ्या गरीब जनतेचा छळ करील, आपलाही छळ होईल. आपण लाखांचे पोशिंदे आहात. आपल्या हाती सत्ता राहिली तर रयतेचं आपण कल्याण करू शकाल. मी गेलो तरी आपल्याला कितीतरी वेल्लू थांबे मिळू शकतील. पण आपण गेलात, राज्य गेलं तर रयतेचे हाल होतील. आपल्या रयतेसाठी आपण हे करावं. महाराज विचारात बुडून गेलेले पाहून त्यानं काकुळतीनं परत विचारलं. महाराज, माझी भूमिका पटतीये ना? लिहिणार ना पत्र आपल्या दीन गरीब रयतेसाठी? त्याची ती विनवणी ऐकून महाराजांनी नाईलाजानं होकार दिला. ते पाहून वेल्लू थांबीचा चेहरा आनंदानं फुलून गेला. पत्र लिहिलं गेलं आणि दूतकरवी ते पत्र मॅकलेकडे रवाना झालं. वेल्लू थांबी आणि त्याचा भाऊ पद्मनाभन यांनी महाराजांना मुजरा केला आणि जाण्याची परवानगी मागितली. अश्रू भरल्या डोळ्यांनी ते म्हणाले, तुमच्या कर्तृत्वानं आज आम्हाला हे दिवस दिसतायत. आणि तुम्हाला?
1: शेवटी ईश्वरी इच्छा.
0: तिथं अधिक थांबणं दोघांनाही जड गेलं असतं. दोघे भाऊ महालातून बाहेर पडले. त्यांनी जंगलाचा रस्ता धरला. उर्वरित आयुष्य विजनवासात घालवण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. पावलं पुढं पडत होती. डोळ्यातले अश्रू सुकून गेले होते.

आणि डोळ्यापुढं गेल्या 8-10 वर्षांचा कालपट झरझर सरकत होता. 8-10 वर्षापूर्वीच वेल्लू थांबी आणि त्याचा भाऊ पद्मनाभन यांच्या लक्षात आलं होतं की महाराज बलराम वर्मा हे राजे आहेत पण नामधारी. त्यांचं वय लहान होतं. त्याचा फायदा दिवाण जयंजन घेत होता. महाराजांच्या वडिलांपासून तोच राज्याचा दिवाण होता. गोड गोड बोलायचा, पुढं पुढं करायचा. त्यानं महाराजांवर छाप पाडली होती, भुरळ पाडली होती. त्याच्यावर महाराजांचा विश्वास बसला. मग काय, सगळं राज्य त्याच्या हातात आलं होतं. इंग्रजांचा पॉलिटिकल एजंट मॅकले होता. दोघांची दोस्ती झाली, अगदी गाढ मैत्री. दोघेही धूर्त होते, स्वार्थी होते. जयंजनला प्रजेविषयी प्रेम नव्हतं, मातृभूमीबद्दल आदर नव्हता. मॅकलेला मित्र बनवून राज्य परक्यांच्या घशात घालतो आहोत हेही त्या स्वार्थी आणि आत्मकेंद्रित बुद्धीला कळत नव्हतं. त्रावणकोरवर राज्य होतं ते या दोघांचं. दिवाण जनंजयचं. त्यानं सांगायचं आणि राजांनी हो म्हणायचं. राज्य हाती आलं आणि त्यांनी जनतेला लुटायला सुरुवात केली. महाराजांना सांगून वेगवेगळे कर जनतेवर लादले. दंडेलशाहीनं वसुली होऊ लागली. कोणी कर द्यायला असमर्थता दाखवली तर शिक्षा, जबरदस्त शिक्षा. शिवाय मालमत्ता जप्त होई. बरं, जमा केलेला कर तरी सरकारी खजिन्यात जात होता का? छे, भलतंच काहीतरी. खजिना रिकामाच राही. हे दोघंच पैसा वाटून घेत असत. त्यांच्या जाचानं त्रासानं जनता त्रस्त झाली. त्रावणकोरमध्ये हाहाकार माजला. तक्रार कुणाकडे करणार? राजा दिवाणाच्या अधीन. काय करावं हे दीन जनतेला समजत नव्हतं. शेतकरी, कामकरी, व्यापारी सारेच असंतुष्ट. असंतोषाचा अग्नी धुमसत होता. फिरंग्यांनी राज्यात बस्तान बसवल्यामुळं आपल्यावर ही वेळ आली आहे हे त्यांना कळून चुकलं होतं. बाहेर पडण्याचा मार्ग मात्र सापडत नव्हता. महाराज वयानं जसं जसं मोठं होऊ लागले तसं तसं त्यांच्या लक्षात या गोष्टी येऊ लागल्या. पण आता फार उशीर झाला होता. नाड्या सगळ्या आवळल्या गेल्या होत्या. महाराज कोणतीही हालचाल करू शकत नव्हते. असमर्थ होते, हतबल होते. ही सारी परिस्थिती समजल्यामुळं वेल्लू थांबी मात्र विचारात बुडून गेला होता. रोज तो तासन तास विचार करत बसायचा. बोलणंही कमी झालं. पद्मनाभनला ही गोष्ट खटकल्याशिवाय राहिली नाही. आणि एक दिवस तो म्हणाला, वेल्लू कसला विचार करतोस रे रोज? हल्ली जीवनात लक्ष नाही. पहिल्यासारखा मोकळेपणानं बोलतही नाहीस. अरे हू काय, मी तुझ्याशी बोलतोय, मला काही सांगणार नाहीस का? सांगणार ना. तुला नाही तर कोणाला सांगणार? सांगावंच लागेल मला. म्हणजे सांगावंच लागेल? आणि असं काय आहे? सांग ना मग. इथं नको. ठीक आहे, मग आपण बाहेर जाऊ, टेकडीवर. चालेल तुला? चालेल. दोघंही गावाबाहेरच्या टेकडीवर आले. संध्याकाळ होत आली होती. पावसाला अजून सुरुवात झाली नव्हती. आकाश मात्र मेघांनी झाकळून गेलं होतं. तांबड्या तपकिरी रंगांनी पश्चिम क्षितिज माखून गेलं होतं. वारा पडला होता. जीवाची काहिली होत होती. वेल्लू थांबी एकाकी थांबला आणि समोर पाहत म्हणाला, पद्म, समोर पाहिलंस? हे अक्राळ विक्राळ ढग क्षितिजावर कसे आक्रमण करतायत. त्यांनी चिता पेटवलीय, चिता. आणि त्यात संध्याकाळच्या सोनेरी किरणांचा सूर्य, आकाशाचा गोड निलिमा, त्या छतावर चमकणाऱ्या लक्षावधी तारका, अशा साऱ्या वस्तू त्या चितेत फेकून देऊन त्यांनी त्याची अगदी राख रांगोळी केलीय. अरे काय झालंय? काय तुला काय झालंय कळतंय, पण अजून वळत नाही. आता मला समजेल असं बोलणार आहेस का? कमी जाऊ. थांब पद्म, थांब. गेले कित्येक दिवस माझ्या मनात विचारांचं काहूर माजलंय. ते आपल्या राज्यातील गरीब जनतेच्या विचारानं, त्यांच्यावरील अत्याचारानं, जुलमानं. पद्म, त्यांच्यावरील अन्याय जुलूम बघवत नाहीत रे. हे विचार मनात आले की हसणं मावळतं, जेवण नकोसं होतं. अरे पण आपण काय करणार? त्या दोघांना राज्यातून हाकलून देणार आहोत थोडेच. तेच करावं लागेल. तू शुद्धीत आहेस ना? महाराजांना जमत नाही ते तू करणार? सर्व राज्याची सत्ता ज्यांच्या हाती एकवटली आहे त्यांना हाकलून देणार? आकाशाला गवसणी घालण्यासारखं आहे. अरे काजव्यानं तेजाच्या बाबतीत सूर्याला आव्हान देण्यासारखं आहे हे. पद्म, आकाशालाच गवसणी घालायची आहे. पण कशी? हजारो लाखो हात एकत्र आणून, या लाखो काजव्यांचं तेज एकत्र करून पारतंत्र्याचा काळोख पिटाळून लावायचाय. अरे आपल्याला ज्यांच्याशी लढायचं आहे ते सूर्याचे अंश नाहीत, ते अंधकासूर आहेत. त्यांचा पराभव करून, नाश करून स्वातंत्र्य रवीचा उदय झालाच पाहिजे. निर्धारानं वेल्लू थांबीनं त्याला सांगितलं आणि मग आपल्या डोक्यात असणारी सारी योजना त्याच्या पुढं विस्तारानं मांडली. संध्याकाळचा वारा सुटला होता. भोवताली काळोख दाटत होता. दोघा भावांची मनं एका वेगळ्याच ध्येयानं प्रकाशमान झाली होती. त्या अंधारात एक सुंदर

0: स्वप्न त्यांच्या स्वप्नाळू डोळ्यापुढं साकारत होतं. त्यांची निश्चयी पावलं घराच्या दिशेनं पडत होती. वेल्लू थांबी आणि पद्मनाभन यांनी कार्याला सुरुवात केली. 125 मित्रांना त्यांनी एकत्र बोलवलं. त्या गुप्त बैठकीत वेल्लू थांबी म्हणाला, मित्रांनो, आज आपण जमलो आहोत ते एका महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी. या ठिकाणी आपण जे बोलणार आहोत, जी चर्चा करणार आहोत, त्यातलं एक अक्षरही बाहेर कोणाला कळता कामा नये. तुम्हाला ज्या शंका असतील, वेगळी मतं मांडायची असतील, ती मोकळेपणानं मांडा. पण बैठकीतले विचार फुटू देऊ नका. मान्य आहे सर्वांना? सर्वांनी गुप्ततेची हमी दिल्यावर त्यानं बोलायला सुरुवात केली. आज आपल्या साऱ्या देशात फिरंग्यांनी सत्ता स्थापन केली आहे. ते संख्येनं अगदी थोडे आहेत, पण मोठ्या अक्कल हुशारीनं त्यांनी आपलं जाळं विणलंय. आज संस्थान आहेत, राजे आहेत, ते नावाला. इंग्रजांचीच तैनाती फौज बाळगून हे सारे राजे नामधारी झाले आहेत. आपल्या राज्यातही तेच आहे. जयंजन सारख्या धूर्त स्वार्थी माणसाला हाताशी धरून पॉलिटिकल एजंट मॅकलेनं सारं राज्य पोखरून टाकलंय. दीन गरीब जनतेला नागावलंय. हे आपण किती दिवस सहन करणार? आपण निष्क्रिय राहिलो तर आपली मायभूमी आपल्याला कायमची पारखी होईल. या गुलामगिरीच्या शृंखलातच कायमचं बंदिवान होऊन जाऊ. स्वातंत्र्य आणि सुराज्याचा अनुभव आपल्यालाच काय, आपल्या भावी पिढ्यांनाही घेता येणार नाही, हे आपण मान्य करणार आहोत का? इंग्रजांचे गुलाम म्हणून लाचारीचं जीण जगणार आहोत का? बोला, मनापासून बोला. सांगा, नाही, कधीच नाही, सगळ्यांनी एक मुखानं सांगितलं. मग हे चित्र बदलायचं असेल तर आपण तरुणांनीच आता उठलं पाहिजे आणि पुढाकार घेतला पाहिजे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. परिस्थिती बदलायची, पण कशी? एकानं विचारलं. सांगतो, आपण उठाव केला पाहिजे. कुणाविरुद्ध? दुसऱ्यानं शंका विचारली. जयंजन आणि मॅकेलो विरुद्ध उठाव करून त्यांना हाकललं पाहिजे. त्यांना हाकलणं कसं शक्य आहे? आज त्यांच्या हाती तर सारी सत्ता आहे. आपल्याला मदत कोण करणार? जनतेचं म्हणशील तर ती भुके कंगाल. शस्त्रास्त्र नाहीत, त्यांचं शिक्षण नाही, अशी जनता कशी उठाव करणार? आणि केलाच उठाव, तर ते दोघे सैन्याच्या बळावर आपला उठाव चिरडून टाकतील. उठावाचा विचार इतका सोपा आहे का? एका सहकाऱ्यानं विचारलं तरी अनेकांच्या मनात ही प्रश्नांची वलय विस्तारू लागली. अनेक जण सचिंत झाले. त्यांच्याकडे पाहून वेल्लू थांबी मंदपणे हसत हसत म्हणाला, या साऱ्या गोष्टी सोप्या आहेत असं मी कुठं म्हटलं? पण स्वातंत्र्य ही काय सहजासहजी मिळणारी गोष्ट आहे? स्वातंत्र्य मिळत नसतं, ते मिळवावं लागतं, आणि ते रणाशिवाय मिळत नाही. मित्रांनो, म्हणून तर आपण सर्वांनी एकत्र येऊन हे काम करायचं ठरवलंय ना. जनजागृती करूया. जागृत झालेल्या आणि पेटून उठलेल्या जनतेला, तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला मग कोणीच चिरडू शकत नाही. मनामनात पेटलेल्या स्वातंत्र्य ज्योतीला झंझावातही मालवू शकत नाही. आपल्या त्रावणकोर राज्यातली सारी जनता ही जयंजन आणि मॅकेलेच्या राज्यकारभाराला कंटाळली आहे, त्रासली आहे. त्याचा फायदा घेतला पाहिजे. आपल्या मित्रांसह गावागावात गुप्त बैठका घेतल्या पाहिजेत. आपले विचार समजावून सांगितले पाहिजेत. त्यांना उठावाला उद्युक्त केलं पाहिजे. त्यांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे. हे सर्व काम लवकर बिनबोभाट पार पडलं की उठावाच्या वेळी सर्वजण आपल्या पाठीशी राहतील. मग जयंजन आणि मॅकलेला हुसकावणं फारसं कठीण होणार नाही. त्याचे विचार बहुतेक सर्वांना पटत होते. चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. तरीही एकाला शंका आलीच. वेल्लू, तू म्हणतोस ते ठीक आहे, पण मला सांग, महाराजा बलराम वर्मांचं काय? जयंजन शिवाय त्यांचं पानही हालत नाही. ते कसे तयार होणार? आणि त्यांची संमती नसेल तर? तसं होणार नाही. जयंजनचा पगडा त्यांच्या मनावर आहे हे खरं आहे, पण काय आहे, सत्यस्थिती त्यांच्या कानावर जात नाही. ते तसे लहान आहेत, भोळे आहेत. आणि माझ्या कानावर असं आलंय की त्यांनाही हे पटत नाही. आणि तुम्ही त्याची काळजी करू नका. त्यांना या कार्यात सहभागी करून घेण्याची जबाबदारी माझी. तुम्ही या राष्ट्रकार्यासाठी तयार आहात का? हो, आम्ही सारे तयार आहोत, सगळ्यांनी मनापासून होकार दिला. आणखी काही शंका नाही ना? नाही. साऱ्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली, शपथ घेतली, आणि ते 125 तरुण भारावलेल्या मनानं तिथून बाहेर पडले. आता त्यांच्या डोळ्यापुढं एकच ध्येय तरळत होतं, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य.
1: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.

0: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: वेल्लू थांबीनं सांगितल्याप्रमाणे ते सारे तरुण त्रावणकोर राज्यातील खेड्यापाड्यात गेले. तिथं लोकांच्या गुप्त बैठका घेऊ लागले. त्यांना त्यांच्या हालाखीची, गरिबीची कारणं समजावून सांगू लागले. त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला दिवाण जयंजन आणि मेकॅले कसे जबाबदार आहेत, महाराजांना अज्ञानात कसं ठेवलं जातं, या सगळ्याची कल्पना देऊ लागले. बैठकीच्या शेवटी ते सर्वांना कळकळीनं सांगत, आपल्याला हे बदलायचंय तुमच्या सहाय्यानं. यासाठी तुम्ही काय द्याल? धन नको, दौलत नको, फक्त तुमची मन द्या, सहकार्य द्या, आमच्या संघटनेत सामील व्हा. योग्य वेळ आली की आम्ही फिरंग्यांशी युद्ध करू, तुम्ही फक्त आमच्या पाठीशी उभे राहा. राहणार ना उभे, करणार ना मदत तुमच्या हितासाठी. भावनात्मक आवाहनाला योग्य प्रतिसाद मिळू लागला. असंख्य लोक क्रांतिकार्याला तयार झाले. त्या तरुणांनी सारा प्रांत पिंजून काढला, जनमत संघटित केलं. आता फक्त ठिणगी पडायचा अवकाश होता. वेल्लू थांबीही गप्प बसला नव्हता. त्याचं काम मोठं आणि महत्वाचं होतं. त्यानं ओळखीनं राजदरबारात प्रवेश मिळवला, महाराजांशी चांगली ओळख करून घेतली, कामाचं निमित्त करून त्यानं ओळख वाढवली आणि आता महाराज त्याला चांगलं ओळखू लागले. त्याच्या आकर्षक, रुबाबदार व्यक्तिमत्वाची छाप महाराजांवर पडली. तो महाराजांची कामंही चोख करू लागला. परिणाम असा झाला की महाराज त्यांची वैयक्तिक आणि महत्वाची कामं वेल्लूवर सोपवू लागले. त्याच्या कार्यकुशलतेनं प्रसन्न होऊ लागले. हा बदल वेल्लू थांबीच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यानं आपलं पाऊल आणखीन पुढं टाकलं. संस्थानातल्या दीन, गरीब, रयतेच्या तक्रारी, त्यांच्या करुण कहाण्या महाराजांच्या कानावर जाऊ लागल्या. त्यानं ते अस्वस्थ होऊ लागले, विचाराक्रांत होऊ लागले. जनतेच्या दुःखाला जयंजन आणि मॅकले कसे कारणीभूत आहेत हे तो पटवून देऊ लागला. आणि शेवटी त्रावणकोरवर जयंजन आणि मॅकलेचेच राज्य चालले आहे आणि तुम्ही नामधारी राजे आहात हा विचारही महाराजांच्या गळी उतरून वेल्लू त्यांना म्हणाला, महाराज काळ तर मोठा कठीण आलाय. आपण वेळीच सावध झाला नाहीत, राज्य कारभारात लक्ष घातलं नाहीत, तर एक दिवस जयंजन आपली गादी बळकावल्याशिवाय राहणार नाही. वेल्लू, तू म्हणतोयस ते पटतंय मला. मी लहान होतो त्याचा फायदा त्यानं घेतला, पण आता हे बदलायला हवं. सांग सांग मी काय करू? या दोघा हैवानांच्या मगर मिठीतून निसटण्याचा मार्ग आहे का? असला तर सांग, माझ्या प्रजेसाठी मी करीन सारं. महाराज, याला मार्ग आहे तो एकच, जयंजनला दिवाण पदावरून काढून टाका, कैद करा आणि त्या फिरंग्याला हाकलून द्या. अरे सांगणं सोपं आहे, पण आज सारं सैन्य, जनता, खजिना त्याच्या हाती आहे. सगळे त्याच्या इशाऱ्यावर नाचतात. क्षमा असावी महाराज, पण आपण गप्प आहात म्हणून हे सारं त्याच्या हाती आहे. हाही गैरसमज ठरेल कदाचित. आपण त्याच्या विरुद्ध कृती करा, सगळी जनता आनंदानं तुमच्या पाठीशी उभी राहील. त्यांनाही ही जुलमी राजवट नको आहे, पण त्यांना नेता मिळत नाही. आपण खऱ्या अर्थानं राजे व्हा, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या पाठीशी सारे आहेत. तुझ्यावर माझा विश्वास आहे वेल्लू, तू करशील ते राज्याच्या हिताचंच असेल, खात्री आहे माझी. सगळ्या गोष्टी सावधपणे करा, माझी पूर्ण संमती आहे तुम्हाला, यशस्वी व्हा. महाराजांचा कौल मिळाला आणि वेल्लू थांबीचा आनंद गगनात माविनासा झाला. कधी एकदा पद्मनाभन आणि सहकाऱ्यांना या गोष्टी सांगेन असं त्याला झालं. भावी स्वप्नांवर तरंगत तरंगत तो घरी आला. त्यानं आपल्या भावाला सगळा वृत्तांत सांगितला, सहकाऱ्यांच्या कानी घातलं आणि सांगितलं, आता आपला हेतू लवकरच तडीस जाईल, महाराजांकडे सगळी सत्ता येईल. राज्यात आपल्या सगळ्या लोकांना सावध करा, सगळ्यांना कळवा की दुर्दैवानं जर सैन्य जयंजनच्या बाजूनं उभं राहिलंच तर आपल्याला घनघोर युद्ध करून आपला बेत पूर्ण करावाच लागेल, सावध राहा. सगळ्यांना सूचना दिल्या गेल्या, तयारी पूर्ण झाली. महाराजांनी वेल्लू थांबीची ताकद ओळखली. सारी प्रजा त्याच्या पाठीशी ठाम निश्चयानं उभी आहे हे जाणलं. त्यांनी ठरलेल्या दिवशी दरबार बोलावला. जयंजनला कोणतीच कल्पना नव्हती, तोही नेहमीप्रमाणे दरबारात हजर झाला. दरबाराचं कामकाज सुरू होताच महाराजांनी घोषणा केली, आम्ही त्रावणकोरचे संस्थानाधिपती आज विशेष घोषणा करीत आहोत. आजपर्यंत संस्थानचे दिवाण म्हणून आमच्या तीर्थरूपांच्या काळापासून जयंजन यांनी कारभार केला, पण तो करताना त्यांनी जनतेला नाडलं,

लुबाडलं, अन्यायाची सीमा गाठली. आमच्या कानावर हे येत होतं, पण आम्हाला काही करता आलं नाही. पण आज आज त्यांच्या पापाची शिक्षा म्हणून आम्ही त्यांना बडतर्फ करीत आहोत. आजपासून या राज्याचे दिवाण म्हणून वेल्लू थांबी कारभार पाहतील. जयंजनच्या डोक्यावर वज्राघात झाला. त्याला याची कल्पनाच नव्हती. तो भयंकर संतापला. हातवारे करत महाराजांच्या दिशेनं पुढे जात त्यानं सेनापतीला आज्ञा केली. सेनापती, पाहता काय? महाराज आम्हाला बडतर्फ करतायत, कैद करा त्यांना. सेनापतींनी काहीही प्रतिसाद दिला नाही. वेल्लू थांबीच पुढे सरसावला आणि रागाने म्हणाला, महाराजांना कैद करण्याची आज्ञा देण्यापर्यंत मजल गेली तुमची? तुम्हालाच कैद केलं पाहिजे. कोण आहे रे तिकडे? दोन सैनिक तात्काळ आले. वेल्लूनं आज्ञा केली, कैद करा याला, बेड्या ठोका आणि अंधार कोठडीत टाका. सवडीनं बघू याच्याकडं, घेऊन जा याला. जयंजनला कैद करून अंधार कोठडीत ठेवलं. दरबार संपला होता. निरोपाचे विडे दिले गेले. सगळे वेगळ्याच आनंदात घरी परतले होते. दरबारात इंग्रजांचा पॉलिटिकल एजंट मॅकले आला नव्हता. कामानिमित्त तो बाहेर गेला होता. संध्याकाळी तो आल्यावर त्याला ही बातमी समजली. तो कमालीचा घाबरला. आपल्यालाही कैदेत पडावं लागेल या भीतीनं जमेल तेवढी संपत्ती घेऊन तो रातोरात पळून गेला. त्रावणकोरच्या दिवाणपदाची सूत्र हाती घेताच वेल्लू थांबी मोठ्या धडाडीनं काम करू लागला. योजना तयार होत्याच लगेचच अंमलबजावणी झाली. त्यानं महत्वाच्या पदांवर आपल्या विश्वासातली माणसं नेमली. जयंजन आणि मॅकले यांची सगळी संपत्ती जप्त करण्यात आली. त्यातली बरीच संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकली. त्रावणकोरचं सारं सैन्यही वेल्लू थांबीच्या मागं उभं राहिलं. दोन तीन दिवसात राज्याचा चेहरा मोहरा बदलला. प्रजेच्या मुखावर आनंदाची कारंजी थुई थुई नाचत होती. राजा, दिवाण दोघांनाही एक आगळं वेगळं समाधान लाभलं होतं. धन्यता वाटत होती. तरीही भावनेच्या पुरात वाहून न जाता ते सजग राहिले होते. मॅकले पळून गेल्याची बातमी वेल्लू थांबीला लगेचच समजली. त्यानं महाराजांना कल्पना दिली. महाराज, पळून गेलेला मॅकले स्वस्थ बसणार नाही. त्याचा स्वार्थ दुखावला गेलाय. लवकरच तो मोठ्या सैन्यानिशी आपल्यावर हल्ला करील. आपण तयारीत असलं पाहिजे, योजना आखली पाहिजे. खरंय, खरी परीक्षा इथून पुढंच आहे. लगेचच तयारीला लागा, मोठं सैन्य उभारा, शस्त्रास्त्र, दारूगोळा, अन्नधान्य सगळ्याचीच तयारी वेगानं होऊ द्या. ती होईलच. आणखी एक विनंती आहे. बोला. धनाची व्यवस्था का? नाही महाराज. आपण कितीही तयारी केली तरी आपल्या सामर्थ्याला मर्यादा पडणार आहेतच. मग काय करावं? काय करावं असा आपला सल्ला आहे. आपलं शेजारचं संस्थान कोचीन, तिथल्या नरेशांना मदतीची विनंती करावी. इंग्रजांच्या मोठ्या शक्तीला शह द्यायचा असेल तर आपण एकजूट केली पाहिजे. त्यांचे आपले मतभेद आहेत, ते मदत करतील का? करणार नाहीत. एक दिवस ही वेळ त्यांच्यावरही येणार आहे. आक्रमकांच्या जिव्हा लवलवत्या असतात. त्यांना नवी नवी भक्ष्य हवी असतात. आज आपण जात्यात आहोत, ते सुपात आहेत. इतकंच, संपूर्ण हिंदुस्थान पादाक्रांत करण्याचे स्वप्न बाळगणारे इंग्रज त्यांना मोकळं सोडतील का? मी प्रयत्न करतो, आपण अनुमती द्यावी. जरूर प्रयत्न करा. वेल्लू थांबी कोचीन नरेशांना भेटला. त्यांच्याकडे त्यानं मदतीची मागणी केली. त्याचं वाक्चातुर्य, कर्तव्य पाहून आणि त्यानं समजावून सांगितलेली भूमिका लक्षात घेऊन कोचीन नरेशांनी मदतीची मागणी मान्य केली. त्रावणकोरच्या महाराजांना भेट म्हणून एक रत्नजडित कट्यार दिली आणि घोडदळाची एक तुकडी वेल्लू थांबी बरोबरच त्रावणकोरला रवाना केली. दिवाणजींच्या यशस्वी मध्यस्थीनं महाराज सुखावले. आपण एकटे असणार नाही ही भावना सर्वांचा आत्मविश्वास वाढवू लागली. युद्धासाठी सहस्त्र हत्तींचे बळ देऊ लागली. मोठ्या उत्साहानं आपल्या सहकाऱ्यांसह वेल्लू थांबी युद्धाच्या तयारीला लागला. सगळ्यांना विश्वासात घेऊन आपलं हे युद्ध मातृभूमीसाठी, स्वातंत्र्यासाठी आहे हे त्यांच्या मनावर ठसवलं. त्यामुळं वेळ पडली तर स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करायलाही लोक तयार झाले. युद्धात लढत असतात ती शस्त्र नाहीत, तर त्या पाठीमागं असणारी खंबीर मनं. त्रावणकोर युद्धसज्ज झाले आणि मॅकले आलाच. फार मोठी फौज घेऊन आला. चांगल्या तयारीनिशी आला. 19 डिसेंबर 1808 युद्धाला सुरुवात झाली. तोफा धडाडू लागल्या. सैन्य एकमेकांवर तुटून पडलं. शस्त्रांचे खणखणाट, रणगर्जना, जखमींच्या किंकाळ्या, आरडाओरडा यांनी सारा परिसर दणाणून गेला. त्रावणकोरचे सैनिक महाराजांचा आणि वेल्लू थांबीचा जय जयकार करत द्वेषानं लढत होते. ही लढाई जिंकायचीच अशी दुर्दम्य इच्छा त्यांच्या मनात होती. आत्मविश्वास होता. सत्याचा, स्वातंत्र्याचाच विजय होणार अशी श्रद्धा होती. त्यामुळं त्यांच्या शस्त्रांचा तिखट मारा इंग्रजांना पेलवेना, सहन होईना. आग ओकणाऱ्या तोफां

चे गोळे इंग्रजांच्या घोडदळ पायदळाला रणांगणात ठरू देईनात. परिणाम व्हायचा तोच झाला. इंग्रजांचं सैन्य मागं हटू लागलं आणि शेवटी पळू लागलं. पहिल्या दिवशी त्यांचा पार धुव्वा उडाला. दुसरा दिवस उजाडला. आषाढ घनांशी वादळ वाऱ्यानं झुंज द्यावी तसं घनघोर युद्ध सुरू झालं. अनेक वीर धारातीर्थी पडले, पण त्रावणकोरच्या सैनिकांचे पुढे पडलेले पाऊल मागं आलं नाही, ते पुढंच पडत होतं. दुसऱ्या दिवशीही इंग्रजांचा सपाटून पराभव झाला. पण असं किती दिवस चालणार? त्रावणकोरच्या सैन्याची शक्ती ती किती? वादळ वाऱ्याला तोंड देण्याचं सामर्थ्य छोट्या दिव्यात किती असणार? प्रलय काळच्या तुफान वादळानं उफाळलेल्या दर्यात छोटीशी नाव किती वेळ तग धरणार? हे सारं वेल्लू थांबीला जाणवलं. तिसरा दिवस उजाडला. वेल्लू थांबी स्वतः रणांगणात उतरला. त्यामुळं सैन्याचं मनोबल वाढलं. ते निकरानं लढू लागले. काही काळानंतर त्रावणकोरच्या तीव्र प्रतिकारापुढे इंग्रजांचा प्रतिकार कमी पडला. ते मागं हटले. हल्ल्याची तीव्रता पाहून शस्त्र रणांगणात टाकून पळू लागले. फुटलेल्या फळीला सावरण्याचा, त्यांना धीर देऊन प्रोत्साहन देण्याचा मॅकेलनं खूप प्रयत्न केला. घशाला कोरड पडली, तोंडातून शब्द फुटेना तरी तो हातवारे करून प्रोत्साहन देत होता, पण उपयोग झाला नाही. आणि शेवटी सैन्यासह पराभूत होऊन तोही पळून गेला. वेल्लू थांबीच्या सैन्यानं बराच पाठलाग केला. मॅकलेला गाठून ठार करण्याचा प्रयत्न मात्र निष्फळ झाला. विजयी सैन्यानं मोठ्या दिमाखानं नगरात प्रवेश केला. आजचं मरण टळलं होतं, तरी ते कायमचं टळलं नव्हतं. त्यामुळं रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग अशी साऱ्यांची अवस्था होती. आज पळून गेलेला मॅकले पुन्हा येणार, अधिक तयारीनिशी येणार, नव्या दमाच्या अफाट सैन्यासह येणार. हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ होतं, त्यामुळं विश्रांती घेऊन चालणार नव्हतं. वेल्लू थांबीनंही तटबंदी मजबूत केली, पुन्हा युद्धाची तयारी केली. थोड्याच दिवसात मॅकले आला. आता त्याचं सामर्थ्य प्रचंड होतं. त्रावणकोरच्या सैन्याच्या 5-6 पट सैन्य होतं. तो सुडानं उभा पेटला होता. त्याच्या सागरासारख्या अथांग सैन्यानं नगराला वेढा दिला आणि चहूबाजूंनी आग ओकणाऱ्या तोफांनी त्रावणकोरचा विध्वंस करायला सुरुवात केली. हे सारं पाहून वेल्लू थांबी दगमगला नाही. या प्रसंगाची त्याला कल्पना होतीच. त्याच्या तोफांनीही प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. सैन्यही द्वेषानं लढू लागलं. आक्रमण मोडून काढायचा प्रयत्न करू लागलं. त्याचं सैन्य दमलं, थकलं. नवीन कुमक कुठूनच येण्याची शक्यता नव्हती. इंग्रजांचा जोर वाढत होता आणि थांबीचं सैन्य रोज शेकड्यानं कमी होत होतं. ही विषम लढाई जिंकणं अवघडच नाही तर अशक्य आहे याची त्याला कल्पना आली. पराभव डोळ्यासमोर दिसू लागला. अनेक प्रकारे विचार करून, सहकाऱ्यांशी सल्लामसलत करूनही यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही सापडेना. आणि मग त्याच्या डोळ्यांसमोर भविष्य काळाचं ते भयानक दृश्य दिसू लागलं. त्रावणकोरचा पराभव झालाय. इंग्रज सैनिक उन्मत्तपणे आत घुसतायत, दिसेल त्याला ठार मारतायत, स्त्रियांवर अत्याचार करतायत, घरांना आगी लावतायत. कुठं आहे तो राजा? मारा त्याला, विध्वंस, साऱ्या साऱ्याची राख रांगोळी. आणि तो शहारला. नाही, हे होता कामा नये, तो मनाशीच म्हणाला. पण हे टळणार कसं? आहे तुझ्या हाती काही? दुसऱ्या मनानं विचारलं. विचार करून तो थकला आणि अचानक एक कल्पना त्याच्या मनात चमकून गेली. माझं आणि पद्मनाभांचं काही झालं तरी चालेल, पण महाराजांना त्रास होता कामा नये, जनतेला त्रास होता कामा नये, असा विचार करून तो महाराजांकडे आला आणि विनवणीच्या सुरात म्हणाला, महाराज, पराक्रमाची शर्थ करूनही पराभव अटळ आहे. माझ्यासाठी मॅकलेला पत्र लिहा. लिहाल? सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यावर रयतेच्या हिताकरता महाराजांनी मॅकलेला पत्र लिहिलं. पत्र रवाना होताच वेल्लू थांबी आणि पद्मनाभन गुप्त वाटेनं जंगलात गेले. त्यांचा विजनवास अटळ होता. मॅकलेनं त्रावणकोर जिंकलं, पण वेल्लू थांबीच्या पत्राच्या कल्पनेनं महाराज आणि प्रजा कुणालाही त्रास झाला नाही. मॅकलेनं वेल्लू थांबी आणि पद्मनाभनला शोधून काढायचा अगदी चंग बांधला. त्याला समजलं, दोघंही जंगलात आश्रयाला गेले आहेत. त्यानं सारं जंगल पिंजून काढायला सुरुवात केली. चारही बाजूंनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही समजून चुकलं, आता आपण मुक्त राहू शकणार नाही, शत्रूच्या ताब्यात जावं लागणार आपल्याला. पण शत्रूच्या हाती लागण्यापेक्षा त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, पण शरणागती पत्करली नाही. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी एक अफाट पण अयशस्वी साहस करून 2 तरुणांनी आत्महुती दिली. आत्ताच आपण ऐकली कथा क्रांतिकारकांच्या या मालेतील वेल्लू थांबी यांची कथा.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: आजच्या कार्यक्रमात आपण कथा क्रांतिकारकांच्या या मालेत डॉक्टर कृष्णराव पंडिरानाथ देशपांडे यांनी लिहिलेली वेल्लू थांबे यांची कथा ऐकली. वाचक स्वर होता तेजश्री बाबुळगावकर यांचा. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित श्रीभात. संध्याकाळचे 5:30 वाजलेत.
2: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना, संगीत साज हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
4: कार्यक्रमात पुन्हा एकदा संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, गायिका लता मंगेशकर.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांझ धारा.
1: यांना मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गाडगे आणि सन्स, पारंपरिक साज आधुनिक अंदाज. पुना गाडगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह.
3: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
4: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42.
5: जनसेवा फाउंडेशन पुणे द्वारा संचालित सौ कुमुदबेन मदनभाई सुरा स्कूल ऑफ नर्सिंग मध्ये फक्त महिलांसाठी 2 वर्षांचा ANM परिचारिका कोर्स.
6: शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण, वयोमर्यादा 17 ते 35 वर्ष.
5: ऍडमिशन जोरात सुरू.
6: गरजूंना मोफत शिक्षण, मोफत निवास आणि भोजनाची सोय, सरकार मान्य प्रमाणपत्र आणि नोकरीची हमी.
5: संपर्क डॉक्टर शोभा सुपेकर, जनसेवा फाउंडेशन, शास्त्री रोड पुणे. फोन 9422081497.
7: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
8: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया मंदार चोळकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, वैशाली सामंत, सोनू कक्कर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

आता ऐकूया वी स खांडेकर यांचं गीत. संगीतकार दादा चांदेकर आणि गायिका वत्सला कुमठेकर. चित्रपट लग्न पहावं करून.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।
1: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती।
5: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी।
4: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा। दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद।
5: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच।
4: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे।
6: वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली संत एकनाथ महाराज यांची रचना आता ऐकत आहोत। संगीतकार आहेत कमलेश जाधव।

0: याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: आकाशवाणी विविध भारती पुणे, संध्याकाळचे 6 वाजलेत. पुणे वृत्तांत ऐकूया.
3: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न आहे प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
4: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी पुणे.
5: संपर्क 9689911240.
4: 9689911240.
6: विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे हे ग्लोबल केपेबिलिटी सेंटर्सचं म्हणजे GCC प्रमुख केंद्र म्हणून वेगानं विकसित होत असून पुण्यात आतापर्यंत 130 पेक्षा जास्त GCC कार्यरत आहेत. येत्या 1 वर्षात ही संख्या 800 पेक्षा अधिक होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. GCC क्षेत्रात पुण्यानं देशात प्रथम क्रमांकाचं स्थान मिळवावं हे राज्य शासनाचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं. वाकड इथं EON वेस्ट IT पार्कमध्ये मॅग्नम आईस्क्रीम कंपनीच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या केंद्रामुळे 1000 अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळणार आहे. बजाज फिनसर्वच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारं आधुनिक आणि अनेक सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारं ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आज पुण्यात व्यक्त केला. बजाज फिनसर्वच्या प्रस्तावित मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. पुण्याला देशातील आधुनिक आणि गतिशील शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगानं उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, डेटा अॅनालिटिक्स यासारख्या नव्या क्षेत्रांमध्ये पुण्यातील तरुणांसाठी रोजगार आणि कौशल्य विकासाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं. कृष्ण जन्माष्टमीचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. जन्माष्टमीनिमित्त राज्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उद्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकावरील प्रवेश आणि निर्गमन मार्गांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. हा बदल उद्या सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत असेल. मंडई मेट्रो स्थानकात उद्या फक्त गेट नंबर 3 मधूनच प्रवेश घेता येईल तर गेट नंबर 2 इथून बाहेर पडता येईल असं महामेट्रोनं कळवलं आहे. भारत इस्रायल संबंध दोन्ही देशांच्या जनतेमधील सखोल संबंधांवर आधारित आहेत असं मत इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत जनरल यानी रेवाख यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सनं महाजी शिंदे यांच्या नावानं आयोजित केलेल्या भूराजकारणावरील नव्या स्मृती व्याख्यानमालेतील पहिल्या उद्घाटनपर व्याख्यानात रेवाख बोलत होते. पुणे हे उत्पादन, ऑटोमोबाईल, संरक्षण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाचं महत्वाचं केंद्र असल्याचं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाची सुरुवात गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ उमाकांत दास यांच्या भाषणानं झाली. MIT विश्वशांती विद्यापीठाच्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी पहिल्या आंतरराष्ट्रीय भारतीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव कोथरूड इथल्या MIT विद्यापीठाच्या परिसरात होईल अशी माहिती चित्रपट महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी रंगवा इको बाप्पा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता राज्यभरातील सार्वजनिक उत्सवांना

0: मध्ये डीजे डॉल्बीच्या वापरावर बंदी घालण्याच्या मागणीचं रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ हुलगेश चलवादी यांनी समर्थन केलं आहे. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचं नूतनीकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं उद्या आणि परवा सुट्टीच्या दिवशी दिवे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हॉकीपटू आणि महाराष्ट्र हॉकी संघाचे अध्यक्ष इक्रम खान यांची यावर्षीच्या मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आज मोशी इथं त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे शहर आणि परिसरात आज कमाल 30 तर किमान 20.7° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्याही हवामान साधारण असंच राहून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.
1: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न होते प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
2: पुणे वृत्तांत आपण ऐकला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz तसंच News on AIR या मोबाईल ॲपवरही. आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: मंडळी, किशोर कुमार यांच्या स्वरातलं कल्याणजी आणि आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं गीतकार इंदिवर यांचं हे गीत होतं सच्चा झुटा या चित्रपटातलं. 1970 मध्ये विनोद दोषी निर्मित आणि मनमोहन देसाई दिग्दर्शित हा एक ऍक्शन कॉमेडी चित्रपट. यामध्ये राजेश खन्ना यांचा डबल रोल होता आणि त्यांच्याबरोबर मुमताज आणि विनोद खन्ना देखील मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाची कथा मनमोहन देसाई यांच्या पत्नी जीवन प्रभा यांनी लिहिली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट घोषित करण्यात आला आणि त्या वर्षातला दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठरला. या चित्रपटात राजेश खन्ना यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं बरं का. आणि इतकंच नाही तर 1971 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देखील त्यांना मिळाला. याच चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी जाणून घेऊयात या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: मंडळी, ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी 1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या सच्चा झुटा या चित्रपटातलं हे गीत गायलं होतं किशोर कुमार यांनी. संगीत होतं कल्याणजी आणि आनंदजी यांचं, तर गीतकार होते इंदीवर. मंडळी, या चित्रपटात आधी शशी कपूर यांना काम करण्याबद्दल विचारलं होतं, पण अभिनेत्री मुमताज या चित्रपटात मुख्य नायिका म्हणून काम करणार असं कळल्यावर शशी कपूर यांनी हा चित्रपट करायला नकार दिला. आणि मग राजेश खन्ना यांना चित्रपटासाठी विचारण्यात आलं. आणि बघा, सच्चा झुटा या चित्रपटानंतर मुमताज आणि राजेश खन्ना यांची जोडी खूपच लोकप्रिय झाली, हो ना? तुम्हाला माहितीये मंडळी, या चित्रपटात एका कुत्र्यांनी पण महत्वाची भूमिका साकारली होती बरं का. त्याच्या देखील बुद्धिमत्तेचं आणि अभिनयाचं त्यावेळी खूप कौतुक झालं होतं. मंडळी, 1969 ते 71 या काळात राजेश खन्ना यांनी दिलेल्या 15 सलग सोलो हिट पिक्चरमध्ये सच्चा झुटा या चित्रपटाची सुद्धा गणना केली जाते. चित्रपटांच्या अशाच गप्पा चालू ठेवूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आणि आता ऐकूयात सच्चा झुटा या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी स्वरबद्ध केलेलं, कल्याणजी आणि आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार इंदीवर यांचं हे सदाबहार रोमॅन्टिक गाणं.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकत होता कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. आता प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कार्यक्रमातलं पहिलं गीत आशा भोसले यांच्या स्वरात, पी सावळाराम यांच्या गीताला संगीत साज वसंत प्रभू यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.

0: आयुष्याच्या अशा रंगेबिरंगी क्षणांना डोळ्यात साठवण्यासाठी दृष्टी खूप महत्वाची, म्हणूनच अशा अनमोल डोळ्यांची नियमित तपासणी करा.
1: सौजन्य देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरांगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42, 8929304142.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: आता ऐकूया हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात. चित्रपट रूप पाहता लोचनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणकेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
1: गुडघे दुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय. गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं. तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते. 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत. गुडघेदुखी सहन करत राहू नका. डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या. गुडघे आणि सांधेदुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, पुणे. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली रवींद्र भट यांची गीतरचना, गायली आहे आशा भोसले यांनी. चित्रपट नसती उठा ठेव.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
3: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीतकार सी. रामचंद्र, गायिका बकुळ पंडित.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: ऐग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
5: लगेच फोन करतो 9595924559.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 9595924559.
0: आता ऐकूया सुशीला टेंबे यांच्या सुरात विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केलेली एक गवळण.

0: याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:45 झालेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.

0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: शुभ मंगल, सावधान,
3: समर्पण,
2: आदर,
3: विश्वास,
2: स्वीकार,
3: समानता,
2: कर्तव्य
3: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
3: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: संपर्क आंबेकर लॉन्स 99 21 05 75 75.
4: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे स्मिता गाडगीळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेतल्या 7व्या अध्यायातला हा 5वा श्लोक। या श्लोकाचा अर्थ असा, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे महाबाहो अर्जुना, ही 8 प्रकारची भेद असलेली माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे। हिच्याहून दुसरी, जिच्या योगे सर्व जग धारण केलं जातं, ती माझी जीवरूप पराप्रकृती म्हणजे सचेतन प्रकृती आहे। या श्लोकाचं मराठीमध्ये समश्लोकी रूपांतर करताना आचार्य विनोबा भावे आपल्या गीताईमध्ये म्हणतात, ही झाली अपरा माझी, दुसरी जाणती परा, जीवरूपे जिने सारे, जग हे धरिले असे। या अगोदरच्या म्हणजे 7व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकात भगवंत सांगतात की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार ही 8 तत्व असलेली अष्टधा प्रकृती आहे। या अष्टधा प्रकृतीलाच अपरा प्रकृती असं म्हणतात। अपरा प्रकृती ही कनिष्ठ प्रकृती आहे। या ठिकाणी म्हणजे हीन असा अर्थ घ्यायचा नाही। अपरा प्रकृती ही जड आणि अविद्यायुक्त आहे। अपरा प्रकृती नश्वर आहे, ती परिवर्तनशील म्हणजे बदलत्या स्वरूपाची आहे। अपरा प्रकृती व्यक्त विश्वाचा पाया आहे। मानवी जीवनातली कामना, वासना, लोभ, आसक्ती, मोह हे सगळे अपरा प्रकृतीतून जन्म घेतात, त्यामुळे ती माणसाला बंधनात ठेवते। सत्ता, संपत्ती, पद, अधिकार त्यामागे धावणं, मनातला राग, द्वेष, मत्सर, शरीराची सुखाची लालसा हे सगळे अपरा प्रकृतीचे परिणाम आहेत। या जगाचं वर्गीकरण केलं तर असं दिसून येतं की पृथ्वी तत्वामुळे स्थूल स्वरूपातील जड पदार्थ, स्थैर्य आणि आकार यांना अस्तित्व आहे। जलतत्व हा जीवनाचा आधार आहे आणि प्रवाहीपणा हा त्याचा गुणधर्म आहे। अग्नितत्वामुळे ऊर्जा आणि प्रकाश मिळतो आणि परिवर्तन घडून येतं। वायुतत्वामुळे प्राणशक्ती आणि गती मिळते। आकाशतत्वामुळे ध्वनीचं वहन होतं। आकाशतत्व ध्वनीचा आधार आहे। मनामुळे भावना, इच्छा आणि विचारांचा प्रवाह आहे। बुद्धीमुळे निर्णय शक्ती

आणि विवेक प्राप्त होतो, तर अहंकारामुळे मीपणाची भावना आहे. पराप्रकृती ही चेतनात्मक आहे, ती जीवस्वरूप आहे. पराप्रकृती ही श्रेष्ठ प्रकृती आहे. पराप्रकृतीमुळे अपराप्रकृतीला चेतना मिळते. म्हणून पराप्रकृतीला श्रेष्ठ प्रकृती आणि अपराप्रकृतीला कनिष्ठ प्रकृती म्हणतात. पराप्रकृती ही शुद्ध, अविनाशी, नित्य आणि शाश्वत आहे. पण पराप्रकृती परमात्म्याशी एकरूप होऊ शकते. मनुष्य जीवनातले ज्ञान, भक्ती, आत्मनिष्ठा, प्रेम, करुणा, सेवा, आत्मिक बल आणि मुक्तीची प्रेरणा आणि आकांक्षा हे सगळे पराप्रकृतीचे परिणाम आहेत. या श्लोकाबद्दल जसं करंदीकर आपल्या गीतातत्व मंजरी या ग्रंथात लिहितात, पराप्रकृती ही चित्स्वरूपाने या सृष्टीत वावरते आणि या चित्शक्तीनेच या सर्व जगाचं धारण पोषण आणि इतर सर्व व्यापार होतात. ही पराप्रकृती जीवरूपाने सचेतन सृष्टीत दिसून येते. जडसृष्टीतही चित शक्ती असते, पण ती चेतना रूपाने व्यक्त होण्यासारख्या स्थितीत नसते. वास्तविक पाहता अपराप्रकृती आणि पराप्रकृती या परमात्म्याचं वेगळं स्वरूप कार्यरूपाने व्यक्त होतं. जगातल्या सगळ्या स्थावर जंगम सृष्टीचा उगम हा परा आणि अपराप्रकृतीपासूनच आहे. पराप्रकृती आणि अपराप्रकृती या दोन्हीही परमात्म्याचीच भिन्न रूप आहेत. मनुष्य देखील अपरा आणि पराप्रकृतीचा संयोग आहे. या श्लोकावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वर आपल्या भावार्थ दीपिकेत म्हणतात, आणि या आठांची जे साम्यावस्था ते माझी परम प्रकृती पार्था, तिये नाम व्यवस्था जीवू ऐसा. जे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोहो, पै बुद्धीचा अंगी जाणणे ते जिये चिये जवळीकेचे करणे, जिया अहंकाराचे नी विंदाणे जगची धरिजे. माऊली म्हणतात, आणि हे आठ भाग ज्या ठिकाणी लीन होतात तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असं नाव आहे. ती जडाला सजीव करते, जीवाला सज्ञान करते आणि मनाकडून शोक आणि मोह मानायला लावते. बुद्धीमध्ये जी जाणण्याची शक्ती आहे ती हिच्या सान्निध्यामुळे आणि तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत धरलेलं आहे. जडस्वरूप अपराप्रकृती आणि चेतन स्वरूप पराप्रकृती याचा तौलानिक अभ्यास करताना असं दिसून येतं की अपराप्रकृती ही भौतिक, नश्वर आणि परिवर्तनशील आहे, तर पराप्रकृती ही आध्यात्मिक, नित्य, शाश्वत आणि अपरिवर्तनशील आहे. अपराप्रकृतीत पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार समाविष्ट आहेत, तर पराप्रकृतीत आत्मा म्हणजे जीवशक्ती आहे. अपराप्रकृतीमुळे कामना, वासना, मोह, आसक्ती आणि त्यामुळे बंधनं निर्माण होतात, तर पराप्रकृतीमुळे ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचा लाभ होतो. अपराप्रकृतीचं लक्ष भोग, सुख आणि बाह्यसिद्धी हे आहे, तर पराप्रकृतीमुळे आत्मज्ञान, मोक्ष आणि परमेश्वराशी एकरूपता होऊ शकते. अपराप्रकृतीमुळे मी आणि माझं ही भावना निर्माण होते, तर पराप्रकृतीमुळे सर्वत्र आत्मा भरलेला आहे ही भावना निर्माण होते. अपराप्रकृती हे जगाचं बाह्यरूप आहे, तर पराप्रकृती ही जीवाची अंतःशक्ती आहे. आजच्या जगात यांत्रिकीकरणामुळे आपलं जीवन व्यापलेलं आहे. जगात अनेक आकर्षणं आणि प्रलोभनं निर्माण झालेली आहेत. त्यामुळे मनुष्य भोगवादात आणि भौतिक संपत्तीच्या प्राप्तीमध्ये अडकलेला आहे. स्वाभाविकपणे त्यामुळे स्पर्धा, ताणतणाव, नैराश्य, द्वेषभावना हे त्याचे परिणाम मनुष्य भोगतोय. मनुष्य अशा प्रकारे अपराप्रकृतीमध्ये अडकून पडलेला आहे. पण मनुष्याने पराप्रकृतीचा मार्ग अनुसरला तर आत्मशांती, प्रेमभाव, सहजीवन, सेवा आणि समाजहित यांना तो गवसणी घालू शकेल. आजच्या संदर्भात हा श्लोक आपलं अस्तित्व फक्त आपल्या शरीरामुळे नाही तर त्यात असलेल्या चैतन्यामुळे, आत्मतत्वामुळे आहे हे सांगतो. अतिशय आलिशान देखणी अशी कार आपण घेतली तरी त्यात इतर गाड्यांप्रमाणे पेट्रोल, डिझेल किंवा आता ईव्हीच्या जमान्यात रिचार्ज केल्याशिवाय ती इंचभरही जागेवरून हलणार नाही. तसंच आपण कितीही देखणे असलो तरी जोपर्यंत आपल्यातलं चैतन्य कार्यरत आहे तोपर्यंतच आपलं हे देखणं शरीर. आपलं हृदय चालू राहण्यासाठी जे चैतन्य लागतं ते तो परमेश्वरच देतो.
म्हणून चालत्या बोलत्या प्रत्येक सजीवात परमेश्वराचा वास

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं प्राचार्य मुकुंद कोंढवेकर यांनी. श्लोकगायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. काही क्षणातच आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत जय माला.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं, पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: श्रोते हो, आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची जयंती. या अनुषंगाने आज आपण ऐकणार आहोत त्यांच्या काही भक्तिरचना. कार्यक्रमातली पहिली रचना लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमातल्या यानंतरच्या रचनेचे संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका आहेत लता मंगेशकर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा.
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत. आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: कार्यक्रमात आता ऐकूया बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेली रचना माणिक वर्मा यांच्या स्वरात.

0: याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 8 वाजलेत. राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत हवा महल.
2: कार्यक्रम हवा महल.

0: चित्रलोक कार्यक्रम में अब हम लेंगे एक छोटा सा अंतराल। बने रहिए हमारे साथ और सुनते रहिए विविध भारती, देश की सुरीली धड़कन।
1: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: दररोज संध्याकाळी 5:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरी नामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
4: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
5: आणि सहप्रायोजक जोबळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
4: तेव्हा नक्की ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली
5: आणि सहप्रायोजक जोबळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ।
6: तन्हाई एक जवाब बनकर सामने आ बैठती है।
7: वो शाम कुछ

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांझ धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ. प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: कल रात 7 बजे सुनिए विशेष जयमाला. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

0: बीतती जाए रात।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। रात्रीचे 11 वाजलेत।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: कार्यक्रमातलं पहिलं गीत अमर प्रेम या चित्रपटातलं, लता मंगेशकर यांच्या स्वरात। आनंद बक्षी यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय राहुल देव बर्मन यांनी।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59।
2: यांना मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गाडगी आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात। जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट। ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत।
3: पुना गाडगीळ आणि सन्स, पारंपरिक साज आधुनिक अंदाज। पुना गाडगीळ आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: आता ऐकूया लता मंगेशकर आणि मन्नाडे यांनी गायलेलं पंडित नरेंद्र शर्मा यांचं गीत। संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट सत्यम शिवम सुंदरम।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59। गुडघे दुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय, गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं। तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते। 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत। गुडघे दुखी सहन करत राहू नका। डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या। गुडघे आणि सांधे दुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा। 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड पुणे। संपर्क 95 95 24 25 59।
2: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुन्हा गाडगे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात। जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट। ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत।
3: पुन्हा गाडगे आणि सन्स, पारंपरिक साज आधुनिक अंदाज। पुन्हा गाडगे आणि सन्स यांच्या पुणे जिल्ह्यात 11 प्रशस्त शोरूम्स, कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे सह।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही, जाहिरातीतील बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: कार्यक्रमात यानंतर संगीत परिवार या चित्रपटातलं शैलेंद्र यांच्या रचनेला संगीत दिलंय सलील चौधरी यांनी आणि स्वर लता मंगेशकर यांचा।
5: राम सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत सत

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59। स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
3: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। संपर्क 95 95 24 25 59।
0: आता ऐकूया आरती मुखर्जी आणि जसपाल सिंह यांच्या स्वरात गीत गाता चल या चित्रपटातलं गीत। गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन।

0: आपण ऐकत आहात सिद्धिविनायक क्लिनिक, डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला किफूल।
1: पॅरालिसिससाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या, 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95 95 24 25 59। गुडघे दुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय, गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं। तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते। 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत। गुडघे दुखी सहन करत राहू नका, डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या। गुडघे आणि सांधे दुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा। 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, पुणे। संपर्क 95 95 24 25 59।
0: आता ऐकूया खानदान या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीतकार रवी, स्वर मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांचा।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, सिद्धिविनायक क्लिनिक, बेला के फूल।
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये।
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
0: कार्यक्रमात शेवटी लक्ष्मी शंकर आणि चौबे महाराज यांच्या स्वरात कैफी आझमी यांचं गीत। बावरची या चित्रपटासाठी संगीतकार आहेत मदन मोहन।

0: या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी डॉक्टर अपूर्वा जोशी कुंटे आमच्या सर्व श्रोत्यांचा निरोप घेते. शुभरात्री. 101 मेगाहर्ट्सवर पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50 जय हिंद.